103 मेगाहर्ट्स एफएम धरणवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर अठरा वैशाख शके 1948 अर्थात 18 मे 2026 सकाळचे 5:59 होत आहेत. आजच्या प्रसार सभेला मंगाद्यानं प्रारंभ करत आहोत.

श्रोत्यांच्या च्या मंगलभात या कार्यक्रमाचा प्रारंभ ऐकूया अनुपमा शांडे यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची भक्तजना, संगीत वसंत प्रभू यांचं आहे.

अजित कडकडे यांच्यासाठ संत नरहरी सोनार याचा अभंग ऐकलात. संगीत व्यासबुवा पाटील यांचं होतं. श्रोते आता श्रीनिवास खळीच्या संगीत नियोजनात संत कारामांचा अभंग आपण ऐकूया. डक आहेत पंडित भीमसेन जोशी.

प्रभाकर केकर यांच्या साथ संत तुकारामांचा भंग आपण एक संगीत यशवंत यांचं होतं. श्रोते आता सुमन कल्याणपुरींच्या रमेश गावकर यांची भक्तीरचना पण संगीत दशरथ पुजारी यांचं.

मंग प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आला आकाशवाणी चंद्रप केंद्रावरून. तो साजून 3 मिनिटं झालेत. आता चिंतन प्रसारित करीत आहोत. आज ऐकूया कर्मफळ या विषयी नेहा जवळे यांचे विचार.

कर्मफल. कर्माची सुरे अतिशय गहन असतात. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी त्या जन्मात घडलेली इथे भेट ही आपले कार्मिक अकाउंट क्लिअर करण्यासाठी आलेली असते. बंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही. अनंत जन्मात प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुन्हा पुन्हा भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो. भगवद्गीतेतील अतिशय महत्वाचा श्लोक कमण्येवाधिकारस्ते मा फलेषु कर्चन नेहमी आपल्या कर्मावर बोलताना नक्की

0: प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुन्हा पुन्हा भेटी घडवण्यास कारणीभूत असतो. भगवद्गीतेतील अतिशय महत्वाचा श्लोक, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कश्चन, नेहमी आपल्या कर्मावर बोलताना नक्कीच उच्चारला जात. साधारणपणे फळाची आशा करता फक्त आपले कर्म करा असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. पण खर तर या श्लोकात सो अधिकार हा शब्द आहे तो महत्वाचा आहे. गीता सांगते, तुझा फक्त कर्म करण्यावरच अधिकार आहे. कोण कर्म करायचं कसं करायचं हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या बुद्धीने निर्णय घेऊ कसं आगायचे हे तुमच्या अधिकारात आहे. पण त्याचं फळ कसं आणि कधी मिळेल यावर तुमचा काहीच हक्क लागत नाही. म्हणून फळची आशा धरून कर्म करू नका असे भगवद्गीतेत सांगितले आहे. सर्वसामान्य माणूस जेव्हा एखादे काम करतो तेव्हा त्याला त्या कार्यापासून काही सकारात्मक फळ मिळण्याची अपेक्षा असते. अगदी आपल्या दैनंदिन जीवनातल्या सकाळच्या चहाच्या कपापासून सुद्धा समाधान किंवा तरतरी अपेक्षित असते. इतर सर्व कामं सुद्धा शारीरिक मानसिक आर्थिक अशा फळांसाठी केली जात. काही नको असेल किंवा काही मिळणार नसेल तर माणूस काहीच हालचाल करणार नाही. म्हणजेच फळाची आशा असतेच, मात्र माणसाचे कर्मफळ आधीच ठरलेले असते. तुम्ही हा जन्म घेऊन आपले कर्म योग्य दिशे कसे करावे हे केवळ आपल्या हात असते. काही व्यक्तींना सतत दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याची सवय असते. त्यांना इतरांच्या हातात सत्ता गेली मुळीच खात नाही. येन प्रारे ते सत्ता आपल्या हातात कशी येईल यासाठी जीवाचा आटापिटा करतात. त्यासाठी दुसऱ्याचा बळी घ्यायलाही ते आगे पुढे पाहत नाहीत. मात्र मनुष्याचे जीवन कर्म आहे. कर्मफळ अटळ आहे. आपल्या कर्माचे फळ पुण्यात येते तर वाईट कर्माचे फळ पाप देते. हे मनुष्य कळत नसल्याने माणूस कधी कधी वाईट मार्गाने जाऊन चुकीचे कर्म करून बसतो आणि त्यामुळे त्याला नाही परिणामांना सामोरे जावे लागते. श्रीकृष्णाने अर्जुनास गीतेत सतत कर्म करायला प्रवृत्त केले आहे. झटून प्रयत्न करण्यास सांगितले आहे. शेवटी जगास तर राज्य तुझे आणि लढताना मृत्यू आला तर स्वर्ग सुख तुझे अशा दोन्ही चांगल्या फळांबद्दल सांगितले आहे. पण त्यातील कुठले फळ मिळेल याची काही खात्री दिली नाही. त्याने फक्त त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. कर्म हे कर्तव्य म्हणून करणे यावर भर दिला. एकदा का मनुष्य बंधनरहित वृत्तीने त्याची कर्तव्य करू लागला की त्याला त्याची कर्मे पार पाडताना मानसिक त्रास होण्याची शक्यता कमी होते. कारण सुखच्या पद्धतीने गुणणे हा प्रकार संपलेला असतो. आपल्या चांगल्या वाईट कर्मांसून आपली सुटका कधीही नसते. म्हणून हातून घडणे प्रत्येक कर्म जागृतपणे स्वार्थविरहित आत्म्यास भिडलेले सत्याच्या आधारावर असलेलेच घडे. मनाविरुद्ध केवळ जगाला दाखवायला रय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधीही करू नये. ज्योतिष आपल्याला फक्त मार्गदर्शन करतो. मात्र योग्य विचारांचा आधार घेऊन जावे कसे हे आपण ठरवावे. म्हणूनच कर्म भोगावे लागले मात्र चित्त जागेवर ठेवून भोगले तर जीवन जगण्याचा आनंद मिळेल.
1: कर्मफळ याविषयी नेहा जवळे यांचं चिंतन आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावर. 103 मेगाहर्ट्झ ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हाताळून घेऊया प्रसारित तसंच सहक्षित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच दिनविशेष जाणून घेऊ. 6:40 मिनिटांनी कृवाणी प्रसारित होईल. 6:45 मिनिटांनी आरोग्य मनसंपन्न आणि 6:50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेप करणार आहोत. सुप्रभात ऐकूया 6:55 मिनिटांनी. 7:05 आयोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेप होईल. 7:40 समसंगीत पण ऐकणार आहोत. 8:15 निरामय आरोग्य या कार्यक्रमात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मधुमेह या विषयावर आयुर्वेदाचे डॉक्टर रुपाली उत्तवार यांची

0: हेमा हदी यांनी केलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. 8:40 संगीताचा आनंद घ्या. 9 विविध भारती प्रसंत सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षित होतील. 10 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत. 10:30 चालता बोला या कार्यक्रमात ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. निरीक्षक आहेत मनीषा हाडे. 11 आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेता अनुराग बोरकर यांची किशोर भावरकर यांनी घेतली मुलाखत आज आपल्याला ऐकताय. 11 मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊ. शुभ दुपारी 12 बनी तांबडळ हा मैत्रिणींचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेप येईल. त्यानंतर 1 विविध प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेप करणार आहोत. 5 युववाणी युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणार आहे. 7:15 नृत्यविशेष सहक्षेपित होईल. 7:30 माझंवर माझं शिवार या कार्यक्रमात उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण विषयावर प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील नीलकंठ पंचम सहाय्यक अध्यापक कृषी विस्तार विभाग आनंद निकेतन कृषी महाविद्यालय अरोरा यांचं भाषण करीबांधून ऐकता येईल. त्यानंतर 8 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो होते आज प्रसारित तसंच सहक्षेप होणारे कार्यक्रम. आता आजचे म्हणजे आमचे दिनविशेष जाणून घेऊया. श्रोते हो आजच्या आज आपल्या अभिजात गायकीनं संगीत क्षेत्रात प्रसिद्ध झालेला प्रसिद्ध शास्त्रीय गायक डी बलुस्कर यांचा जन्मदिवस आहे. प्रख्यात ब्रिटिश तज्ज्ञ बर्ट्रांड रसेल यांचा आज जन्मदिवस. 1872 साली त्याचा जन्म झाला. 1950 साहित्यातील नोबल पारितोषिक त्यांना आलं होतं. 18 मे 1974 रोजी राजस्थानच्या पोखरण इथं बाळानं पहिला केंद्रीय स्फोट केला. पंचन महेश्वरी या भारतीय वनस्पती शास्त्रज्ञता आज स्मृतीदिन. श्रोते हो हे होते आजचे दिनविशेष. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकता आहात 103 MHz FM ध्वनिलहरींवर. सकाळचे ठीक 6:40 झाले. प्रसारित करीत कृषीवाणी.
1: शेती बंधू आणि बहिणींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण उभ्या उत्पादक फळबागेतील माती परीक्षण याविषयी जाणून घेणार आहोत. तर शेती बंधू आणि बहिणींनो हंगामी शेती पिके भाजीपाला पिके तसंच फुल पिके यांच्या संतुलित तथा एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य आणि खत व्यवस्थापनासाठी माती परीक्षण अतिशय महत्वाचे आहे. नवीन फळबाग लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतजमिनीची योग्य ती तपासणी करण्यासाठी मातीचा नमुना घेण्याची पद्धत आपण कृषीवाणी कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. विविध फळ पिकांचे जसं संत्रा लिंबू आंबा डाळिंब पेरू सीताफळ चिक्कू इत्यादी फळ पीक उत्पादन सुरू झाल्यावर म्हणजेच उत्पादक फळबागांचे अन्नद्रव्य आणि खत व्यवस्थापन करण्यासाठी माती परीक्षण हे खूप महत्वाचे आहे. कोणतेही बहुवर्षाळू फळबाग लागवड केल्यानंतर काही बागांमधून 3 वर्षानंतर तर काही बागांमधून 5 वर्षानंतर आपण फळांचे उत्पादन घेण्यास सुरुवात करू. चांगल्या उत्पादनाकरता फळांचे चांगले पोषण होणे अत्यंत आवश्यक असतं. मातीमधून पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी होत असेल तरच झाडांचे पोषण चांगलं होतं. त्यासाठी बागाच्या मातीमध्ये असलेल्या पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि ही उपलब्धता वाढवणारे काही इतर गुणधर्म तपासणे अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी बंधू बहिणींनो उत्पादक फळबागेसाठी माती परीक्षण का करावे याविषयी जाणून घेऊया. प्रत्येक फळबागांमधील मातीचे गुणधर्म सारखे राहत नाही, त्यामुळे पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता प्रत्येक फळबागाच्या मातीमध्ये वेगळी असते. पोषक अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेशी संबंधित असणारे इतर काही गुणधर्म देखील प्रत्येक मातीमध्ये वेगळे असतात. मातीचे परीक्षण

0: करून आपण फळबाग या संदर्भात काही माहिती आणि फायदे होतात ते माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. फळबागेतील मातीचे एकूण आरोग्य आणि सुपीकता याची माहिती मिळते. फळझाडांना आवश्यक असणाऱ्या पोषक अन्नद्रव्यांचे मातीमधील प्रमाण आणि स्थिती समजते. फळबागेमधील मातीच्या सुपीकते संबंधी वेगवेगळे गुणधर्म तपासून त्यामधील फरक जो आहे त्याबद्दल माहिती मिळते. मातीमधील पोषक अन्नद्रव्याच्या उपलब्धतेच्या प्रमाणानुसार अन्नद्रव्य आणि खत व्यवस्थापन आणि नियोजन शास्त्रोक्त पद्धतीने करता येतं. मातीमध्ये ही बिघाड आढळून आल्यास त्यानुसार आवश्यक असणारे फळबागेचे व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल माहिती मिळते. फळबागेची समस्या जसे फळाची खराब प्रत, झाडांचं जो कमी असणे, झाडे पिवळी पडणे, फळे न येणे इत्यादींचे निदान करून त्यानुसार व्यवस्थापन करते. फळझाडांमधून फळांची प्रत उत्तम मिळते आणि फळांचे उत्पादन वाढते. तसंच फळझाडांचे आयुष्यमान सुद्धा वाढतं. सेंद्रिय खत, जैविक खत आणि रासायनिक खत याचे योग्य नियोजन केल्यामुळे अनावश्यक खत देणे टाळून मातीचे शाश्वत आरोग्य टिकवतं. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण उभ्या उत्पादक फळबागेतील मातीचे परीक्षण याविषयी जाणून घेतलं. चला उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात याच विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी आपण ऐकतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावर. शुभो ठीक 6:45 आरोग्य धनसंपदा आणि 6:50 पिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आरोग्यम संपदा आकाशवाणी जळगाव नेट कार्यक्रमात ताजापण योग आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग दुसरा ऐकणार आहात. तज्ञ आहेत योग शिका वर्षा पांडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया शयन स्थितील आसने, म्हणजे पाठीवर झोपून करावयात आसने. आसनांमुळे मेरुदंड, कंबर, नितंब, कांदे इत्यादींवर योग्य ताण पडून शरीर सुडो होण्यास मदत होते. पवन मुक्त आसन. पवन म्हणजे वायू, वात शरीरातील वायू आसन मार्गे बाहेर टाकला जाऊ. हा वात मोठ्या आतड्यात अडकून राहिल्यास अंगदुखी, पाय दुखणे, पोट दुखणे, स्तूत वहिणे, अंग होणे ते त्रास होऊ लागतात. वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण शरीर आखडल्यासारखे होते, भयंकर वेदना होतात. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ व हात शरीराला ठेवावे. श्वास घेत पोट आत खेचत पाय वर उचलावे. पाय गुडघ्यातून दुमडावेत. छाती आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी गुडघ्याला वेखा घालावा. डाव्या हाताने उजव्या हाताचे, उजव्या हाताने डाव्या हाताचे उपर पकडावे. वार डोकं वर उचलावे. माझुकत नाक गुडघ्याला लावावे. या अवस्थेत मांड्या ओटावर दिलेल्या असतात. अलगट डोळे झाकत श्वास रोखण्याचा

0: प्रयत्न करावा. या असणारे फायदे अधिक प्रमाणात मिळण्यासाठी श्वासाला बाहेर रोखल्यानंतर गुदद्वार आक्रसून घ्यावे. 2 ते 3 सेकंदांनी हळूवार शिथिल करावं. ही झाली अश्विनी मुद्रा. पुन्हा नैसर्गिक श्वसन घेत हीच क्रिया 2 ते 3 वेळा करावी. मूत्रमार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अश्विनी मुद्रा ही करता येते. श्वास बाहेर रोखून मूत्रमार्गाचे आकुंचन शिथिलीकरण करावे. मुळात असल्यास मात्र हे असं करू नये. वात, अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यावर उत्तमरित्या कार्य करते. विश्वमुद्रा केल्यास वयानुसार मूत्रविसर्जनावर कमी झालेले नियंत्रण सुधारते. मधुमेह, रक्तदाब यावरही असं उपयुक्त आहे. वातामुळे होणारे विकार जसे अंग जड होणे, गोळे येणे, अंग दुखणे आताही आर पडतो. हळूवार डोळे उघडावेत, श्वास सोडत मान खाली घेत जमिनीवर टेकवावे, शरीर स्थिर करावे, उठून बसत आसन व्हावे. सर्वांगीण आरोग्य प्राप्तीसाठी उत्तम असे आसन म्हणजे सर्वांगासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे, दोन्ही पाय एकत्र उभावे, हात शरीराला ठेवावेत, हात हळूहळू कमखाली घ्यावेत, हाताचा कडेला हात देत दोन्ही पाय सरळ करीत शरीर वर उचलावे, खांद्यांपर्यंतचा संपूर्ण भाग वर उचलावा, हातांचे कोपर जमिनीला टेकवे, शरीर किंचित डोकावे, हुनवटी छातीवर टेकवावी, डोळे अलगद मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू सराव करीत 3 ते 5 मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा. मणक्याचे विकार, रक्तदाब, मूळव्याध, स्पॉन्डिसिस, पोट, फुसे, मेंदूंचे विकार ऑपरेशन असल्यास तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आपले हृदय सतत पंपाप्रमाणे अशुद्ध तोडून शुद्ध करून संपूर्ण शरीरात पोहोचत असते. या आसनामुळे रक्त सहजरित्या हृदयात येते. शुद्ध रक्त वाहिन्या झडपांना विश्रांती मिळते. परिणामी गोजवे या विकारात कमालीचा फायदा होतो. लठ्ठपणा, अंगावरील सूज कमी होते. मेरुदंड ताठ होण्यास मदत मिळते. अलग डोळे उघडा, श्वास सोड, हाताला आधार घेत पाय खाली आणावे, हात जागे घ्यावे, पाठ नितंब खाली टेकवत हनुवटीवर घ्यावे, खांद्यांचा भार कमी करत शर जमिनीवर टेकवावे. यासोबत आपण इतरही आसने करू शकतो जसे मरकटासन, सेपंदासन, हलासन, चक्रियासन, उत्तान पादासन वगैरे वगैरे.
1: आत्ताच पण वर्षा लोखंडे यांनी योग आपलं आरोग्य याच्यावरील दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. च्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात सादर करी नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जगाव.
2: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आप दुपारी पुन्हा 2:05 ऐकू शकाल. सकाळचे 10:50:40 झाले आहेत. प्रसारित आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जगाव निर्मित परिसर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी विषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सदरकर्ते विजय भुवार.
4: नमस्कार. वृक्षारोहण मोहिमा दरवर्षी काढणे. पुढच्या महिन्यामध्ये 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. त्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपणाच्या मोहिमा काढू शकतो. कचरा व्यवस्थापन जागरूकता कार्यक्रम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्तरावर पर्यावरण संरक्षणासाठी आणि काय करू शकतो तर आपण व्यक्तिगत स्तरावर कचरा कमी करू, प्लास्टिकचा वापर कमी करा, त्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा, ऊर्जाबद्ध करा. ऊर्जाबद्ध ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट बंद करणे, गरज नसताना उगाच दिवे चालवणे, ऊर्जाबद्ध करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, मार्गाने ऊर्जा बचत करेल, पाण्याची बचरा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा, वृक्ष लागवड हा सर्व महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेव जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठली गोष्ट देऊ शकत नाही जर आपला पर्यावरण रक्षा राहील तर. पर्यावरण विषयावरील त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वयं जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत

0: माहिती देऊन जागृती वाढवता येईल. हे काही छोटे उपाय आहेत, या छोट्या उपायांची फार मोठी शक्ती आहे आणि आपण सर्व मिळून प्रयत्न केले तर स्वच्छ निरोगी आणि टिकाऊ पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण निर्माण करू शकतो. हवामान बदल झालेला आहे, क्लायमेट झालेला आहे, त्याचे उपाय आणि आपण वैयक्तिक स्तरावरती काय करू शकतो हे सुद्धा बघितलेलं आहे. पण आता हवामान बदल म्हणजेच काय, त्याचे माणसावर आणि पृथ्वीवर काय परिणाम होत आहे. आता माणसांच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि यालाच क्लायमेट चेंज असतात. म्हणजेच काय, हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण झाले आहे. पाणी सायकल चेंज झालेली आहे. पहिले जसा उन्हाळा पावसा होता तसं होत नाही. पाऊस लवकर यायला लागलाय तर कुठे कुठे उशिरा यायला लागलेला आहे. जर याविषयी पावलं उचलली नाही तर मानव आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भयानक दुष्काळ होऊ शकतात. समुद्राची पाळी वाढलेली आहे आणि वाढत चालली. जी पक्षी प्राण्याच्या अनेक प्रती नष्ट होत. वाढत्या मानवी घडामोडी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण खूप वाढले. परिणामी तापमानातही वाढलेली आहे. आता हवामान बदलांचे आणखी परिणाम काय आहेत, तर याचे बरेचसे परिणाम आहेत. हवामान बदलामुळे आपली मुळाची जीवनशैली बदलून गेलेली आहे. सुपीक जमिनीचं डाळ जमिनीमध्ये रूपांतर होऊ शकतं. कारणची सुपीकता कमी होईल. पाण्याच्या कमतेमुळे पिकं अन्न उगवणं देखील कठीण होईल. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे बरेचसे जे छोटे आयन देश आहेत जिथे टुरिझम बरेचसे लोक पूर्ण जगभरातून ते टुरिझमसाठी जातात, अशा आयलंड देशांना फार धोका निर्माण झालेला आहे. कारण चारही बाजूंनी समुद्राची तळी वाढतलेली आहे आणि सध्या झालेल्या चीन जर्मनी बेल्जियम नेदरलँड्स येथील पुरांमुळे हे रोखण्यात आलेलं आहे. कारण अशा देशांमुळे अशा प्रकारचे भयंकर कधी येत नव्हते. पण या तापमानात जो बदललेला आहे त्यामुळे ह्या ज्या घटना घडतात ह्या त्याच्या साक्षी आहेत. धन्यवाद.
1: श्रहो, आताच पण परिसा कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ अनंत देशमुख यांनी दिल्या माहितीचा भाग दुरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सादर करते होते जय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होई.
2: परिसर हा कार्यक्रम आपण दुपारी 2:10 पुन्हा ऐकूकाल. नंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिकेंद्रावरून अक्षेप
3: आकाशवाणी सही चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, ठीक 6:55 झालेत. आता प्रसारित आहोत सुप्रभात. श्रोते हो नमस्कार. सुप्रभात करणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. श्रोते हो, परवा सहजच एक छान पुस्तक वाचत बसले होते. त्यात एक छान वाक्य माझ्या वाचनात आलं. इतिहास घडवायचा असेल तर धैर्य आणि निर्णय क्षमता या दोन गोष्टी आवश्यक असतात. किती बरोबर आहे ना. खूप वेळ विचारत बसले आणि वाट सुप्रभात कार्यक्रमात आपल्या श्रोत्यांशी ह्या विषयावर संवाद साधू. श्रोते, जर इतिहास रुकवलं प्रत्येक मोठ्या बदलागे काही ठाम निर्णय आणि त्या निर्णयांना साथ देणारं अपार धैर्य दिसून येतं असं लक्षात आलं. इतिहास हा फक्त घडलेल्या घटनांचा संग्रह नसतं तर तो त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आरसा असतो ज्यांनी खिंड प्रसतही योग्य निर्णय घेतले आणि धैर्याने ते अंमलबजावणी केली. म्हणून असं म्हटलं जातं की इतिहास घडवायचा असेल तर धैर्य आणि निर्णय क्षमता या दोन गोष्टी आवश्यक असतात. धैर्य म्हणजे केवळ भीती असणं नाही तर भीत असूनही योग्य उत्तरण करण्याची तयारी असणं असतं. एक वेळा जीवनात अशी परिस्थिती येते जे योग्य आणि सोपमार्ग वेगळा असतो. अशा वेळी सोपा मार्ग निवडणं सोपं असतं पण योग्य मार्ग निवडण्यासाठी धैर्य लागतं. जसे एखाद्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, चुकीच्या गोष्टींना विरोध करणं किंवा स्वतःच्या विचारांवर ठाम राहणं यासाठी धैर्य लागतं. त्याचबरोबर श्रोते हो, निर्णय क्षमता देखील तितकी महत्वाची असते. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं ही एक कला आहे. अनेकदा परिस्थिती गुंतागुंती असते, पर्याय अनेक असतात आणि प्रत्येक पर्यायाचे परिणाम वेगवेगळे असतात. अशा वेळी शांतपणे विचार करून परिस्थितीचं अचूक आकलन करून योग्य निर्णय घेणं हीच खरी निर्णय क्षमता. शुद्ध निर्णय घ्यायची क्षमता नसल्या माणूस कितीही हुशार असला ना तरी तो मोठंही साध्यच होऊ शकत नाही. धैर्य आणि निर्णय क्षमता यांचा परस्परांशी अतूट संबंध आहे. फक्त निर्णय घेणं पुरेसं नसतं, त्या निर्णयावर ठाम राहण्याचं

आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं धैर्य तितकंच आवश्यक असतं. आता लोक निर्णय घेत पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणार धैर्य नसल्यामुळे मागे हटतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा काहीच उपयोग होत नाही. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे धैर्य आणि निरक्षमतेच्या जोरावर व्यक्तींनी शक्य वाटल्या गोष्टी सिद्ध केल्या. संकट अडथळे आणि विरोध याचा सामना करत त्यांनी आपल्या ध्येय गाठले आणि समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या या गुणांमुळेच ते नेहमीच प्रेरणास्थान ठरतात. श्रोतेहो, आजच्या काळात या दोन गुणांची गरज नक्कीच आहे. वेगाने बदलणाऱ्या जगात, सध्याच्या युगात योग्य निर्णय घेणं आणि त्यावर ठाम राहणं अत्यंत आवश्यक आहे. करिअर निवडताना, नातं जपताना, समाजात आपली भूमिका ठरवताना प्रत्येक ठिकाणी निर्णय क्षमता आणि धैर्य महत्वाचं असतं. धैर्य आणि निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी आत्मविश्वास, अनुभव आणि सकारात्मकताही आवश्यक असते. चुका होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्या चूक स्वीकारून त्यातून शिकणं, पुन्हा उभं राहणं आणि पुढे जाणं हे खरं धैर्याचं लक्षण आहे. तसंच प्रत्येक निर्णयाचा सखोल विचार करून घेतलेला निर्णय अधिक योग्य असतो. शेवटी असं म्हणता येईल की इतिहास घडवणं हे फक्त काही लोकांत जमतं असं नाही, तर प्रत्येक इतिहास घडवण्याची क्षमता असते. फक्त त्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या निर्णयावर ठाम राहण्याचं धैर्य. जेव्हा हे दोन्ही गुण एकत्र येतात ते माणूस किंवा स्वतः जीव बदलत नाही तर समाजालाही नवी दिशा देतात. म्हणून आपणही आपल्या आयुष्यात धैर्य आणि निर्णय क्षमता स्थान दिलं तर नक्कीच आपण छोट्या कृतीतून सुद्धा मोठा बदल घडवू शकतो आणि त्या बदलानंच नव्या इतिहासाची सुरुवात होईल, हो ना? मग श्रोते, तुमच्यामध्ये हे गुण असतील तर तुम्ही सुद्धा इतिहास होऊ शकता. कल्पना असा प्रश्न.

0: श्रोते आपल्यात कार्यक्रम सुभात लेखन आणि निवेदन ऐश्वर्या भालेराव यांचं होत. सकाळचे ठीक 7 वाजलेत.
1: जीवनात समस्या अनेक आधार
2: अनेक प्रश्न अनेक शंका
1: तर कुठे मिळेल समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रूप केंद्रावरून.
1: हॅलो तर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचार
1: 07172 24 34 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:03
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11 वाजता.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी त्रिपूर केंद्रा माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबत आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठेही आमचा कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर

0: कॉल करा।
1: आकाशवाणी इंद्रपुर
2: मानवटकर जॉब नर्सिंग फार्मस बोर्ड पे चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्र उज्ज्वल करण्यासाठी आज प्रवेश घ्या। बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीए नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब, क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन। संपर्क 9049444444। शिक्षणातून यशाकडे जाऊया, मानवटकर कॉलेजकडे।

0: अशा स्कीमच्या टेली न्याय बंधू आणि कायदक्षरता तसेच जागृता आणि कायदेशीर मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या फ्री नंबरवर तसेच www.telelaw.com या वेबसाईटवर माहिती मिळू शकता.
1: श्रोते हो, हॅलो डॉक्टर, या संदर्भात वेदन ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 23 मे 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे स्पाईन आणि ऑस्टिओरोसिस म्हणजे पाठीचकणा आणि हाडांचा ठिसूळपणा याचे आजार आणि उपचार. आणि या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पियुष गाडेगोणे. श्रोत्या, आजच्या धावपीच्या स्पर्धे जगात वावरताना बरेच आजार उद्भवतात, बऱ्याच आजारांचा त्रास होतो. त्यात पाठीच्या कण्याचे आजार, हाडांचा ठिसूळपणा या आजाराचे वाढते प्रमाण दिसत आहे. श्रोते हो, ह्या आजाराचे लक्षण दिसताच वेळेवर निदान उपचार करायला हवेत, नंतर पुढे त्रास उद्भवू शकतो. तर आपल्याला पाठीच्या किंवा हाडांचा काही त्रास होत आहे का या स्पिन आणि ऑस्टिओपोसिस संदर्भात आपला काही प्रश्न ही शंका आहेत का, तर आप फोन करून विचारू शकता आमच्या हे डॉक्टर या कार्यक्रमात. कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल बुधवार 20 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन नंबर आहे 0712254634. तेव्हा अवश्य फोन का आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील डॉक्टर पियुष गाडेगोणे. विषय आहे स्पाईन आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच पाठीचा कणा आणि हाडांचा ठिसूळपणा, आजार आणि उपचार. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहे. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित होतील. त्यानंतर 7:25 आयोजित कार्यक्रम दिलगुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेप करणार आहोत. सुरुवातीला प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्रावरून ठीक 7:10.

0: ऐकला का आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आहे आणि मी तर एक टाकली होती.
2: अहो, एक एक करत्या करोडो पिशव्या असतात ना, त्या मातीत मिसळतात पाण्यात, ते तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या पोटात येतंय. अख्खो पक्षी जलचर जीव गमावतायत.
1: अंदाजे 4 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच खरेदीला जाताना कापडी पेशी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक घेऊ घेणार.
1: खरंच पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणा जागर.
0: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या येत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी संकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. सातारात पार पडल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची दा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली आकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनाची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026 समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. याच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुकी हेल्थ केअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्री चंद्रकांत पाटील महापौर मनीषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले
1: सुदैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर पूर्ण बरं होतो. अन्य दीर्घकाळ

0: ट्रीटमेंट घ्यायला लागते, त्याचा खर्च जास्त आहे. म्हणूनच केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे हे महिलांचा गट ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल तयार करता येईल.
1: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या भूभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुनाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या हास्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथाचा 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोर आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करता मुख्यमंत्री म्हणाले,
0: शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिता आहे अशी संकल्पना आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम छत्रपती संभाजीराजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहित असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजीराजेंना ज्ञात होता. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज, इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत.
1: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवटाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथं महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धी करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी नळाला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,270 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,061 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7,000 किलोमीटर पर्यंत नेण्याची योजना आहे.

0: असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपर फुट प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या हाऊस अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या परफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्रातील पृथ्वीराज मोहन आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहन यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिलटात हिंद केसरी खिताबासाठी हरियाणाची काजल मुंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल हुंजक हिनं पटकावला. वाशिम 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त पायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध ठसात करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोर रामोणकर यांच्यापासून त्याच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशक त्यांनी भजनसेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित आले आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय कडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल
2: कि मंजुळ बासरी,
1: शततांची संतूर असो
2: कि मंग सनई,
1: लावणमयी लावणसो भजनी ठिका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्या सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली चाकी सिग्नल सुटे बंद ठेवाल, जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधनसंपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असे इंधनाची टंचाई, तर मग ना इंधन बचतची तयारी.
4: आमच्यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र स्मिता वाहिनी तसंच ए आर मराठी डीटीएच वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळी 7:22 आणि 27

सेकंद झाले आहेत. जाणून घेऊया ते विशेष. आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे, तसंच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस आहे. प्रभाचा गोकुळकृष्ण हा चित्रपट सिरल सिनेमा मुंबई येथे प्रदर्शित झाला. प्रभा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट एकाच दिवशी पुणे मुंबई ठिकाणी प्रदर्शित झाला. पुण्यातील सुनील चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले. तसेच स्वातंत्र्यसैनिक राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते नेते पुरुषोत्तम काकोडकर व मुक्तीसंग्रामातील यांचा जन्म.

मात्र कृष्णाराव या संगीतबद्ध केलेलं गोकुळ कृष्णा या चित्रपटातील शांताटे यांनी गायलं. शांताराम ठवले यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अमिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क संचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रोते, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. सध्या सायबर क्राईम खूप वाढ चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी मोबाईल वगैरे वापरतो, तर वेगळी कॅटेगरी आहे. एक पायसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सिशन आहे, आता थेफ्ट आहे, अशा वेगळ्या प्रकारे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये होत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, त्याला जनसामान्यामध्ये नावाने ओळखलं जातं, असे अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, अशा वेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: सर, तुम्ही बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ काम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही

0: आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण का मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजीची हे सुरुवातीला जाणून घेऊया आणि मग आपण प्रश्नांना जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचा नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अपडेट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का डाऊनलोड कधी होणार आणि त्यानंतर इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 जातील पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. तर आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असते किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असते की ज्याच्यामध्ये तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते किंवा फोन तापून असेल, तर अशा वेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन आहे ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल पे मधून बरेच सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाऊनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोणतला ऍप डाऊनलोड करेल, कुठली लिंक डाऊनलोड करेल आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही अपडेट केला तर हे सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटीस ऍप्स आहेत ते सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअप नाही, टेक्स्ट मेसेज हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेज तुम्हाला बँकांकडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळते तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून ती कळत असते. ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झाले, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 193 ज्योती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्ही मिस करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होत, तुम्हाला पोलिसला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन खातात असताना पहिला तुमचा फोन अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तू बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईल सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. त्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर आहे तर तुमच्या अलर्ट नुसार 193 ला कॉल करून मदत करू शकता आणि ती सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
0: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, मी आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आणि कसं काय व्हेरीफाय करायचं, कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या यूपीआय वरती आपला पिन टाकू नका वगैरे, असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
1: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि मालवेअर टर्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोनच्याकडून आली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी पाठवली असेल तर ती PDF फाईल आपण ओपन करू, आणि समजा आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेरण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हाला येत असतो. दुसरी गोष्ट, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तुम्हाला OTP येत असतो, तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे, म्हणजे तुमच्या फोनमध्ये जर एखादा मॉलवेअर किंवा जर आला असेल ते तुमच्या फोनमधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन अपडेट केला तर सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
0: नक्की सर, कधी असं येतं की आपला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही वेळे पैसे चुकून माझले आणि ते आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत

0: भेटायला जातो आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
1: गुन्हेगार स्वतःहून की तुमच्या अकाउंटात, खास करून सोशल मीडियावरील जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत, तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन लोकांना दिले जातात. कधी कधी लोकांना असे पाठवले पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
0: बरोबर.
1: त्या अकाउंट जे सायबर गुन्हेगार किंवा कोण एक्स वाय झेड व्यक्तीचा अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग ते पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉग असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाईप करता सायबर गुन्हेला कळू शकतो. जर तुम्हाला जर पैसे जर आले असतील तर परत पाठवायची गुन्हे घाई करू नये. काही गरज
0: नाही, गरज
1: आपण तसे ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे माझ्या अकाउंट वरती आलेले आहे आणि ते माझे पैसे

0: घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: त्या अकाउंट ते जे सायबर गुन्हेगार किंवा कोण एक सवयछेडी व्यक्तीचा अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग ते पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोन की लॉग असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाईप करता सायबर गुन्हेला कळू शकतो. जर तुम्हाला जर पैसे आले असतील तर परत पाठवायची गुन्हेगारी करू नये. काही गरज नाही, आपण ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉलवरून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंटवरती आलेले आहे आणि ते माझे पैसे नाहीयेत. ही जर तुम्ही 193 जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळेस कधी सायबर गुन्हे असे करतात की एकदा सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रँडमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त एवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट इज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्ही ऍक्टिव्हिटी करता येत नाही असंही करू शकता. म्हणून आपल्या जर पैसे आले असतील तर आपण पेमेंट करायची गरज नाही, त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाही. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असाच माझ्या अकाउंटवरती पैसे आलेत आणि असं अकाउंट माझा आहे. त्या ठिकाणी 193.0 जी सिस्टीम आहे, सर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर सिस्टीम तुम्हाला सर्व त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मला एक प्रश्न असा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपले फोन पण कधी कधी खोटे येतात, तर हे फोन पण आणि अकाउंट डिटेल्स येतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच फोन नंबर मिळण्याचे ते अनेक सोर्स आहेत. पूर्ण जगभर सर जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 8 कोटी लोक राहतात तर त्याच्यामध्ये साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती लोक इंटरनेटने कनेक्ट झाले. इंटरनेटने कनेक्ट अर्थ असा आहे ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंग वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असा अशा प्रकारे लोक कनेक्ट झाले. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका मॉलमध्ये गेला तर मॉलला तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तो म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच देऊन टाकता. कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा इंटरनल आहे. हा जो डेटा आहे कुठं कुठल्या तरी सर्व्हर होती कुठल्या डेटा सेंटर तो सेव्ह झाला ते तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी हा डेटा ब्रीच होतो म्हणजे मेडिकल सेंटरला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल गव्हर्नमेंट वेगवेगळ्या असलेली देण्यासाठी पोर्टल्स ओपन करून त्याच्यावरती नागरिकांना त्याची माहिती ठेवायची असेल, केवायची ठेवायची असेल आणि त्याप्रमाणे व्हेरिफाय करून त्या व्यक्ती खात्री झाल्यानंतर त्याच्या अकाउंट पैसे ते गव्हर्नमेंट एजन्सीमध्ये ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या फिंगरप्रिंट पण असेल. तर हा जो डेटा आहे हा डिच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घालतात हे तुटलेले फुटलेले फोन गोळा केले जातात आणि त्यातला मेटाटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही काय मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेला आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला माहिती अनप्रदान केली आहे, पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ
1: शकते. दिलखुल कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहत आपण हा संवाद पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात साई ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आयोजित कार्यक्रम दिल खुला सापण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता एआर मठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून तसंच हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम पण न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍप वर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका आपल्या परसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोत्या, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. पाहुणे म्हणजे आनंद, आपुलकी आणि नात्यांचा गुवा. पाहुणे म्हणून कुणाकडे जाणं आणि घरी पाहुणे येणंही समाधान देऊन जातं. यावेळच्या स्वर संवाद या कार्यक्रमात बोलूया तुमच्या घरी आलेल्या खास पाहुण्यांच्याही. तुम्ही केलेला खास पाहुचार, देशीर अनुभव, किस्से, अचानक पाहुण आल्यावर उडालेली मंडल आणि आजच्या धावपळीच्या गतिमान जीवनात पाहुणचाराची परंपरा तुम्ही कशी जपता याविषयी संवादिका हर्षदा कुलकर्णी. विषय आहे पाहुणे येती घरा. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 43 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हॅश कोड अवश्य लावावा. आणि वेळ आहे सकाळी 11:05 सकाळी 11:40 विषय पुन्हा ऐका पाहुणे येती घरा. संवादिका हरदा कुलकर्णी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मी वाहिनी सरसे साथ
1: आकाशवाणी से ही चंद्रपुर केंद्र है श्रोते हो सकाळचे 7:40 मिनिट झाले ऐकूया सुग संगीत कार्यक्रम सुरुवातीला सुगमन कलपुरी यांनी गायलेलं मंगेश पाडकर यांचं गीत आपण ऐकूया संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे

0: दहावी नंतर काय करायचं असा विचार करताय?
1: मग हिंदी तुमच्या हेच भारत सरकारच्या सिपेट सेंट इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनियरिंग आणि टेक्नॉलॉजी सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमासाठी पेश सुरू.
2: प्लास्टिक्स इंजिनियरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण 96% प्लेसमेंट.
1: अंतिम सत्र इंटर्नशिप 22,000 स्टाइपेंडची सुविधा.
2: 12वी मा आयटीआय नंतर थेट त्या वर्षात स्कॉलरशिप उपलब्ध.
1: आज ऑनलाईन अर्ज करा 9661040.
3: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोदरा बजाज कॉलेज फार्मसी 23 वर्ष पासून उत्कृष्ट झाल्याची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ अनुभव शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवून करता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश करता त्वरित संपर्क करा यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9735728.
4: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैद्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्य प्रयत्न.
5: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावर आपण ऐकत असताच मात्र त्यासोबतच आमच्या

0: आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

0: सुरेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत यशवंत यांचं.
1: मानवर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी भूट चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात ट्रिपल करिअर सी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, एनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीए नर्सिंग, बी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश सुविधा. अनुभवी शिक्षक आणि लॅब आणि क्लिनिक ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049444444. शिक्षण यशाकडे जाऊ मानवटकर कॉलेज कडे.
2: वर्ग 11वी बीए, बीकॉम आणि बीएससी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकोम चंद्रपूर येथे.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाही तर तू तुझं पाय.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्या सांगण्यावर किंवा माझा मित्र आहे म्हणून करी निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
5: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
6: तेव्हा रविवार सकाळी 7:40 जर ऐका कार्यक्रम
7: करिअरच्या नव्या दिशा.
8: आरोग्य हीच खरी संपत्ती. या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
7: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
8: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
7: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
8: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESI संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
7: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
8: विश्वासाचं ठिकाण,
7: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल 40 पासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
8: NBA क्रिकेटर,
7: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल,
8: तसेच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
7: यामधील अनुभवी प्राध्यापक तसेच कॅम्पस प्लेसमेंट रोजगाराची संधी उपलब्ध करणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, माजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
8: 9209441985.
0: श्रोते आता ऐकूया भोसले गेलेलं सुरेश भट यांचे, संगीत पंडित दनात मश्कर यांचे.

0: दिवस फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल म्हणजे उपाशोटी आणि जेवणानंतरची अशा दोन मुख्य बघितलं तर फास्टिंग 70-110 सतर ते 110 या रेंजमध्ये असेल ती नॉर्मल असते. त्यापेक्षा जास्ती असेल तर आपण डायबिटीस कडे वळू लागतो.
1: अच्छा.
0: आणि तसंच पोस्ट प्रँडियल म्हणजे जेवणानंतरची साधारणत 200 आत असेल, 140-200 आत असेल तर ती नॉर्मल आपण कन्सिडर करू शकतो किंवा प्री डायबिटिक म्हणू शकतो. पण 200 वरती वाढली ती डायबिटिक मध्ये येते.
1: अच्छा. डायबिटीस होण्याचं नेमकं कारण काय सांगाल?
0: डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणता येईल आपल्याला, कारण आपली लाईफस्टाईल आजकाल सिडेंटरी होत चालली आहे आणि हेच यामागचं मुख्य कारण. तसं डायबिटीसचे दोन प्रकार असतात, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 डायबिटीस हा जो असतो त्यामध्ये शरीराची इन्सुलिन निर्माण करणारी यंत्रणा म्हणजे पॅनक्रियाचे बीटा सेल्स जे इन्सुलिन निर्माण करतात ते अफेक्टलेले असतात. म्हणून मुळात शरीर सक्षम नसते इन्सुलिन निर्माण करेल, म्हणून त्या व्यक्तींना कायम बाहेरून इन्सुलिन द्यावं लागतं आणि म्हणून तो बरा होऊ शकत नाही, आयुष्यभर त्यांना इन्सुलिन घ्यायला लागतं. परंतु या उलट टाईप डायबिटीस मध्ये शरीर इन्सुलिन निर्माण करतं, पॅनक्रियास इन्सुलिन निर्माण करण्यासाठी सक्षम असतो, परंतु कुठेतरी अवरोध निर्माण होतो म्हणून पुरेसं नाही टाकत आणि म्हणून रक्तातली ब्लड शुगर वाढायला लागते आणि हा टाईप 2 डायबिटीस असतो तो रिव्हर्स होऊ शकतो.
1: अच्छा. मॅडम, जर बालवयात होणार देखील मधुमेह आपण म्हणतो हे नेमकं काय आहे?
0: बालवयात पण मधुमेह होतो, बहुधा तो टाईप 1 या प्रकारचा असतो.
1: अच्छा. तर मॅम, वयाचं यात काही बंधन असतं का मधुमेहा संदर्भात काय सांगा?
0: वयाचं बंधन म्हणून नाही, पण जसं की अनुशिकता असेल तर तुम्हाला जास्त चान्सेस असतात की डायबिटीस होऊ शकतो. तसं तर टाईप 1 आणि टाईप 2 जसं आता आपण बोललो, टाईप 1 डायबिटीस केवळ 5-10% व्यक्ती असतो जगात, परंतु टाईप 2 डायबिटीस जो की रिव्हर्सिबल आहे किंवा जो की जीवनशैली शिगडित आहे 90-95% असतो आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीवर काम केलं ती जर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला तर आपण यातून बाहेरही पडू शकतो.
1: नक्कीच मॅडम, खरंच खूप छान सांगत आहात मॅडम आपण. तर मॅडम, आपण हे डायबिटीस संदर्भात निराय आरोग्य या कार्यक्रमात बोलत आहोत, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून डायबिटीस कशा पद्धतीने बघल्या जातं किंवा काय सांगाल त्या संदर्भात?
0: आयुर्वेदामध्ये प्रमेह नावाचा एक व्याधी सांगितला, त्याच्यामध्ये 20 प्रकार आहेत, त्यातला एक मधुमेह.
1: अच्छा.
0: परंतु बोली भाषेत मराठीमध्ये असं डायबिटीसचा अर्थ मधुमेहचा समज होतो, पण तो तसा नाहीये. प्रमेह यामध्ये डायबिटीस येतो आणि प्रमेहाची कारण एवढ्या 1000 वर्षांपूर्वी ही की व्यवस्थित सांगितली आहेत आणि एक संस्कृत श्लोक दिला आहे, आस्यासुखम स्वसुखम दधिनी ग्राम्योद अनुपरापयांती नवान्न पानम गुडवैकृत प्रमेह हेतू कफकृच्च स्वम. याचा अर्थ काय? आस्यासुख म्हणजे आपण जिभेचे उचले जे म्हणतो ते पुरव, म्हणजे खूप गोडधोड खाणं किंवा चमचम तेल जास्ती तळले असे पदार्थ खाणं. स्वप्नुख म्हणजे खूप जास्त आरामदायक दधीनी म्हणजे दही याचा अति प्रमाणात वापर करणं. ग्राम्य अनुप्रसाहांचे म्हणजे नॉनव्हेजचं प्रमाण जास्ती असतं आहारामध्ये. याशिवाय नवान्न पानं म्हणजे एक कथा होती की यावर्षी आलेलं धान पुढच्या वर्षी वापरायचं, एक वर्ष जुनं झालं तर ते वापरायचं. परंतु आता आपण असं मार्केटमध्ये येताना आपण लगेच कन्झ्युम करतो म्हणजे नवीन अपान करणं हे देखील डायबिटीसचं कारण आहे. गुड वैकृतांचे म्हणजे गुळ म्हणजे गोड पदार्थांचं जास्ती सेवन करणं. याशिवाय दूध आणि दुधाचे पदार्थ आणि कफकृच्च शरीरात कफ वाढणारे जे ही आहार आणि विहार पण सेवन करतो त्यामुळे प्रमेह होऊ शकतो म्हणजे डायबिटीस
1: होऊ शकतो. मॅडम, याचे लक्षण काय असेल मग?
0: डायबिटीस मध्ये जसं आपण रक्त तपासलं तरच आपल्याला ब्लड शुगर लेवल्स वाढलेल्या दिसतील, परंतु पेशंट्सला लक्षणं काय दिसतात? त्यांना वारंवार ताह लागणे, वारंवार बाथरूमला जायला लागणं, वारंवार भूक लागणे, याशिवाय थकवा जाणवणे, याशिवाय कुणाकुणाला स्किन इन्फेक्शन वारंवार होतात, एखादी जखम झालं ती लवकर बरी होत नाही हे लक्षणं दिसतात.
1: अच्छा. पण जसं मॅडम आपण म्हणतो की एखादा दुसरा आजार झाला म्हणजे आता समज जर दातांचा काही प्रॉब्लेम झाला आणि त्यासाठी डेंटिस्ट कडे गेल्यावर जेव्हा तपास देतो तेव्हा मधुमेह झाला हे लक्षात येतं, याचं कारण सांग मॅडम.
0: कसं असतं, डायबिटीज आणि प्रायबिटीज अशा दोन स्टेज असतात. म्हणजे डायबिटीस होण्या अगोदर प्री डायबिटिक स्टेज असते ज्यामध्ये ब्लड शुगर काही प्रमाणात

0: वाढलेले असतात, परंतु ते डायबिटीज एवढ्या वाढलेल्या नसतात. अशा अवस्थेत रुग्णाला कुठलीही सिमटम नसतात. इव्हन डायबिटीज मध्येही सुरुवातच्या अवस्थेत ब्लड शुगर रिपोर्ट वरती डायबिटीज असतो, परंतु लक्षणं फार काही दिसत नाही. हळूहळू नंतर डेव्हलप होतात. ऍक्सिडेंटली स्किन इन्फेक्शन म्हणा किंवा डेंटल चेकअप्स मध्ये जर हे लक्षात आलं तर उलट चांगलं आहे की आपण जागरूक झालोय.
1: अगदी. मधुमेहातील तपासण्या कशा पद्धतीने करण्यात येतात सांगा.
0: तपास म्हणजे ब्लड शुगर लेवल, फास्टिंग, पोस्टप्रायल या दोन. याशिवाय एचबीए1सी ही एक मुख्य टेस्ट असते. याच्यामध्ये मागच्या 3 महिन्यातलं एव्हरेज शुगर आपल्या लक्षात येत, ती डायबिटीज खूप महत्व समजली जाईल.
1: अच्छा.
0: जसं की 5.7 याच्यावरती जर एचबीए1सी असेल 5.7 ते 6.5 हे प्री डायबिटिक रेंज आहे. 6.5 अँड अबो 6.5 ही डायबिटिक रेंज आहे.
1: अच्छा. मॅडम बरेचदा जसं रँडमली देखील करण्यात येतं शुगर चेक, तर काय सांगा संदर्भात.
0: रँडमली करण्यात येतं त्यावरनं एक ऑफ आयडिया आहे, पण खूप रिलायबल नसते.
1: अच्छा.
0: कधी आपण काही खातो त्यानंतर लगेच ती करण्यात येते, किंवा कधी खूप उपवास झाल्यानंतर. रँडम म्हणजे नवच असतं, त्यावरनं आयडिया येते.
1: अच्छा. बरं मॅम, जसं आपण बघतो सिरिंज पण घेण्यात येतं ब्लड आणि जेव्हा ग्लुकोमीटर घेण्यात येते यात देखील बरेचदा फरक जाणवतो. तर
0: खरं तर ब्लड शुगर जी सिरिंजनी आपण विनस ब्लड घेतो ती अॅक्युरेट रिडिंग असते.
1: अच्छा.
0: पण ग्लुकोमीटर ची रिडिंग त्या आसपास असते, म्हणजे खूप डिफरन्स नसतो पण काही प्रमाण डिफरन्स असतो. प्रत्येक वेळी आपल्याला पिक करून म्हणजे विनस ब्लड काढणं शक्य नसतं, त्यामुळे जर दररोज एखाद्या पेशंटला करायचं असेल तर ग्लुकोमीटर सोयीचं ठरतं वापरायला. त्याच्यातून 10-15 फरक पडतो, खूप जास्ती फरक असतो.
1: अच्छा. तर मॅडम आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मधुमेहाची उपचार पद्धती संदर्भात काय सांगाल मॅडम आपण.
0: आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शरीरामध्ये क्लेद नावाचा एक अर्थ असतो, क्लेद वृद्धी हे डायबिटीजचं मुख्य कारण समजलं जातं. म्हणजे क्लेद म्हणजे आपण दलदल, चिखल, कफ वाढलाय असं म्हणू. जसं आपण पाहिलं की डेंट्री लाईफ हाच मुख्य कारण आहे. आपण टाईप 2 डायबिटीज बद्दल बोलतोय, कारण टाईप 1 डायबिटीज आपण आयुर्वेदाने देखील उपचार करू शकत नाही.
1: अच्छा.
0: तर यामध्ये काय आहे, आयुर्वेदा कुठलाही व्याधी ट्रीट करताना आहार, विहार आणि औषध ह्या 3 स्त्रीद्वारे आपण ट्रीटमेंट करत असतो. तर आहारामध्ये आपण निदान परिवर्जन, आपण ज्या कारणांमुळे जो डिसीज होत आहे त्या निदानांचं, त्या हेतूंचं परिवर्जन म्हणजे ते हेतू दूर करा, तर तो अर्धा अधी तिथेच होतो. जसं तुम्ही गोड खाण्यावर कंट्रोल केलं किंवा तुम्ही खूप आरामदायक जीवनशैली आहे, तुम्ही ऍक्टिव्हिटी लेवल वाढवली, तर हे सगळं त्याचं औषध आहे. हा. आणि जसं की गोड जास्ती खा, गोड म्हणजे लिटरली गोड पदार्थांना नाही, पण जे आपण ग्रेन्स घेतो, ज्वारी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, हे कार्बोहायड्रेट्स ज्याला मॉडर्न म्हणतात ते सुद्धा मधुर चवी असतात. म्हणजे आयुर्वेदानुसार सुद्धा ती चव मधुरच असते. त्यांचाही आहारातला समावेश किंवा प्रमाण कमी करायला लागतं.
1: अच्छा.
0: याशिवाय जसं कडू चवी पदार्थ आपण खात, आयुर्वेदाने षडरसात्मक आहार सांगितलं. षडरस म्हणजे मधुमले लवण, कटू तिक्त कष, अशा 6 चवींचा आपण आहार घेतला पाहिजे. पण यामध्ये काय होतं, आपण गोडकडे जास्ती वळलोय. आपल्याला हा शरीरातला शुगरच की करायचा आहे, म्हणून आपला बाकीचे 3 रस म्हणजे कडू, तुरट, कटुत कशा हे वाढवलं पाहिजे. तर कडू चे कुठले पदार्थ आहे, जे की कडुनिंब आहे, कांदा आहे, वेलवर्गीय भाज्या आहेत, तर ह्या यांचा आहारात समावेश आपण वाढवला पाहिजे. याशिवाय तुरटमध्ये आवळा घेऊ शकतो किंवा जांभळं, जांभूळ हे पण याचा पण आहारात आपण समावेश करू शकतो, जे करून आपण बॅलन्स डायट घेऊ शकतो.
1: अगदी अगदी. तर मॅडम उपचार पद्धतीमध्ये जसं आपण म्हणतो की गोळ्या औषध उपचार करणं, इन्सुलिन हे देखील मधुमेहामध्ये असतं, या संदर्भात काय सांगलं आपण.
0: हे पहा, कसं असतं टाईप 2 डायबिटीज मध्ये सुरुवातीला एकदा मेडिसिन पासूनच सुरू होते, आणि तेवढा जर नसेल कंट्रोल होत ब्लड शुगर तर मग आणखीन मेडिसिन वाढतात. हळूहळू मेडिसिनला रिस्पॉन्स मिळत नसेल तेव्हा इन्सुलिन द्यायला लागतं. आयुर्वेदमध्ये याचा दृष्टिकोन असा आहे, म्हणजे मेटाबॉलिक डिसीज आहे हा चयापचयाशी संबंधित आहे, तर आपलं मेटाबॉलिझम कशावर अवलंबून आहे, तर लिव्हर, पॅनक्रियास आणि डायबिटीस संदर्भात आपले मसल, त्या 3 गोष्टींवर काम करणं हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला टाईप 2 डायबिटीस झालाय वयाच्या 40-50

0: 40-45 वर्षी, पण त्या पर्यंत त्यांची ब्लड शुगर नॉर्मल होती. मग आता काय झालंय तर लिव्हर मध्ये फॅटमा झालंय, फॅटी लिव्हर झालं, किंवा पॅनक्रियाची क्षमता कमी झाली, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी झाली, रेझिस्टन्स वाढलाय, तर या गोष्टींवर आपण काम केलं, उपचार केले आणि फॅटी लिव्हर कमी झालं, पॅनक्रियाची पूर्ण क्षमतेने काम उपस्थित व्हायला लागलं, तर शरीरातलं ब्लड ग्लुकोज ह्या अवयवांमुळे कमी व्हायला लागतं. इव्हन आपले मसल्स ऍक्टिव्हिटी वाढली म्हणजे काय होतं की मसल आपलं ग्लुकोज हवं असतं, ते कुठून घेतात, ब्लड मधनं घेतात, आणि जेवढी आपण एक्सरसाइज करतो तेवढं ग्लुकोज अप वाढतं मसल्सचं, मग त्यामुळे आपली ब्लड शुगर कमी होते. म्हणून आयुर्वेद असा विचार करतो की आपल्या अवयवांची, आपल्या ऑर्गन्सची क्षमता वाढवूया,
1: अच्छा,
0: जी पूर्वी प्रमाण करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे शरीर नॅचरल ब्लड शुगर कमी होईल.
1: खरंच खूप छान सांगितलं मॅडम आपण. तर ऋषोतो विषयाची व्याप्ती इथे थांबायला हवं, पण परत आपण भेटणार आहोतच पुढील निरामय आरोग्य या कार्यक्रमात. याच दिवशी याच वेळेवर डॉक्टर रुपाली तरवार मॅडम सोबत मधुमेह या विषयावर जाणून घ्यायला. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये पुढे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं.
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन ह्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुडसन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क करा.
4: दहावीनंतर करायचं विचार करताय?
5: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
4: प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% एक प्लेसमेंट.
5: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 22,000 रुपये स्टाइपेंडची सुविधा.
4: 12वी किंवा IT नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश, स्कॉलरशिप उपलब्ध.
5: आजच ऑनलाइन अर्ज, कॉल 944640470.
1: निमय आरोग्य ह्या कार्यक्रमात आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून मधुमेह या विषयावर आयुर्वेदाचार्य डॉक्टर रुपाली उत्तरवार यांची हेमा बहादे यांनी केलेली मुलाखत आपण ऐकली आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोतेहो 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.
6: योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देते. बातम्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी नॉर्वे दौऱ्यावर. काँग्रेस नेते VD सतीश केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 22व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विजयी, तर महिला हिंदकेसरी खिताब हरियाणाच्या कांजल धोकला प्रदान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडचा दौरा आटून आपल्या 5 दिवसांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यासाठी काल संध्याकाळी स्वीडनमधल्या गोथेनबर्ग दाखल झाले. स्वीडनचे पंतप्रधान ओ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदींना विमानतळाला औपचारिक वंदना अर्थात गार्ड ऑफ ऑनर द्यायला या दौऱ्यात भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येत असून व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधण्याची अपेक्षा दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. द्विपक्षीय संबंधांमधील पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस प्रदान करण्यात आला. स्वीडिश कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी मेन इंडिया मेड विथ स्वीडन या उपक्रमांमध्ये विशेषतः राष्ट्रीय हायड्रोजन आणि महत्वाच्या खनिजांशी संबंधित मोहिमेमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. यावेळी झालेल्या बैठकीत युवराजनी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला आणि स्वीडनचे राजे आणि यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी यजमानांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले आणि राजकाल सोळे गुस्ताव यांना त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधान युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला फॉन डी लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. नेदरलँडच्या दौऱ्याबद्दल समाज माध्यमावरील सशात मोदी म्हणाले की त्यांच्या नेदरलँड्स भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली असून दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक पातळीपर्यंत नेऊन आणि जलस्रोत, सेमीकंडक्टर, नवोपक्रम, संरक्षण, शाश्वतता आणि गतिशीलता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून भविष्यासाठी एक महत्वाकांक्षी आराखडा तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी

आणि द्विपक्षीय भेटी गाठींसाठी नॉर्वे पोहोचतील. पंतप्रधान मोदींचा हा नॉर्वेचा पहिला दौरा असेल. या दौऱ्यात ते नॉर्वेचे राजे हेराल्ड पाचवे आणि राणी सोनिया यांची भेट घेतील. तसंच पंतप्रधान जोनास गर्स्टोर यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय अभिमानाचा क्षण असून पंतप्रधानांना प्राप्त झालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं गोयल यांनी समाज माध्यमातील संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेते व्ही सतीशन केरळच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भावी मुख्यमंत्री काल संध्याकाळी नवनिर्वाचित युडीएफ सरकारच्या मंत्रिमंडळातील 21 सदस्यांची नावं घोषित केली. 21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रित शपथ घेईल असं सचिन यांनी राज्यपाल राजेंद्र लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीशन यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीच्या द्वारा विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिर्माण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं

21 मंत्र्यांपैकी 14 जणांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं आहे. संपूर्ण युडीएफ मंत्रिमंडळ एकत्रित शपथ घेईल असं सचिन यांनी राज्यपाल राजेंद्र लेकर यांच्याकडे मंत्र्यांची यादी सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा करताना सांगितलं. सतीश यांनी काल विधानसभेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही नावं जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीच्या द्वारा विधानसभा मतदारसंघात सुमारे 100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमध्ये विविध भागातील त्यांची दुरुस्ती, बांधकामं, जलनिरण व्यवस्था बळकट करण्यासाठीची कामं, तर त्यानंतर सुशोभीकरण आणि हरित विकास याचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कचरा उपाययोजना आणि इंधन वापर कपातीच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या कार्यालय तसंच विविध विभागांमध्ये सरकारी वाहनांच्या वापराचं सुसूत्रण करण्याबाबत तसंच इंधनाचा वापर कमी करण्याच्या उपाययोजनांविषयी परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकानुसार दिल्ली पोलिसांच्या सर्व विभागांना आणि कार्यालयांना अनावश्यक वाहन वाहतूक कमी करण्यासाठी, उपलब्ध वाहनांचा वापर अधिक कार्यक्षमते करण्यासाठी आणि इंधनाचा वापर काटकसरीनं करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रातून देण्यात येते. संयुक्त अरब अमिरातीमध्ये बाराका ऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृती अस्वीकार्य असून त्या धोकादायक आहेत असं सांगत तातडीनं संयम राखण्याचं तसंच संवाद मुत्सद्देगिरीच्या मार्ग परतण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल सकाळी 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यासाठी रायपूर दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान अमित शाह रायपूर आणि बस्तरच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री अमित शाह आज सकाळी रायपूर इथं डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेअंतर्गत नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते बस्तर जिल्ह्यातल्या नेतार गावात एका सार्वजनिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करतील. तर दुपारी जगदलपूर इथल्या बादल आदमीमध्ये हुतांचे कुटुंबीय, सुरक्षा दलाचे जवान, नक्षलवादी हिंसाचारानं बाधित नागरिक आणि विविध स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील. उद्या 19 मे रोजी जगदलपूर इथं होणाऱ्या केंद्रीय क्षेत्रीय परिषदेच्या 26व्या बैठकीचं अध्यक्षस्थान गृहमंत्री अमित शाह भूषवतील. या बैठकीला छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतात. छत्तीसगड राज्य नक्षलमुक्त घोषित झाल्यानंतर शाह यांचा हा राज्याचा आपल्याच दौरा आहे. 79व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश नड्डा स्वित्झर्लंडमध्ये दाखल आहेत. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात आज जिनिव्हा इथं होणार आहे. या परिषदेची यंदाची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्य नवा आकार देणं एक सामायिक जबाबदारी अशी असून ही संकल्पना जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक कृतींचं महत्व अधोरेखित करते असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आमच्या पब्लिक स्पीक या फोन इन कार्यक्रमात आज आम्ही तुमच्यासाठी 2027च्या जनगणनेचा सध्या सुरू असलेला पहिला पा म्हणजेच सूची आणि गृहगणना या विषयावर एक सविस्तर चर्चा सादर करणार आहोत. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयातील रजिस्ट्रार जनरल व्ही ए राडे हे या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. या कार्यक्रमात सहभागीसाठी आज रात्री 9:30 वाजल्यापासून 011-2636481 किंवा 011-2317-117 या क्रमांकावर फोन करा. तसंच तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअपद्वारे 9890-944-44 या क्रमांकावरही पाठवू शकता किंवा हॅशटॅग आस्क ए आय आर हा हॅशटॅग वापरून एक्स या समाज माध्यमावर तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. महाराष्ट्रातल्या सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्पर्धेची अंतिम लढत पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात रात्री भारत शैली प्रकारच्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच बेडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्करीत महेंद्र गायकवाड यांना विजय घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिची खुशी यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माथी प्रकतील महिला मार्ग केसरीच्या चिन्हाचंही या अनावरण करण्यात आलं. गांधीनगर इथं पार पडलेल्या 2026च्या आशियाई भारोत्तोलन विजेते स्पर्धेत भारतानं 10 पदकं मिळवली. यामध्ये रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या जियांगशान इथं पार पडलेल्या

0: या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. मागील वर्षी स्पर्धेत भारत एकही पदक मिळवता आलं. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्य पदक विजेता लवप्रीत सिंग यानं या स्पर्धेच्या अंतिम दिवशी 100 किलोच्या वजन गटात 386 किलो उचलून पाचवं स्थान मिळवून वैयक्तिक तसंच भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शेवटी ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च स्थान प्रदान. भारत नॉर्डिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी आज नॉर्वे दौरा. काँग्रेस नेते व्ही डी सतीशन केरळचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार. आणि 52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा महेंद्र गायकवाड गई तर महिला हिंद केसरी हरियाणाच्या काजल धोंजा प्रदान. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मी आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत 103 MHz ध्वनी लहरीवर. 8:40 झालेत. कम संगीत आनंद घ्या. ऐकूया कृष्णा कल्ले यांनी लीला गदिमळकरांचं गीत. संगीत श्रीनिवास खळेंचं आहे.

माणसाचं संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.

कॉलेज नर्सिंग आणि फार्मसी बोर्ड पेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, बी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षी थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षण आणि यशाकडे जाऊ मानवत कॉलेज कडे.

0: शांतशके यांचं गीत ऐकलं, संगीत यशवंत दे यांचं होतं आणि एका होत्या मजा फेणाणी जोगळेकर.
1: आरोग्य हीच संपत्ती. या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी काच छताखाली.
1: WCL CSH रेल्वे PAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेटा मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचे ठिकाण,
2: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये काही घालण्यापूर्वी चेक नव्हतं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओल्ड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणार बना सतर्क रहा.
1: जज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापूर्वी उत्कृष्ट निकाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्ष डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373476218.
2: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असले
1: NBA क्रिकेटर,
2: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
1: तसंच माइन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
2: मधील अभावी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985.
0: तो एक निदान आहे का? अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी स्टँड अप इंडिया मरीन मनी योजना समाज कल्याण विभागाचे हे आवाहन. केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील 37 पात्र नवउद्योजक तरुणांना मार्जिन उपलब्ध करून देण्याबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील 37 पात्र 18 वर्षातील नवउद्योजक तरुणांनी 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर आणि बँकेने अर्जदार स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15% हिस्सा राज्य शासनामार्फत देण्यात येईल. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय आहे शासन स्तरावरून निश्चित करण्यात आले आहेत. सरच्या शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र इच्छुक नवउद्योजक तरुणांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दूध डेअरी समोर चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि सदर योजनेचा लाभ घ्यावा असं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांनी आवाहन केलेलं आहे.

स्वप्नील बरडकर यांनी गायलेलं गीत ऐकलं, विजया खेकर यांचे गीत आणि संगीत अंजली देशमुख श्रोतेहो सुगम संगीत आपण आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 103 MHz ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 9 वाजता विविध भारत प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: किस्मत चित्रपटासाठी ओपेयर यांनी संगीत केलेलं एस एच बिहारी यांनी तपण गायलोर आशा भोरी आणि शशात बेगम यांनी.
1: जीवनात समस्या अनेक आर
2: अनेक प्रश्न एक शंका
1: कुठे मिळेल याचं समान
2: जाणून घेऊ आकाशवाणीच्या जयपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 0172254344 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.
3: वर्ग 11वी BA BCom आणि SC करता प्रवेश दे सुरू आहे. आज संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुको चंद्रपूर येथे.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत म्हणलं तर मला की मी ह्या चित्रपटाला संगीत कल्याणजी आनंदजी यांनी होतं.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

0: अशोभ यांनी गेले. आनंद बक्षी यांचं गीतपणाचं संगीत लक्ष्मी प्यारेलाल यांचं होतं. आणि चित्रपट आये दिन बहार के.
1: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
2: आर्ट, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
0: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्याच्या सांगण्यात किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल तर भविष्य बदलू शकत.
0: प्रत्येक मध्ये अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर का कार्यक्रम
4: करिअर नव्या दिशा.
0: श्रोते हो, एक निवेदन ऐका. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदीबाबतचे प्रस्ताव सादर करण्याबाबत हे निवेदन आहे. सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटनेचे सबळीकरण आणि स्वाभिमान योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अन्वय सुधारणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांना दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना कायमचे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध व्हावे, तसंच त्यांच्या राहणीमात बदल व्हा म्हणून त्यांना कसण्याकरिता 4 एकर जिरायती किंवा 2 एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यावयाची आहे. तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्री इच्छुक शेतकऱ्यांकडून 2025-26 करिता जमागवण्यात येत आहेत.

जिरायती जमीन 4 एकर आणि बागायती जमीन 2 एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमतीपत्रासह पटवारी सभानिहाय अर्ज सादर करावेत. जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील आणि वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मूल्य निश्चित करण्यात येईल. अर्जासोबत जमिनीचा 7-12 गाव नमुना 8 परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बुडून असल्याचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ पत्नी मुलं यांचे जमीन विकण्यासंबंधी नाकत आणि संमती प्रमाणपत्र विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण आणि नकाशासह अहवाल शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमध्ये कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीनबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबद्दल संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टॅम्प पेपर शपथपत्र आणि हमीपत्र देण्यात यावे. सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालय वेळेत पाठवण्यात यावे किंवा प्रत्यक्ष दिनांक 30 मे 2020 पर्यंत संपर्क साधावा असं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांनी केलेलं आहे. निवेदन संपलं.

0: किशोर कुमार यांनी गेलं मजरू यांचं गीत पण ऐकलं. संगीतार बर्मन यांचं आणि चित्रपट होता हम किसे कम ने. श्रोते हो चित्रपट संगीत आपण ऐकत होता आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 103 MHz FM ध्वनी लहरीवर. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित होत कार्यक्रम चालता बोलता इंडिया रेडिओ अर्थ आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करणार आहोत. निवेदिका आहेत निशा झाडे.
1: सारा
2: बोलता.
1: सारा
2: बोलता.
1: नमस्कार श्रोते हो, मी मनीष.
3: मी सदा. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत.
1: त्यानिमित्त आम्ही घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे
3: चालता बोलता.
1: बघ सविता, आज आकाशवाणीला इतके वर्ष आलेले आहे तरी सुद्धा काही श्रोते असे आहेत की ते आता सुद्धा जुळलेले आहेत. प्रोफेशन कुठलंही असो, डॉक्टर असो
3: किंवा इंजिनियर असो,
1: तरी सुद्धा ते आजही आपल्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात जुळले असतात.
3: आणि असे श्रोता आहेत त्यांच्याशी या आजच्या कार्यक्रमात पण साधलेला आहे आपल्या चालता बोलता या कार्यक्रमातून.
1: तेव्हा चल मग सविता ऐकूया त्यांच्याच शब्दात त्यांनी काय बोलले आहेत.
3: नक्की.
1: नमस्कार मॅम. काय नाव?
4: डॉक्टर माधव मानवटकर.
1: अच्छा, तुम्ही डॉक्टर आहात. डॉक्टर पेशा असा असतो की पूर्ण वेळ बिझी असतो आपला. मग तुम्ही या बिझी शेड्यूल मध्ये आपल्या छंदांसाठी कसा वेळ काढा?
4: मी माझ्या छंदासाठी असा वेळ काढते की आता पेशा वेळ कमी केली आहे, तो वेळ मी माझ्या छंदांसाठी
1: काढत असणार. किती वर्षापासून आपण डॉक्टर सेवा देत आहात?
4: मला जवळपास 35 वर्ष होत आहेत डॉक्टर झाल्याला. आणि जवळपास चंद्रपूरला आम्ही 25 वर्षापासून आहोत. त्याच्या आधी पण गडचिरोली आणि नागपूरला होतो.
1: तुम्हाला आवड कशी आहे?
4: गाण्याची आवड आहे लहानपणापासूनच.
1: लहानपणापासून आहे. तुम्ही आकाशवाणी ऐकत असता?
4: अगदी उठपासून तर झोपेपर्यंत.
1: आता आकाशवाणीला 9 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर आधी तुम्ही लहानपणी ऐकत आलेली आकाशवाणी आणि आताची आकाशवाणी याच्यात काय फरक आहे?
4: लहानपणी ऐकत असलेली आकाशवाणी म्हणजे जे लहान मुलांच्या कार्यक्रम असायचे ते ऐकायचो, बाकी जे मिता विश्व आणि अशा सारखे ऐकायचो. पण आता तर समाज प्रबोधन आणि हे बरंच दिसतं. हा जो बदल आहे तो चांगला आहे. तरी पण मला असं वाटतं की याच्या नंतर पण आपण समाज प्रबोधनासाठी समाजाचे उपयोगी जर उपक्रम घेतले तर अजून असं चांगलं.
1: आज आमच्या चालता बोलता या कार्यक्रमात मला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
4: मला जगजीत सिंग यांचं ये दौल भी ले लो ये शरद भी ले लो भले छीन लो मुझसे मेरी जवानी हे गाणं ऐकायला आवडेल.
1: खूप सुंदर तुमची आवड आहे मॅडम. आणि ऐका आमच्या कार्यक्रमात तुमच्या आवडीचं हे गीत. आणि आमसोबत संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मॅडम.
4: थँक्यू.

0: कामाचा आहे. काय तुझं?
1: माझं नाव रोहन सुरेश तडस.
0: रोहन, आमच्या चालू बोलता कार्यक्रमात तुझं स्वागत आहे. बरं, काय करतो आहे सध्या तू?
1: मी सध्या इंजिनिअरिंग करतो गव्हर्नमेंट कॉलेज चंद्रपूर मध्ये.
0: तुला इंजिनिअरिंग करायचं होतं की जे वेगळं काही क्षेत्र निवडचं होतं, पण कुठेतरी ना घरचे म्हणतात की नाही इथेच कर हेच कर, असं काही होता?
1: नाही, तसं काही हे नव्हतं, पण जीविच्या मुळे आता इंजिनिअरिंग करायची होती. आता एआयचा सध्या ट्रेंड असल्यामुळे मला त्या क्षेत्रात करायची खूप आवड होती.
0: कोणते याच्यामध्ये करत आहे इंजिनिअरिंग?
1: कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग.
0: समोर काय करायचं ठरवलं?
1: याच्यासमोर जे कॅम्पस मध्ये प्लेसमेंट येईल त्यासाठी ट्राय करणार आहे.
0: अच्छा.
1: आणि नंतर जे बाकीचे कोर्स आहे, जे लेस कोर्स आहे, ते बाहेर जाऊन शिकण्याची माझी इच्छा आहे.
0: परत ऐकायला आवडत का गाणी?
1: हो, आवडतं.
0: मग तुझ्या आवडीची गाणी कोणती? जुनी आहेत की नवीन आहेत? कोणती गाणी तुला आवडतात?
1: जुनी आवड काढी ते आम्ही रेडिओ ऐकत असतो, भक्ती संगीत वगैरे.
0: बरोबर आहे तुझं, म्हणजे तू आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण ऐकतोस आणि त्या घरी पण ऐकतोस. तर आता आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झालेली आहे, त्याबद्दल तू काय सांगशील?
1: प्रसंग वाटते गेल्याबरोबर चालू असलं की नाही, वेगवेगळे गाणे माहिती सांगत असते, डॉक्टरांचा सल्ला वगैरे, खूप बरेचशी माहिती आहे जी त्याच्याकडून आपल्याला मिळते.
0: खरंच खूप छान वाटलं तुझी गप्पा. तुला आज कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
1: संसार मांडी.
0: अरे वा, खूप छान गाणं निवडस आणि नक्कीच आम्ही तुला तुझ्या आवडीचं गायकू. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: काय सविता, काय म्हणतेस म्हणजे? तुला माहित आहे का छंद किती प्रकारचे असतात?
1: अगं भरपूर असतात ग, आणि प्रत्येकाचा वेगवेगळा छंद असतो.
0: आणि छंदामुळे आपण आज कुठल्या कुठे पोहोचू शकतो हे तू माहिती आहे?
1: हा. आणि म्हणजे कसं माहितीये का, छंदामुळे कधी कधी आपण दुःख पण विसरतो.
0: बरोबर ना सविता? बघ ना, अशी वेळ येते कधी कधी म्हणजे जगायला नको असं वाटतं, परंतु एखादा छंद जर आपला येत असेल ना, तर त्या छंदामुळे जे दुःख आहे ना ते विरत जात.
1: काय मनीष, बघ आवडी निवडी तर ते काय वेगवेगळे असतात, पण कुणाला त्या म्हणजे जोपासता येतात किंवा कुणाला काहीतरी बंधन असते.
0: बरोबर.
1: आणि पूर्वीच्या काळी पण असं काही ठिकाणी स्त्रियांना बंधन होतं.
0: हो ना, आपण बघ ना सविता, आधी आपल्या काळी असं होतं की आपल्याला काही गोष्टीची आवड होती, परंतु आपण ते करू शकत नव्हतो. मग आता असं झालेलं आहे की आता चला आपले जे छंद आहे ते आता तरी पूर्ण
1: करता येईल.
0: आणि माहितीये का सविता, आजचे आपले श्रोते आहेत ना, ते असे आहेत की त्यांना विरह आलेला होता आपल्या जीवनामध्ये. त्यांनी आपला छंद होता, त्यांच्या माध्यमात विरहातून त्या दुःखात कसे सावरले ते त्यांनी सांगितलेलं आहे.
1: माहितीये का मनीषा, आपण ज्यांच्याशी संवाद साधलेला आहे त्या एक ज्या लेडीज आहे, तर त्यांना आधी म्हणजे त्यांची ती आवड होती, पण ती त्यांना पूर्ण करता आली नाही, कारण ती कुठे तर त्याच्यासाठी अडथळा होता.
0: बरोबर.
1: नाही म्हणत होते, पण आज मात्र ती आवड त्या पूर्ण करत आहे आणि त्याचा त्यांना इतका आनंद होत आहे आणि तेच आपण त्यांच्याशी बोलून जाऊन घेत आहे.
0: नमस्कार सर, सता बोलता या कार्यक्रमाचं स्वागत. तुमचं नाव काय आहे सर?
2: प्राध्यापक मनोहर गुडजे.
0: अच्छा, तुम्ही प्राध्यापक आहात, कुठल्या शाळेला?
2: चिंतामणी महाविद्यालय पोंभूर.
0: मग मी प्राध्यापक आहे आणि तुम्ही हा छंद जोपासत आहात. याची प्रेरणा मला कुठे आली?
2: घरी भजन वगैरे व्हायचे, तबला वाजवा म्हणून असाय, आपणच शिकलं पाहिजे म्हणून मी शाळा शिकता तबला शिकलो.
0: तुम्ही लहानपणापासून म्हणजे मला आवडती म्हणायचे.
2: त्यानंतर मी पुढला शिकायलो, तेव्हा नागलाही तबलाच गेलो. त्यानंतर मग नवी लागली, मग ते सोडून दिलं.
0: त्यानंतर
2: मुलंही नागपूरला शिकतात, विकास राहतो इथे, पत्नी बी आपण काय होतं छंद तबला जवळ गेला.
0: छंद आला खूप चांगला असतो, ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी पासून आपण सावर जाऊ शकत असतो. तुम्हाला मग गाण्याची आवड आहे सर?
2: हो, गाणी आवड.
0: आता आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण झालेली आहे, तर तुम्ही आकाशवाणी ऐकाल का?
2: मी प्रवास करतो, अप डाऊन करतो, गाडी एफएम सुरू असते.
0: अच्छा, म्हणजे तुम्ही जेव्हा प्रवास करत असता तेव्हा तुमचा रेडिओ कंटिन्यू
2: सुरू?
0: मग तुम्ही रेडिओ वरती कुठले कुठले कार्यक्रम करत असता? कसे वाटत कार्यक्रम?
2: आकाशवाणी छान आहे.
0: अच्छा, तुम्ही म्हणाले की तुला छंद आहे गाण्याचा, उद्याचा, तर

0: एखादं असं गाणं असेल की ज्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल, त्या प्रेरणे तुम्ही पुढेले असेल की त्या म्हणजे तुमच्या आयुष्यात त्या गाण्याचा फायदा झाला असं कुठलं गाणं आहे?
1: ते सखींद झाला तारका हा गाणं कार्यक्रम वगैरे होते ना कॉलेजमध्ये, त्यावेळेस हा गाणं म्हणतो.
0: सर आला दोन म्हणून
1: सखींद.

0: तोशी लगा सखमंद झाल्या तार सखीमंद झाल्या तार
1: सर पण छान खूप गोड म्हटलंस तुम्ही आणि तुमच्याशी वास झाल्याबद्दल खूप धन्यवाद
0: ठीक आहे.

0: नमस्कार. आणि नाव आपलं ताई?
1: मी मनीषा विजय तुरा.
0: बरं, आपण काय करता?
1: गृहिणी आहे.
0: गृहिणी आहे. आणि मग ही तबला वादकाची आवड आहे ती कशी काय निर्माण झाली?
1: होती पहिल्यापासून. पहिले कसे मुलींना जास्त सपोर्ट येत होते ना मॅडम,
0: हा,
1: त्याच्यामुळे मग कसं भजन गाणं आहे मला आपण कधी शिकावं.
0: मग तुम्ही हा जो क्लास करताय तर सुरुवातीला घरच्यांना वगैरे असा किंबा होता काही विरोध होता? अच्छा, मिस्टरांचा होता. तर किती वर्ष आपण हा क्लास करताय आणि पैसा वगैरे किती दिले?
1: पहिली
0: दिले. तर याच्यामुळे काय तुमच्यात परिवर्तन काय झालं?
1: मला मध्ये खूप छान वाटतं. आपण मनल काहीतरी आपण आता वेळ काढवा.
0: हा, आणि ते महत्वाचं आहे कारण मी म्हटलं तर ती स्वतःची कधीच वेळ काढत नाही. आणि या माध्यमातून तुम्ही स्वतःसाठी ताई आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता का? म्हणजे आधीपासून ऐकत आहात?
1: हो, ऐकत.
0: बरं, आज तुम्हाला कुठं गाणं ऐकलं आवडेल?
1: रघुपती राघव हे गाणं खूप आवडते.
0: अच्छा, रघुपती राघव. असं गाणं की तुम्हाला

0: निशा तुझं लक्ष कुठे आहे गं? इकडे पाहते तू जरा
1: काय झालं सविता?
0: अगं तिकडे भिंतीकडे पाहणं, रळीकडे पहा
1: घड्याळ. अरे बापरे किती वेळ झाला सविता.
0: मग आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांनी साधलेला संवाद आणि आपला संवाद यामध्ये कसा गेला कळलंच नाही.
1: हो ना सविता, त्यांचं दुःख, त्यांच्या आवडी, त्यांचे छंद ऐकताय का? कधी मी त्यांच्यात गुंतून गेले ना हे मला कळलंच नाही. मला वेळेचं भान सुद्धा आलं नाही
0: सगळं. पण तसं राहून कसं चाले, भान ठेवावंच लागेल ना.
1: बरोबर सता, कारण की घड्याळची टिक टिक सांगते.
0: वेळ समोर जात आणि संपतही आलेला आहे.
1: हो नविता, मग कृताज कार्यक्रमातून आपण निरोप घ्या
0: आणि पुन्हा भेटूयास पुढच्या कार्यक्रमात.
1: नवीन श्रोत्यांशी साधलेला संवाद घेऊन परत आपण येऊ.
0: हा नक्कीच. आणि तोपर्यंत श्रोते हो, मी सविता,
1: मी अनिशा
0: आपला निरोप घेऊ आजच्या कार्यक्रमातून. पर्यंत
1: नमस्कार.

0: चलता
1: बोला,
0: चालता
1: बोलता।
2: श्रोते हो चालता बोलता ह्या कार्यक्रमात

आपण आकाशवाणी 90व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमात निवेदिका होत्या मनीषा झाडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रा प्रसिद्ध केला. 103 MHz FM ध्वनीवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 11:30 आता सारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त कृष्णमंजूच्या स्पर्धेतील विजेता अनुराग गोर यांची किशोर भावकर यांनी घेतलेली मुलाखत. सदर करते उमेश दुपारे.

0: ह्या मित्रांनो, एकदम उत्साहाने आणि भरपूर ऊर्जा घेऊन मी किशोर आजच्या युवापंदन कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, दररोजच्या धावपळीमध्ये काही क्षण असे असतात जे आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात, प्रेरणा देतात आणि चेहऱ्यावर एक सुंदर हसू आणतात. आणि आजचा आपला कार्यक्रम असाच काही खासच आहे. तर मित्रांनो, आजच्या या मोकळ्या गप्पांतून मिळणारे प्रेरणा, उत्साह आणि काही सुंदर विचार, म्हणून पुढे काही मिनिटे राहा आमच्यासोबत फक्त आकाशवाणी. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, काय बदललं? तंत्रज्ञान बदललं, मनोरंजनाची साधनं बदलली, पण आवाजातून मशीन नात जोडणारं एक माध्यम मात्र कायम राहिलं आणि ते म्हणजे आपली आकाशवाणी. त्या तब्बल 90 वर्षापासून आकाशवाणीनं माहिती, मनोरंजन, संस्कृती, साहित्य, संगीत आणि समाज प्रबोधनाचा सुंदर प्रवास घडवला. अनेक कलाकार, कवी, लेखक, वक्ते आणि युवा प्रतिभांना व्यापीठ देण्याचं मोठं काम आकाशवाणीनं केलं आहे. आणि म्हणूनच आजच्या या खास भागात आपण गप्पा मारणार आहोत उत्साही, प्रतिभावान युवा मित्रासोबत. सोबतच त्या नजरेतून जाणून घेऊया आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीचं स्थान काय आहे, तरुणांना रेडिओ किती जवळचा वाटतो आणि भविष्यात आकाशवाणीकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत. तर मग सुरू करूया आजचा हा खास संवाद. नमस्कार अनुराग, आकाशवाणीच्या विशेष कार्यक्रमात तुझं स्वागत आहे.
1: नमस्कार युवा श्रोत्यांनो.
0: अनुराग, सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना तुझी ओळख करून दे.
1: माझे पूर्ण नाव अनुराग महादेव बोरकर आहे. मी राहणार वेद तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ इथे राहतो. सध्यातीमध्ये मी छत्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूर इथे बीए प्रशासकीय सेवा प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. आणि मला भविष्यात एमपीएच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये अधिकारी बनायचं आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करायचं.
0: अनुराग, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतोस?
1: हो सर.
0: तुला आकाशवाणीचे कार्यक्रम कसे वाटतात?
1: आकाशवाणीकडून प्रसारित होणारा विविध कार्यक्रम, आमची मातीची माणसं असो किंवा हवामानाचा अंदाज देणारे कार्यक्रम असो, मला आवडतात. हे कार्यक्रम सगळे लोकप्रिय आहे आणि मी सुद्धा हे कार्यक्रम नियमितपणे ऐकतो.
0: अनुराग, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुझा आवाज आकाशवाणीवर ऐकला तर तुला ओळखणारे काय म्हणतील याबद्दल सांग.
1: नक्कीच, माझे विद्यार्थी मित्र, पालकवर्ग, शिक्षक हे मला ऐकत असतील त्यांना नक्कीच आनंद वाटेल. आमचा मित्र, आमचा विद्यार्थी, आमचा मुलगा आज आकाशवाणी व्यासपीठावर त्याला मुलाखत देण्याची संधी मिळाली आहे. नक्कीच ही माझ्या संबंधितांशी त्यांच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यांना खूप आनंद होईल. आणि मी जेव्हा त्यांना प्रत्यक्षात भेटेल तेव्हा ते माझ्या या कामगिरी नक्कीच प्रशंसा करतील अशी मला अपेक्षा आहे.
0: नक्कीच, आकाशवाणीवर येणं आणि आकाशवाणीवरून बोलणं, स्वतःला सादर करणं हे सर्वांसाठी अभिमानाची बाब असते. अनुराग, आकाशवाणीशी संबंधित तुझी एखादी आठवण आहे का?
1: हो, माझी आकाशवाणीशी संबंधित आठवण आहे.
0: ती ती आठवणच्या मित्रांशी शेअर करायला तुला आवडेल?
1: नक्कीच. मी लहान असताना माझ्या घरी एक कीपॅड मोबाईल होता, त्यामध्ये FM माध्यमातून रेडिओचे कार्यक्रम ऐकण्याची सुविधा होती, ज्यामध्ये मी सर्वप्रथम गाणी ऐकली आणि मला गाणी ऐकण्याची आवड आहे आणि ही एक माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण आहे.
0: आज आपण बघतो प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि आज मोबाईलवर सोशल मीडिया माध्यमातून पॉडकास्ट यांच्या काळात आकाशवाणीचं महत्व अजूनही टिकून आहे.
1: आकाशवाणी आजच्या या डिजिटल युगामध्ये आपलं महत्व टिकवून ठेवण्यासाठी त्या स्वरूपात नक्कीच म्हणजे चांगल्या प्रकारे डिजिटल बदल घडवले आहे. जसे की न्यूज ऑन एअर ऍप हे लॉन्च केली आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला देशात कोणत्याही आकाशवाणी केंद्रावरचा कार्यक्रम सहज

0: कुठेही उपलब्ध होतो. अगदी चालता बोलता सुद्धा आपल्याला तो ऐकता येतो. आणि अशा प्रकारे आजच्या मोबाईलच्या पॉडकास्ट युगात आकाशवाणीचं महत्व टिकून आहे.
1: तुला वाटतं का की आकाशवाणी आजच्या लोकांशी अजून जास्त कनेक्ट होऊ शकते?
0: हो नक्कीच, मला वाटते आजची युवा पिढी सर्वात जास्त सोशल मीडियाशी जुळलेली आहे, त्यामुळे आकाशवाणीने त्या प्लॅटफॉर्मशी जुळून युवकांना कसं आपल्यामध्ये सामावून घेता येईल यावर विशेष देऊन आकाशवाणी आजच्या युवकांशी जास्तीत जास्त कनेक्ट होऊ शकते.
1: आकाशवाणीवर विविध कार्यक्रम येतात ज्यामध्ये गाणी असतात, मुलाखती असतात, संघ असतं. तर आकाशवाणीच्या कोणत्या गोष्टीला जास्त आवडतात? बातम्या, गाणी, मुलाखती किंवा वेळ काही?
0: आकाशवाणीकडून प्रसारित होणाऱ्या सर्व बातम्या, गाणी, मुलाखती ह्या मला आवडतात, ज्याच्या माध्यमातून विविध विचारवंतांची मत, गाण्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे भाव आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यामुळे मला आकाशवाणी सर्व कार्यक्रम आवडतात. आकाशवाणीतर्फे प्रसारित होणारा युवा स्पंदन हा कार्यक्रम मला विशेष आवडतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे उद्योन्मुख तरुण आहे त्यांचे मत या ठिकाणी त्यांना व्यक्त करण्याची संधी आकाशवाणीतर्फे मिळते, त्यामुळे मला हा कार्यक्रम आवडतो. आणि आकाशवाणीच्या याच उपक्रमामुळे मी आपल्या समोर व्यक्त होऊ शकतो आहे, त्यासाठी मी आकाशवाणी विशेष आभार व्यक्त करतो.
1: आजच्या सोशल मीडियाच्या फास्ट लाईफ मध्ये आकाशवाणी लोकांना शांतता आणि पॉझिटिव्हिटी दे असं तुला वाटतं का?
0: हो नक्कीच, आजच्या धावपळीच्या सोशल मीडिया युगामध्ये आकाशवाणी समाजामध्ये शांतता आणि लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी हा टक विकसित करण्याचं काम करत आहे. आपल्याला माहित असल्याप्रमाणेच आकाशवाणीचे ब्रीदवाक्यच आहे बहुजन ताय आणि बहुजन साय, अर्थातच लोकांचे आणि लोकांचे सुख या मूल्याची जोपना आकाशवाणीतर्फे गेल्या 9 वर्षांमध्ये झाली आहे. हे महत्वाचे कार्य आकाशवाणी येणाऱ्याही काळात करत यामध्ये तीळतरी शंका नाही. आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि उपक्रमांच्या माध्यमातून पॉझिटिव्हिटी रुजवण्याचे काम आकाशवाणी आजही करत असं मला वाटते.
1: अनुराग, जर तुला या दिवसासाठी आकाशवाणीवर निवेदक बनायची संधी मिळाली तर तुला कोणत्या विषयावर कार्यक्रम सादर करायला आवडेल?
0: मला युवक आणि बदलते समाजवन या विषयावर कार्यक्रम आयोजित करून बदलते समाजवन, वेगवेगळी आव्हाने आणि आजचा युवक यांच्याशी संबंधित त्यांचे प्रश्न जाणून घ्यायला आवडेल. सोबतच त्यांच्या तोडगा कसा काढायचा याबद्दल मार्गदर्शनात्मक सल्ले मी युवकांना सुचवण्या या प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करेल.
1: खूप योग्य विचार आहेत अनुराग तुझे, कारण आजच्या या घडीला युवक पुढे अनेक आव्हाने आहेत, युवकांना त्यांचा विर पडत चालला आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांची आव्हाने काय आहेत आणि त्या आव्हानांना त्यांनी कशा प्रकारे समोरं गेले पाहिजे हा कार्यक्रम सादर करून तू युवकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याप्रमाणे आजच्या तरुणांमध्ये वेगवेगळे कलागुण असतात ज्यामध्ये त्यांची कला, साहित्य, संगीत, वक्तृत्व सादर करण्यासाठी आकाशवाणी किती मोठं व्यासपीठ ठरू शकतं असं तुला वाटतं?
0: आजच्या तरुणांमधील कला, साहित्य, संगीत, वक्तृत्व या गुणांना वाव देण्यासाठी आकाशवाणी हे अत्यंत उपयुक्त आणि सर्व महत्वाचे व्यासपीठ ठरू शकते असं मला वाटते. कारण युवकांमधील सुप्त गुण त्यांना वाव देण्यासाठी एक महत्वाचा व्यासपीठ त्यांना आवश्यक असतो आणि आजच्या या युगामध्ये तो व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य आकाशवाणीने केले आहे, ज्याच्या माध्यमातून आज विविध कलावंत, साहित्य यांचा प्रसार देशभरामध्ये झाला, त्यामुळे एक महत्वाचं व्यासपीठ ठरला आहे असं मला वाटते.
1: अनुराग, बोललास की तुला आकाशवाणीवरील विविध कार्यक्रम आवडतात, त्यामध्ये युवा स्पंदन हा तुझ्या सर्वात आवडीचा कार्यक्रम आहे. तसंच तू बोलला की तुला गाणी गायला खूप आवडतात, तर आजच्या या कार्यक्रमामध्ये तू कोणतं गाणं गायला आवडेल?
0: आयुष्या खऱ्या अर्थाने सार सांगणार आणि आयुष्याचं महत्व पटवून देणार मंगेश पेगावकर यांनी लिहिलेलं आणि अरुण दाते यांच्या आवाजातील या जन्मावर या जण्यावर शतदारी मकरा हे गीत मला ऐकायला आवडेल.
1: खूप छान, चला मित्र आनंद घेऊ या आवडीच्या गीताचा.

0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या प्रवासातून आजच्या युवकांनी काय शिकायला हवं असं तुला वाटतं?
1: सातत्य, शिस्त आणि सहनशीलता हे आपण आकाशवाणी शिकले पाहिजे. कारण गेल्या 90 वर्षांमध्ये आजही आपलं अस्तित्व टिकवून आकाशवाणी भविष्यातील गोष्टीने वाटचाल करत आहे. आकाशवाणीच्या प्रसारातून या गोष्टी शिकायला हव्या असं मला वाटतं. आकाशवाणीकडून जे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आजच्या युवकांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी वाटचाल केली पाहिजे असं मला वाटते.
0: भविष्यातील आकाशवाणी तू कशी पाहायला लागली याबद्दल सांग.
1: बदलत्या काळासोबतच आकाशवाणीने डिजिटल स्वरूपातून श्रोत्यांसोबत अधिक प्रभावीपणे जुळवून घेता येईल यासाठी प्रभावी पाऊल उचलली पाहिजे, जेणेकरून देशातील प्रत्येक तळागाळात व्यक्तीपर्यंत महत्वाची माहिती पोहोचवण्यामध्ये आकाशवाणीला अधिक संपादन करता येईल असं वाटते. सोबत आजचे तरुण जितके आजच्या प्रसारमाध्यमांशी जुळलेले आहे तेवढंच भविष्यात आकाशवाणीही जुळले मला पाहायला आवडेल.
0: आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुझ्या श्रोत्यांना तुझ्या शुभेच्छा संदेश काय असते?
1: आकाशवाणीला तिचे 90 वर्ष पूर्ण केल्याबद्दल पूर्वक शुभेच्छा. आकाशवाणी ही केवळ गाणे वाजवणारी संस्था नसून गाण्याच्या माध्यमातून समाजामध्ये देशप्रेम, एकता भाव, बंधुभाव, एकता हे विचार रुजवण्याचे कार्य गेल्या 90 वर्षांमध्ये आकाशवाणीने केले आहे. या सर्व गोष्टी म्हणून आपण बोध घेऊन एक सुजाण जबाबदार नागरिक म्हणून या देशामध्ये कशा प्रकारे वागता येईल यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. हा संदेश आकाशवाणीच्या माध्यमातून मी श्रोत्यांना देऊ इच्छितो.
0: खूप महत्वाचा संदेश आज आमच्या श्रोत्यांना दिला आहेस, कारण आज खरी गरज आहे ती एकमतेची, शांतेची आणि सकारात्मकतेची. आकाशवाणी गेल्या 90 वर्षांपासून हे कार्य सतत न चुकता करत आहे. तर अनुराग, तू आज आलास, आकाशवाणी बद्दलचे तुझे विचार, तुझ्या आवडीनिवडी तुझ्याशी शेअर केल्यात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे तुझे खूप आभार. सोबतच तुझ्या येणाऱ्या पुढ वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
1: तुम्ही सुद्धा मला या ठिकाणी बोलवलं, या आकाशवाणीच्या मंचावर मला अभिव्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचा सदैव ऋणी राहील. आणि हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. पुनश्च एकदा मला या ठिकाणी बोललं आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद. युवा मित्र अनुराग बोरकर याची मुलाखत आपण ऐकली. तर मित्रांनो, आजचा हा सुंदर संवाद इथे संपवण्याची वेळ आली आहे. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असत हसत शिकत आणि पुढे जात राहायचं आहे, कारण प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येत असतो. आजसाठी मी किशोर तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया नव्या विषयासह नव्या उत्साहासह. तोपर्यंत ऐकता आकाशवाणी. नमस्कार.

आकाशवाणी या 90व्या वर्षपूर्ती निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेता अनुरा बोरकर जी किशोर भावरकरनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आकाशवाणीच्या चतुर केंद्रावर 103 गार्ड्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचे चतुर केंद्र.

0: विधी से प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro.in या वेबसाइट वर मिळवू शकता.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. या संपत्ती काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी काच छताखाली.
1: WCL, CGSH, रेल्वे, EKY आणि ESIS लग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण ते प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: विश्वासाचे कारण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवून करता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स केला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असले
1: NBA क्रिकेट,
2: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल,
1: तसं मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बाजी वार्ड, चंद्रपूर. संपर्क 9209441985.

इक्षते लोकगीत ऐकलं तर आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 103 मेगाहर्ट्झ FM धुलारींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 11 वाजलेत, ऐकूया मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात. नणंद भाऊ हा चित्रपटासाठी अशोक पत्की यांनी गेलं शांताराम नाडोकरांचे आपण ऐकूया. हे गीत गायले अनुराध पोडवाल आणि मीना येल.

लड़की ह्या घरची ह्या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलं. पी सावळामी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दत्त टावसेकर यांचं होतं. श्रोतेहो आता ऐकूया शिवराज गोरले यांचं राम कदम यांनी संगीत बदललेलं गीत. सून माझी लड़की या चित्रपटातील गीत गायले आशा भोसले यांनी.

शब्बन भाई हा चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोहे यांचं गीत पण ऐकलं. संगीत मीना मंगेशकर यांनी होतं. छोटे आता थोरली जाऊ ह्या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी आलेलं सुधीर मोहे यांचं आणखी एक गीत ऐकूया. संगीतकार आहेत सुधीर फडके.

आशा भोसले महेंद्र कपूर यांच्या साथ बाळाऊ कशी अंगाई हा चित्रपटातील गीत आपण आहात. जगदीश येबुडकर हे गीत आणि संगीत एन दत्ता यांचं. श्रोतेव मराठी चित्रपट संगीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 103 MHz FM निलहरींवर आकाशवाणीचंही चंद्रपूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणीसाठीचा कार्यक्रम त्या मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतो मैत्रिणी नमस्कार. आजच्या वनी मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांझे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. समाजाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक जतनात संग्रहालयाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्सने 1977 मध्ये हा दिवस साजरा करायची सुरुवात केली. संग्रहालय केवळ जुन्या वस्तू ठेवण्यासाठी नसून सांस्कृतिक देणघेवाण, संस्कृतीचं संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवण्याचं साधन आणि सगळ्याची जाणीव करून देणं यासाठी हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संग्रहालय आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास, कला आणि संस्कृतीशी जोडतात. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा दिवस साजरा केला जातो, ज्यामुळे संग्रहालयाचं समाजातील बदलत्या भूमिकेचं महत्व स्पष्ट होतं. यंदाची संकल्पना आहे म्युझियम युनायटिंग डिवायडेड वर्ल्ड, म्हणजेच विभक्त जला एकत्र आणणारी संग्रहालय. त्यामुळे शोधो उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, तर मुला घेऊन आपण आपल्या जवळपास असलेल्या संग्रहालयांना भेट देऊया आणि आजचा दिवस साजरा करूया.

0: ऐकतोय आणि आता छानशा गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची रोहिता मध्ये यांनी दिलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोते, आता 10वी परीक्षांचे रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्सुकतेचं वातावरण आहे. पुढे कॉलेजमध्ये प्रवेश, नवीन मित्रपरिवार, नवीन वातावरण आणि नव्या संधीचा प्रवास सुरू होणार आहे. अशा नव्या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, इंग्रजीमध्ये संभाषण कसं राहायचं? दैनंदिन संवादात, शिक्षणात आणि विविध ठिकाणी सहजपणे बोलता यावं यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक ठरतं. म्हणूनच आजचा आपला विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकासाठी उपयुक्त ठरणार आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रिया जाधव. सुप्रिया जाधव यांनी इंग्रजी साहित्य विषयात MA पदवी संपादन केली असून त्यामध्ये युरोपियन नाट्य साहित्य आणि रशियन कवितेचा विशेष अभ्यास केला आहे. तसेच त्यांनी BEd पदवी इंग्रजी विशेष विषयासह पूर्ण केली आहे. सध्या त्या श्रीमती KC गांधी इंग्लिश माध्यमिक शाळा कल्याण येथे कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: माझा पहिला प्रश्न असा आहे की आज अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येतं, लिहिता येतं, पण बोलायची वेळ आली की ते थांबतात, म्हणजे बोलू शकत नाही, काहीतरी कमी होतं असं ना वाटतं. तर या इंग्रजी कन्व्हर्सेशन मध्ये म्हणजे संभाषण करण्यात नेमकी अडचण कुठे येते?
2: विद्यार्थी लिहिताना वाचताना अगदी कॉन्फिडेंट असतात, जेव्हा बोलण्याची वेळ येते त्यावेळी ते थोडे अडबडतात. ही समस्यांना येते कारण पॅसिव्ह नॉलेज आणि ऍक्टिव्ह युसेज याच्यात फरकामुळे. विद्यार्थी वाचन आणि लेखनामधून भाषा समजून घेतात, पण बोलण्यासाठी आवश्यक असलेला सराव आणि सातत्य तिथे कमी पडतं. तसेच त्यांच्यामध्ये असलेला थोडा आत्मविश्वासाचा अभाव आणि चुकण्याची भीती यामुळे ते पुढे भांबवतात. उदाहरणार्थ आय अंडरस्टँड इंग्लिश हे त्यांना माहितीच असतं, पण आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली यासाठी मात्र सराव आवश्यक असो.
1: तुम्ही म्हणाल सातत्य हवं, शिकायची इच्छा असते, पण ती सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. इंग्रजी बोलण्याची ही सुरुवात कुठून कशी करावी?
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचारची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उदाहरणार्थ आय एम गेटिंग रेडी, आय एम गोइंग टू स्कूल, अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य रोज स्वतःशी त्यांनी बोलची. अगदी रोज 5-10

0: त्यांनी स्वतःशी संवाद साधला तर ही सवय त्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरेल.
1: तर तुम्ही म्हणालात की संभाषण रोज करायचं आहे, पण कधी कधी काय होतं शाळा किंवा कॉलेजमध्ये थोडं इंग्रजी वापरलं जातं, पण आपण आपल्या घरी किंवा मित्रांमध्ये आपली मातृभाषा वापरतो, तर रोजच्या व्यवहारात कन्व्हर्सेशनचा सराव कसा करावा?
0: अगदी योग्य प्रश्न आहे. आपण सर्वजण आपल्या घरी मातृभाषेत बोलतो आणि सर्व विद्यार्थी आपापल्या घरामध्ये मातृभाषेत सराव हा त्यांच्या इंग्रजी भाषेपेक्षा जास्त असतो, पण तरी सुद्धा घरामध्ये एक छोटस इंग्रजी वातावरण तयार करायचं आहे. रोज इंग्रजी संभाषणासाठी ठराविक वेळ त्यांनी खून ठेवायचा आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करायचा आहे. घरातील कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा आपल्या मित्रमंडळी सोबत छोट्या छोट्या संभाषणाचा सराव करायचा. उदाहरणार्थ हाऊ वॉज युअर डे, व्हॉट डीड यू लर्न टुडे, अशा प्रकारच्या छोट्या संवादातून त्यांच्यामध्ये मोठा आत्मविश्वास तयार होतो.
1: अनेक वेळा शब्द माहिती असतात, पण वाक्य रचना करताना गोंधळ होतो, ज्याला म्हणतो सेंटेन्स फॉर्मेशन. तर हे सुधारण्यासाठी काय करावं?
0: इंग्रजी भाषेबरोबर कोणत्याही भाषेमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कर्ता कर्मक्रियापद ही त्याची मूलभूत वाक्यरचना आहे हे आपण सर्वांना माहिती आहे. इंग्रजीमध्ये सब्जेक्ट वर्क ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता क्रियापद आणि कर्म ही मूलभूत रचना आपण समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शी रीड्स बुक, दे प्ले फुटबॉल, या सारख्या छोट्या छोट्या वाक्यांमधून आपण रोज सराव करणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपण ज्यावेळी लिहितो रायटिंग आणि स्पीकिंग म्हणजे ज्यावेळी लिहितो आणि ज्यावेळी बोलतो या दोन गोष्टींमध्ये समन्वय आवश्यक आहे. दररोज किमान 5 नवीन वाक्य तयार करायची आपण स्वतः सवय लावल्यास मोठा फरक पडतो.
1: आता सेंटेन्स फॉर्मेशन आपण म्हटलं की रचना कशी करावी ह्याच्यातच कधीतरी त्यांचा गोंधळ असतो आणि विद्यार्थ्यांना वाटतं की आपण चुकलो तर लोक हसतील म्हणून ते बोलायचंच. तर हा संकोच त्यांनी कसा मग दूर करायचा?
0: सर्वप्रथम तर चुका ही तुमच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. इट इज बीन टोल्ड दॅट मिस्टेक्स आर प्रूफ यू आर ट्रॉंग. तुम्ही प्रयत्न करणार तर मग नक्कीच तुमच्याकडून चुका होणार. मग चुकांचा तुम्ही संकोच बाळगायचा नाही. उदाहरणार्थ ही गो टू स्कूल, ही गो टू स्कूल असं ती 3-4 वेळा ज्या बोलतात तेव्हाच तुम्ही ही गो टू स्कूल हे वाक्य शिकतात. म्हणूनच चुकण्याची अजिबात भीती बाळगू नये.
1: आता ग्रामर, हा ग्रामर शब्द ऐकला की विद्यार्थ्यांना ताण येतो किंवा रूल्स आठवत नाहीत त्यातले म्हणून ते बोलायला घाबरतात. तर संभाषणासाठी ग्रामर किती आवश्यक आहे?
0: कोणत्याही भाषेसाठी कुठल्याही भाषेमध्ये संवाद साधण्यासाठी ग्रामर अगदी बेसिक स्वरूपाचं पुरेसं असतं. त्याच्यामध्ये काळ म्हणजे टेन्सेस, आर्टिकल्स, उपपद आणि वाक्यरचना जसं आपण मगाशी म्हटलो सेंटेन्स फॉर्मेशन या गोष्टींचं प्राथमिक ज्ञान सुद्धा पुरेसं आहे. सुरुवातीला अगदी फ्लुएन्सी फक्त भर द्यायचा आहे. तुम्ही फ्लुएन्सीवर भर दिलात की हळूहळू तुम्ही अक्युरसीकडे वाटचाल करतात. त्यामुळे अगदी खूपच ग्रामरचे नियम पाठ करण्यात काहीच अर्थ नाही. अगदी बेसिक ज्ञान ग्रामरचं सुद्धा पुरेसं आहे.
1: तसं इंग्रजी बोलता मग काही शब्द योग्य शब्द आठवत नाहीत किंवा माहीत नसतात आणि त्यामुळे वाक्य मध्येच थांबतं, तोडलं जातं. तर शब्द संग्रह वोकॅबलरी हे वाढवण्यासाठी सोपे उपाय कोणते?
0: वोकॅबलरी कुठल्याही भाषेचा गाच असतो. जेवढे तुमच्याकडे शब्द जास्त तेवढी तुमची भाषा समृद्ध. मात्र ही वोकॅबलरी वाढवायची कशी? सोपं उत्तर आहे, रोज वाचन केलं पाहिजे. पहिला उपाय, जे तुम्ही वाचतात त्या वाचनातून रोज तुम्ही नवीन शब्द शिकता. मग ते नवीन शब्द तुम्ही एक डायरी बनवून डायरीला अगदी नाव द्यायचंय वर्ड डायरी आणि त्याच्यात शिकले रोजचे नवीन शब्द ठेवून ठेवायचे. त्यानंतर मी इंग्रजी मूवीज किंवा सिरियल पाहू शकतो, पण त्या कशा पाहायच्या? त्यांच्या सबटायटल्स सोबत पाहायच्या. त्यामुळे तुझी भाषा

0: अजून विकसित होण्यास मदत होते आणि तुम्ही नवीन शब्द शिकता. अशा पद्धतीने दररोज 5 नवीन शब्द शिकून नुसतं शिकून उपकरणे ते तुम्ही वाक्यामध्ये त्यांचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ हॅपी, हॅपी हा शब्द आला तर आय एम हॅपी टुडे. कॉन्फिडंट, शी इज व्हेरी कॉन्फिडंट गर्ल. इम्प्रूव्ह, आय विल इम्प्रूव्ह माय मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने नवीन शब्द तर शिकायचेच आहे पण शब्दांना वाक्यांमध्ये उपयोग करायचा. यासाठी तुम्ही वर्ड ऑफ द डे म्हणून टेक्निक्स वापरू शकता. वर्ड ऑफ द डे, एखादा पर्टिक्युलर शब्द तुम्हाला खूप आवडतो, त्या एका शब्दाला धरून तुम्ही कमीत कमी सेंटेन्स बनवायचे. अशा पद्धतीने तुमची वोकॅबी समृद्ध होणार आहे.
1: काही विद्यार्थ्यांना बोलता येतं, बोलता येतं पण उच्चार योग्य नसतात किंवा ना ते योग्य उच्चार आहेत की नाही हेही माहीत नसतात, थोडी शंका असते ना, मग हे उच्चार म्हणजे प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी काय करावं?
0: एकदम अगदी अगदी उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारला आहे. कधी कधी काय होतं की एकाच शब्दाचे चुकीचे उच्चार ऐकलं की त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रोनाऊन्सिएशन सुधारण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात महत्वाचा उपाय की तुम्ही ऍक्टिव्ह लिसनर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मन देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण उत्तम श्रोताच उत्तम वक्ता बनू शकतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, जे मोठे शब्द आहेत त्यांना ती तुकड्यांमध्ये बोलू शकतात. एकदमच तो मोठा शब्द एका वेळी बोलण्याच्या ऐवजी तरी छोटे छोटे पास करून तो शब्द बोलण्यात प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुमचे उच्चार सुधारू शकतात. सायलेंट लेटर्स नेहमी लक्षात ठेवा. आवर होत, हवर होत नाही, त्यामुळे सायलेंट लेटर्स मी लक्षात ठेवा. याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून, त्याला आम्ही मिरर प्रॅक्टिस असं म्हणतो, आरशासमोर उभं राहून तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस केली तर तुमच्यामधला तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. शिवाय तुम्ही जेवढं ऐकाल तेवढं तुमचं बोलण्याची स्पीकिंग स्किल समृद्ध होणार आहे. आजकाल आपण ज्या युगामध्ये राहतो ते ऑनलाईन रिसोर्सेस खूप उपलब्ध आहेत. डिक्शनरी ऍप्स ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये उच्चार सुद्धा येतात, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकतात.
1: अनेक जण म्हणतात आम्हाला ऐकून समजतं, म्हणजे प्रश्न काय विचारलाय कळतो पण उत्तर देता येत नाही, तर या लिसनिंग आणि स्पीकिंग याचा संबंध कसा आहे, संतुलन कसं राखायचं? उदाहरणार्थ व्हॉट डू यू डू यस्टरडे, मनात प्रश्न समजतोय काल काय केलंय असं विचारलंय, पण विद्यार्थी उत्तर तुटकतात आणि वाक्य पूर्ण होत नाही, तर या लिसनिंग आणि स्पीकिंग यांचा संबंध कसा आहे?
0: लिसनिंग आणि स्पीकिंग जसं मी आता सांगितलं की योग्य प्रोनन्सिएशन, सेंटेन्स स्ट्रक्चर, टोन, रिदम या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिसनिंगमुळेच म्हणजे ऐकण्यामुळेच समजतात. याच्यामुळे तुमची वोकॅबली नॅचरली वाढत जाते, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. त्यामुळे लिसनिंग आणि स्पीकिंगचा अत्यंत जवळचा शब्द आहे. जसं मी आत्ता म्हणाले, जेव्हा तो उत्तम श्रोता असेल तेवढाच तो उत्तम वक्ता बनतो. कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या तुम्हाला ऍक्टिव्ह लिसनिंग ने समजतं,
1: कारण आपण फक्त ऐकत नाही तर समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि संवाद अधिक प्रभावी करतो. समोरचा काय बोलतो त्याचा टोन, भावना आणि अर्थ लक्ष घेतल्यावर आपलं उत्तर जास्त योग्य आणि नैसर्गिक होतं. त्यामुळे कन्व्हर्सेशन स्मूथ आणि त्यात आत्मविश्वास जास्त दिसून येतो. पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे, त्यावर वेळ घालवतो आपण, वेळ जातोच, पण त्याचा योग्य वापरही आपण करू तो होऊ शकतो. तर या मोबाईलच्या मदतीने इंग्रजी कन्व्हर्सेशन कसं सुधारता येईल?
0: मोबाईलचा उपयोग आपण लर्निंग टूल म्हणून करू शकतो. अतिशय उपयोगी आहे हे माध्यम. इंग्लिश लर्निंग ऍप्स, पॉडकास्ट आणि यूट्यूब व्हिडिओज याचा आपण नियमित उपयोग करू शकतो मोबाईलमुळे. यूट्यूब सुद्धा आपण स्मार्ट वापर करू शकतो. रोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं इंग्रजी कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. पॉडकास्ट किंवा ऑडिओ तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही व्हॉइस टायपिंग काढून त्याचं टिपून ठेवू शकता.

0: तुमच्या स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकता. AI चॅट GPT-चा वापर करून तुम्ही तुमची भाषा समृद्ध करू शकतात. याबरोबर मी आत्ता सांगितलं प्रोनन्सिएशन सुधारण्यासाठी डिक्शनरी ऍप्स आहेत आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हॉट्सअपचे इंग्लिश लर्निंग ग्रुप फॉर्म करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा योग्य वापर करू शकता. ऍज अ लर्निंग टूल तुम्ही त्याचा वापर करू शकतात.
1: इथे एक महत्वाचा मुद्दा येतो की विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते, कारण त्यांना इंग्रजी बोलण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही. त्यांच्या आजूबाजूला इंग्रजी संवाद करणारे लोक कमी असतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्याची संधी मिळत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी कन्व्हर्सेशन स्किल कसं वाढवावं?
0: शहरातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वातावरण मिळत नाही. त्यामध्ये कुठेतरी मनात भीती असते की ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, संकुल असतो. मग आम्ही काय करायचं? आमची भाषा समृद्ध करण्यासाठी, संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी, तर त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे, त्या त्यांनी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यांच्या शिक्षकांत तज्ज्ञांचं यावर ते मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि आता जसं आपण बोललो मोबाईलला आणि इव्हन रेडिओचा सुद्धा ते खूप चांगला उपयोग करू शकतात. घरात मित्रमैत्रिणींसोबत रोज 10 ते 15 मिनिटं इंग्लिश बोलण्याची एक सवयच लावू शकतात. डेली स्पीकिंगची प्रॅक्टिस करू शकतात आणि रीडिंग बुक्स वाचामुळे त्यांची भाषा अजून समृद्ध होईल आणि त्यांच्यामधला आत्मविश्वास दुना होतो. आणि मग पुन्हा मग ते जे ग्रामीण भाग आणि शहरी भागातलं अंतर आपोआप घटत जातं.
1: मग अशी आपण स्पष्ट उच्चाराबद्दल बोललो, तसंच फ्लुएन्सी महत्वाची आहे. तर काही विद्यार्थी शब्द बोलतात पण सहज आणि सलग बोलता येत नाही. फ्लुएन्सी वाढवण्यासाठी मग रोज काय करायला हवं?
0: फ्लुएन्सीसाठी एकच मूलमंत्र आहे, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्स. प्रॅक्टिस म्हणजे सराव, कॉन्फिडन्स म्हणजे तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. तुम्ही दररोज किमान 10 ते 15 मिनिटं सलग बोलण्याचा सराव करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा विषय घ्यायचा, हाऊ आय स्पेंट माय टुडे, माय डेली रुटीन किंवा माय फेवरेट टीचर, असं कुठला तरी एक छोटासा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर सलग 10 ते 15 मिनिटं बोलण्याचा, सलग बोलण्याचा सराव करायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्लुएन्सी वाढवू शकता.
1: अगदी खरं. आता तुम्ही म्हणालात तसं, म्हणजे की फ्लुएन्सी वाढवण्यासाठी रिडिंग पुरेसं असतं, पण काही विद्यार्थी खूप वाचन करतात त्यामुळे व्होकॅबलरी समज चांगली होते, पण बोलण्याचा सराव कमी असल्यामुळे ते अडखळतात. आणि म्हणून रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन आवश्यक आहे. तर ते कसं साधावं?
0: वाचन केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणं पण गरजेचं आहे. वाचन केल्यावर त्याच्यावर बोलण्याचा सराव करणं सुद्धा योग्य आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पुस्तकातला एका पॅरेग्राफ वाचला, तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर पुस्तक बंद करायचंय आणि तो पॅरेग्राफ स्वतःच्या शैलीमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. याला आम्ही इंग्रजीमध्ये रीड आणि रिटेल ही पद्धत असं म्हणतो. रीड करायचं आहे आणि रिटेल म्हणजे स्वतःच शब्द स्वातंत्र्य घेऊन तुम्ही ते पुन्हा रिटेल करण्याचा सराव करायचा आहे, आपल्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धती तुम्ही रीडिंग आणि स्पीकिंग मध्ये संतुलन ठेवू शकता.
1: आता तू म्हणाला तसं रीडिंग आणि स्पीकिंगचं संतुलन जसं महत्वाचं आहे, तसं दुसरं महत्वाचं आहे भीतीवर मात करणं. तर मित्रमैत्रिणींसोबत इंग्रजी बोलताना संकोच वाटतो, कधी हसू येतं, कधी कोणी चवणार तर ना अशी ती असते. तर हा अडथळा कसा दूर करावा?
0: सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की स्वतःची प्रगती महत्वाची, स्वतःची प्रगती महत्वाची आहे हेही जर तुम्ही ठेवलं तर मग आपोआप तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह राहतो. आणि आपला नेहमी असं सांगण्यात येत की चूज युअर सर्कल वाईजली. त्यामुळे तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणी गट निवडताना ते अतिशय प्रोत्साहन देणारे गट असले पाहिजेत. हे तुम्ही कटाक्षाने

0: त्याची निवड करायची आहे. जसं मी सांगितलं की स्वतःची प्रगती महत्वाची, जेव्हा आपण ठरवू त्यावेळी आपण पुन्हा छोट्यापासून सुरुवात करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही यामध्ये रोल प्ले करू शकतात. जेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत असतात त्यावेळी अगदी टीचर स्टुडंट मधील संभाषण रोल प्ले या मेथडने डिस्कस करू शकतात. डेली कमी 5 मिनिटांचं एक चॅलेंज घेऊन सर्व मित्रमैत्रिणींनी एकमेकांना प्रोत्साहन द्यावं, इंग्रजी बोलण्याचा एकमेकांना आत्मविश्वास द्यावा, अशा पद्धतीने तुमच्यातला हळूहळू मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये येणारा संकोच दूर होईल.
1: पालकांना मुलांनी इंग्रजी बोलावं वाटतं, पण कधी कधी योग्य मार्गदर्शन पालकांना कमी पडतं किंवा कुठे कुठे विद्यार्थ्यांवर अभाव दिसून येतो, तर पालकांनी मुलांना कसं प्रोत्साहन द्यावं?
0: आपल्याला अगदी लहानपणापासून आपल्या घरातल्या वडिलांच्या मंडळींनी सांगितलेलं आहे की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकता. तुम्हाला जर प्रगती करायची, कुठल्या एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गोष्ट करताना तुम्ही चुका करणारच आणि त्या चुकांमधून तुम्ही शिकणार. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका स्वीकारायच्या आहेत, त्या स्वीकारायच्या आहेत, पण त्यावेळी त्यांनी त्याच्यावर टीका करायची नाही आहे. तुमचं मूल चुकांमधूनच शिकणार आहे. घरामध्ये एक छोटंसं इंग्रजीचं वातावरण तुम्ही तयार करायचं आहे. मोबाईलवर मुलांना मोबाईल बघण्यासाठी, त्याच्यावर एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय. अशा पद्धतीने मुलांना अतिशय पालकांकडून प्रोत्साहन मिळाल्यावर अजून त्यांना एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, त्यांना आत्मविश्वास वाढतो. आणि पालकांनी एक गोष्ट कटाक्षाने करायची आहे की आपल्या मुलाला कमीत कमी रोज 5 पाने वाचण्याची सवय लावायची आहे. किंवा तुम्ही बाजारामध्ये तुमच्या मुलाला फेरफट मारायला जरी गेलात तर दुकानावर असलेल्या इंग्रजीतल्या पाट्या त्या सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कुठे असलेले सूचना फलक या सगळ्या गोष्टी मुलांनी वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचाल तेवढी तुम्ही भाषा समृद्ध होत जाईल. अशा पद्धतीने पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे.
1: पालकांचा सपोर्ट महत्वाचा आहेच, पण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यात शिक्षण आणि शाळेची भूमिका नेमकी कशी असते?
0: आजकाल विद्यार्थी घरासोबत जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवतात. शाळेमध्ये आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये भाषा खूप महत्वाचं माध्यम असत. मुलांना आम्ही शाळेमध्ये रिडिंग वाचन ही किती महत्वाचं आहे याबद्दल रिडिंग आम्ही घेतो, क्लासरूम रिडिंग घेतो, प्रत्येक मुलाचे इंडिव्हिज्युअल रीड येतो, रीडिंग लाऊड घेतो. याच्यामध्ये एखादा विद्यार्थी वाचत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला पण तो एक आत्मविश्वास मिळतो की जर माझा मित्र वाचू शकतो तर मी सुद्धा अशा पद्धतीने वाचू शकतो. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजातले उतार, पंक्चुएशन, कुठे कॉमा कुठे स्टॉप, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना वर्गामध्ये शिकवतो. याबरोबरच वाचनाबरोबर जे नवीन शब्द, जर तुम्ही म्हणालात की वोकॅब्युलरी, हे नवीन शब्द मुलं शिकतात, त्या शब्दांना धरून आम्ही वोकॅब्युलरीवर बेस्ड ते गेम वेगवेगळे शाळेमध्ये घेतो. जसं वर्ड सर्च गेम, वर्ड चेन गेम. उदाहरणार्थ माझं नाव सुप्रिया आहे, तर शेवटचं सुप्रिया मग शेवटचं लेटर ए येतं, मग ए वरून दुसरा शब्द, ए वरून एरोप्लेन, अशी वर्ड चेन मग शब्दांची साखळी आम्ही मुलांना बनवायला शिकवतो. अशा पद्धतीने हळूहळू मुलांचा या विषयाचा सखोल अभ्यास होतो. आणि मग त्यांचे आम्ही शाळेमध्ये इनहाऊस कॉम्पिटिशन्स घेतो, उदाहरणार्थ उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा इंग्रजीमध्ये, मग वेगळे विषयांना दिले जातात आणि मुलं मग ते सादरीकरण करतात. अशा पद्धतीने त्यांचं स्टेज फिअर त्यांची निघून जाते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याला मदत होते.
1: दहावीनंतर कॉलेजमध्ये, म्हणजे आता सगळे 10वीचे रिझल्ट लागायला सुरू झालेत, तर या 10वीनंतर कॉलेजमधलं नवीन वातावरण, नवीन मित्र आणि नवीन पद्धतीचं शिक्षण सुरू होतं, अशा विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं तयार करायचंय?
0: शालेय वातावरण टोटली वेगळं असतं आणि कॉलेज जीवनातलं वातावरण खूप वेगळं असतं. ते वेगवेगळ्या माध्यमातले विद्यार्थी एकत्र येतात, मग अशा वेळी व्हर्क्युलर मीटिंग

0: किंवा मराठी माध्यम किंवा वेगवेगळ्या माध्यमात विद्यार्थी किंवा इंग्रजी माध्यमाच्या मुलाबरोबर मेन स्ट्रीम मध्ये येतात त्यावेळी त्यांना उगाच असा संकोच वाटत राहतो की आपण कुठेही कमी पडतोय का. मग अशा वेळी त्यांनी काय करते, स्वतःला अलिप्त होण्याचा प्रयत्न करत आणि इथं चुकत. त्यांनी असं न करा, कॉलेजमध्ये असणारे प्रेझेंटेशन किंवा ग्रुप डिस्कशन याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. जसं आता सांगितलं, कुठलीही चुकण्याची भीती, कोणताही संकोच त्यांनी बाळगायचा नाही आहे. त्यांनी जेवढं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ते भाषाशी रिलेटेड कुठल्याही कार्यक्रमात घेतील तेवढे ते त्यातून शिकतच जातील आणि हळूहळू ते त्यावर प्रभुत्व मिळतील. आणि अशा पद्धतीने त्यांची एक नवीन मित्रमैत्रिणींचे सर्कल बनण्याची सुद्धा योग्य वेळ असते. अशा पद्धतीने कॉलेज जीवनासाठी विद्यार्थ्यांनी तयारी केलेली योग्य ठरते.
1: अनेकांना वाटतं इंग्रजी शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, थोड्या वेळात सातत्य ठेवलं तर फरक पडू शकतो. तर इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज किती वेळ द्यावा आणि सरावाची योग्य पद्धत कोणती?
0: तुम्ही प्रश्नामध्येच उत्तर दिलेले की सतत्य असणं गरजेचं आहे. मी आज इंग्रजी प्रॅक्टिस करेन आणि अगदी मग 4 दिवसांनी करेन असं करून चालणार नाही. तुम्हाला अगदी रोज दररोज फक्त 25 ते 30 मिनिटं अर्धात मॅक्सिमम सरावासाठी योग्य आहे, पण ते सातत्य हवं. आज 25-30 मिनिटं आहेत, उद्या 30 मिनिटं जमत नाही, पण मी उद्या 15 मिनिटं नेच करू शकतो, 15 मिनिटं असे ना, पण उद्या तुम्ही केला पाहिजे. अशा पद्धतीने दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं सरावासाठी योग्य आहे. रोज अगदी तासभर 2 तासभर मी काढेन आणि मग इंग्रजीचा सराव करेन असं करणे काही गरज नाही. सातत्यपूर्ण दररोज सराव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो.
1: आजची चर्चा खूप उपयुक्त झाली. आज अनेक विद्यार्थी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशांची गरज असते. अशा वेळी अनुभवी व्यक्तीकडून मिळालेला सल्ला त्यांना नवीन ऊर्जा देऊ शकतो. सुप्रिया जाधव मॅडम, तर अशा इंग्रजी संभाषण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता महत्वाचा सल्ला द्याल?
0: कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस म्हणजे सातत्यपूर्ण सराव, हेच तुमचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मुख्य मंत्र आहे. तुम्ही रोज थोडंच करायचे पण नक्की करायचं. चुका होऊ द्या, संकोच बाळगायचा नाही. इंग्लिशला सब्जेक्ट नाही तर हॅबिट बनवायचं आहे. मातली भीती काढू नका. अगदी कीप इट सिम्पल, छोटे साधे साधे पण क्लिअर सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. यू डोंट नीड टू बी परफेक्ट इंग्लिश, यू नीड कॉन्फिडेंट इंग्लिश.
1: हो, नियमित सराव, सातत्य आणि बोलण्याची तयारी ठेवली तर कोणतीही भाषा सहज जुळून येते. कन्व्हर्सेशन फक्त भाषा नाही तर संवाद साधण्याची कला आहे. सुप्रिया जाधव मॅडम, आज आपण हे आलात आणि अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोतो, इंग्रजी संभाषण कौशल्य याविषयी सुप्रिया जाधव यांची सुहिता माठे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच ऐकली.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एक नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेव्हा लिमिटेड जमीन नसतो. आजूबाजूला बरोबर माझ्या बिल्डिंगने बाजू बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाही, हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता डळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनी महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रावरून तसंच न्यूज ऑन या मोबाईल ॲपवरही. वनिता डळ.

0: आणि ऐकूया वाचलेलं छानसं, यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्र वाघ यांचं मनोगत.
1: डोह हा मौज प्रकाशनातर्फे 60 वर्षांपूर्वी प्रकाशित झाला जाणकाने नावाचा अवघ्या 115 पानांचा ललित लेखाचा संग्रह आहे. मोच पण अभिरुचीपूर्ण लेखन करणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे लेखक. कृष्णा नदीच्या डोहाजवळचा परिसर

या कादंबरीची आठवण होणं अगदी अपरिहार्य आहे. अर्थात सत्तांतरच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत स्वतः माडगुळकरांनीही डोहमधल्या लेखांमुळे आपल्या मनात कुतूहल निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. मारुती चितमपल्लीही आपल्या पवित्र पंखांची वाघुळं या लेखामध्ये वाघळांविषयी इतकं नाजूक हळूवार लिहिताना मला कुठेही आढळून आलं नाही असं कुलकर्णींच्या जुन्या जन्मीची माणसं या वाघळांवरच्या लेखाविषयी नोंदवलेलं आहे. डोह वाचताना प्रकाश नारायण संतांच्या वनवासमधल्या लंपनचीही आठवण होते. पण तिकडे लंपनच्या आयुष्यातल्या गमती जमती, त्याचा दिनक्रम, शाळेतली दोस्त मंडळी, भावनिक स्थित्यंतरं यांच्या हलक्या फुलक्या चित्रणात त्याच वयाच्या मुलाचे विचार दिसतात. त्याच्या भावविश्वात वाचक अगदी रंगून जातो. डोहमधला मुलगा हा अधिक संवेदनशील, निसर्गातले सगळे विभ्रम कुतूहलाने टिपणारा, तरल बुद्धीचा, स्वतःच्या विचारात रमणारा तर आहेच, पण त्याच्या स्मरण नोंदी प्रौढ वयात व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे इथे निरागसतेला कलात्मक परिपक्व चिंतनाची जोड आहे आणि तीच वाचकांवर गारूड करते. सतत जपणारी आई, डोहात सूर मारायला शिकवणारे दादा म्हणजे त्याचे वडील, थोपटताना गोष्टी सांगणारी थोरली आई, ही सगळीच माणसं लेखामधून मुलांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनून आपल्या पुढे साकारतात. यांच्याबरोबरच डोहाच्या पलीकडे राहणारी पिवळ्या चकचकीत गुंडीतून दूध घेऊन येणारी चिंगू आजी, झाडाची छान पानं वाळून गळून जाताना पाहून कट्ट्यावर एकटीच रडत बसणारी त्याची मैत्रीण लिनी, माणसांना शिव्या घालणारी पण कुत्र्या मांजरांना जवळ करणारी धोंडूबाई, अंड्यातून बाहेर पडणाऱ्या सुसरींच्या पुल्लांच्या मागावर असणारा आबू, ही सगळी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट लक्षात राहतात. निसर्गाचा एक भाग होऊन जगणारी आणि जगू पाहणारी शहाणी माणसं म्हणून लक्षात राहतात. गावात येणारे महापूर, टप्प्याटप्प्याने चढत जाणारा पाण्याचा ओघ, पाण्याने देवळाचा उंबरठा ओलांडल्यावर देव पालखीतून वर राहणाऱ्या सावकारांच्या देवघरात हलवणं, पाणी ओसरल्याबरोबर पुन्हा ते देवळात आणणं, हे सगळं ओल्या अंगाने श्रद्धेने पार पाडणारी माणसं, दिची सागरसंगीत पूजा, शिंग ढोल लेझिम ह्याच्या गजरात महापुरात पोहण्यासाठी लांबून येणारी माणसं, त्यांचे साहसी खेळ पाहण्यासाठी लोटणारा गाव, हा सगळा तपशील पाणी या लेखात येतो. त्याचप्रमाणे गावातल्या डोहामधला सुसरींचा वावर, त्यांचा जीवनक्रम, क्वचित प्रसंगी माणसांशी झालेला संघर्ष, एरवी संथपणे डोहा दूरवर तरंगणारी पण आपला नर जोडीदार बंद

चौपाट येई. पलीकडून अलीकडे पर्यंत ती उजेडची लांब रेग आलेली असे. त्या रेघेला शिवले तर अलीकडून पलीकडे उभ्या असलेल्या आजीला शिवसारखे झाले असते. आम्ही नाव बांधून वर चढेपर्यंत आजी कंदील हातात घेऊन उभी राही. मग माघारी फिरे आणि एकदम आजीचा कंदील दिसेनासा होई. दादा म्हणत, चिंगूचा कंदील भडकला वाटतं. आणि आजी त्या पलीकडच्या अफाट डोहात गडप होऊन जाई. वारा वाहे रुणझुणा या कथेतली ही गोष्ट बघा. वारा वाहे रुणझुणा या लेखातला हा परिच्छेद बघा. एखाद्या सकाळी देवाच्या बागेत लवकर जावे तेव्हा त्याआधीही येऊन गेलेल्या वाऱ्याने तिथल्या पारिजातकाच्या तळी शुभ्र पांढऱ्या फुलांचा सडा शिंपलेला असे. गळलेल्या प्रत्येक नाजूक फुलाला वाऱ्याने एक स्वतंत्र हलका स्पर्श केलेला असे. प्रत्येक फुलाची खाली थांबायची तऱ्हा निराळी. एक फूल आपली केशरी पोकळ देठाची नळी वर करून दुर्बिणीतून पहावे तसे आकाशाकडे पाही. एक स्वतःच्याच दोन पाकळ्यांवर रेलून दुसऱ्या फुलाशी बोले. एक आपली इतरांशी जशी काही सोयरीकच नाही अशा तोऱ्यात एकटेच दूरवर जाऊन पडलेले असे. प्रत्येक फुलाच्या थांबण्यातून एक एक निराळी अवस्था निर्माण होऊन गेलेल्या वाऱ्याच्या न कळलेल्या वाटेकडे मी मुका होऊन पाहत राही. त्याच लेखातला हाही परिच्छेद पहा. लहान मुलांना देव त्यांच्या बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो असे थोरल्या आईने मला सांगितले होते. ती दोरी कापायची देवाची मोठी कात्रीही तिच्याजवळ होती. थोरल्या आईला रात्रीही कुणी कुणी नेहमी बोलवायला येई आणि ती

0: जन्माला आला तेव्हा आपण गोपांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता तेवेळी आपण त्याच्या वानरांच्या फौजात होतो. तुम्ही अवतरले गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी, तुम्ही होते रामराजा आम्ही वानरांच्या फौजा.
1: श्रोते हो, वाचलेलं छानसं. यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता म्हणचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका यांच्यासह मी येताना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. उद्या दुपारचा एक वाजलाय. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.
1: आज का यादों की महफिल कार्यक्रम समाप्त है.

उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. पाच देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑसो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथं युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टसन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या दोन देशांच्या भेटीसाठी रवाना झाले. दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं हा दौरा असल्याचं राजनाथ सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. धोरणात्मक लष्करी सहकार्याची व्याप्ती, संरक्षण उद्योगातली भागीदारी आणि सागरी सहकार्य वाढवण्यावर तसंच भारतीय प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याला चालना देणं यावर या भेटीत भर दिला जाईल असं सिंह यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं डायल 112 या सेवेचा विस्तार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झाला. आधी राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणारी सेवा आता सर्व म्हणजे 33 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होईल. अमित शहा यांनी असेअंतर्गत 400 वाहनांना झेंडा दाखवला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल रामराजे आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुन्ना हलकुट्टी, आर एस पी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळ माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली. नीट यूजी पेपर फुटी करणे महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुके केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले.

या बातम्या या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 16 मतदारसंघांमधल्या सदस्य

परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ट्रकने समोर येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा आगेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येक 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं. उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी CIFS चे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकेत याहो इथं काल एअर शो सुरू असताना 2 EA-18 ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या 4 जणांना वाचवण्यात आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणुकारम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्याचं, होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांत चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णवेळ देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. केरळचे मुख्यमंत्री म्हणून वीर सतीशन यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीत वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाण, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध

मोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींची संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथे समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळली तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती अशी प्रशासनानं सांगितलं. सरकारनं योग्य दरात कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी केली. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडच्या 50, 100 तसंच 200 रुपयांच्या काही बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या आरोपींपैकी एक जण स्थापत्य अभियंता असून एक जण यांत्रिकी अभियंता आहे. त्यांनी छापलेल्या बनावट नोटा एका पानटपरीवाल्याच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथे पोहोचले. या दौऱ्यात नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. भारतीय समुदायानं पारंपरिक पोशाखात प्रधानमंत्री मोदी यांचं उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वीडन दौऱ्यात गुटेनबर्ग इथे युरोपियन उद्योजकांसोबतच्या गोलमेज परिषदेला संबोधित केलं. गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन यासाठी भारत हे जगातलं आकर्षक ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलं. ग्रीन हायड्रोजन मिशन, स्वच्छ ऊर्जा यासारख्या भारतातल्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी स्वीडनमधल्या अनेक कंपन्यांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारताची रिफॉर्म एक्सप्रेस पूर्ण गतीनं आगेकूच करत असून संस्थात्मक प्रणालीसारख्या उपाययोजनाही लवकरच केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयन यावेळी उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मोदी यांना द्विपक्षीय संबंधांमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढचे काही दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अकोल्यात तेल्हार तालुक्यातल्या पिंपरखेड इथे उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुनहलीकुट्टी, आर एस पी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनूप जेकब आणि सी एम पीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वड्रा, त्याचबरोबर काँग्रेस शासित

0: राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. सातारा इथे काल झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पटकावला. काँग्रेस महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या डावात महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा महेंद्र गायकवाड यावेळी हिंद केसरी ठरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंगचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत सध्या 14 गुण मिळवून सनरायझर्स हैदराबाद 3र्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. वारकरी संप्रदायातले टाळवादक ज्ञानेश्वर टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातल्या जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळसात करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांना माऊली टाकळकर यांनी साथ केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यातून अटक. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. आणि येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता. अकोल्यात एकाचा उष्माघातानं बळी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कहानी की मौलिकता बनाए रखते हुए श्रोताओं के लिए कार्यक्रम रोचक और सुगम हो, इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
2: कथा सुधा में आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की कहानी कोई दुख ना हो तो बकरी खरीद लो. पिछले भाग में आपने सुना.
3: उन दिनों दूध की तकलीफ थी. आखिर एक दिन एक दोस्त से मैंने कहा, भाई आओ साझे में एक गाय ले लें, तुम्हें भी दूध का आराम होगा, मुझे भी दूध आने लगा. रोज रोज की झंझट से मुक्ति मिली. 3रे महीने चड्ढा का तबादला हो गया. मैं अकेले गाय न रख सकता था. गाय आधे दामों बेच दी गई. आखिर ये सलाह हुई कि एक बकरी रख ली जाए. लेकिन एक ही हफ्ते में दूध की मात्रा कम होने लगी. पंडित जी से हाल कहा तो उन्होंने कहा,
4: देहात की बकरी है, यहाँ बंधे बंधे दूध कम हो जाए तो ताज्जुब नहीं, इसे जरा टहला दिया कीजिए.
3: लेकिन शहर बकरी को टहलाए कौन और कहाँ, इसलिए ये तय हुआ कि बाहर कहीं मकान लिया जाए. झटपट मकान बदला. एक काछी से तय कर लिया कि रोजाना बकरी के लिए कुछ हरियाली जाया करे. मगर इतनी कोशिश करने पर भी दूध की मात्रा में कुछ खास बढ़त नहीं हुई. मेरे खिदमतगार को बकरी लेकर बाग में जाना बुरा मालूम होता था. दूसरे दिन मैं दफ्तर से जरा जल्द चला आया और चटपट बकरी को लेकर बाग में जा पहुंचा. ये ख्याल आया, अगर सूखी पत्तियां खाने से दूध की मात्रा बढ़ गई तो यकीनन हरी पत्तियां खिलाई जाएं तो इससे कहीं बेहतर न.

म्हणजे आजचा आपला गप्पांचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी, म्हणजेच रील्स विरुद्ध वास्तव, ऑनलाईन जगात स्वतःला शोधणं. मित्रांनो, आजचा काळ हा स्क्रीनचा आहे. एका छोट्या मोबाईलमध्ये आता संपूर्ण जग सामावलंय. त्यातला फोन म्हणजे केवळ संवादांचं साधन नाहीलेलं, तर तो आपल्या भावना, विचार, मैत्री, स्वप्न, ओळख आणि अनेकदा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणारा आरसा बनलाय. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा हातून फोन ठेवतही नाही. सोशल मीडियावर स्क्रोल करताना आपण कित्येक चेहरे पाहतो, अनेक यशोगाथा पाहतो, सुंदर जीवनशैली पाहतो, आनंदी चेहरे पाहतो, प्रवास, फॅशन, फिटनेस, प्रसिद्धी, सगळं पाहतो. पण या सगळ्या चमकदार जगामागे एक शांत, साध आणि खरं वास्तवही असतं, जे आपल्या दृष्टीसही पडत नाही. आज तरुणाई स्वतः तुलना दुसऱ्याच्या रील्सशी करताना दिसते. कुणीतरी परदेशात फिरताना दिसतं, कुणी लक्झरी आयुष्य जगताना दिसतं, कुणी एका

प्रियोमुळे रातोरात प्रसिद्ध झालेलंही दिसतं आणि मग नकळत आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी मागे तर पडत नाहीये ना, माझं आयुष्य एक साधं काय, माझ्याकडे दाखवण्याचं काय आहे. आणि इथून सुरू होतो एक मानसिक संघर्ष, कारण रील्स मध्ये दिसणारं आयुष्य हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही न सांगितलेले संघर्ष असतात, प्रत्येक यशामागे असंख्य अपयश दडलेली असतात. मित्रांनो, आजची पिढी एका वेगळ्या ताणातून जाईल. जगातला कुठलाही व्यक्ती एका क्षणात आपल्या स्क्रीनवर येतो आणि नकळत आपण त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लागतो. आता या होतंय काय, तर यामुळे तरुणाईत न्यूनगंड, असुरक्षितता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी आतून खूप थकलेले असतात. रील्सच्या या जगात

ना वाढताना दिसते. अनेक जण बाहेरून आनंदी दिसत असले तरी यातून खूप थकलेले असतात. रील्सच्या या जगात प्रत्येक गोष्ट काही सेकंद घडताना दिसते, काही सेकंदात यश, काही सेकंदात प्रसिद्धी. पण वास्तवात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते. वास्तवात मेहनत लागते, संयम लागतो, वेळ लागतो आणि अपयशी सहन करावं लागतं. वास्तवात प्रत्येक दिवस प्रेरणादायी नसतो. काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस खूप कठीण. हेच खरं आयुष्य असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियाचं जग हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण याच सोशल मीडियाने अनेकांना संधी दिली आहे, अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलंय, अनेकांना आपली कला जगासमोर आणता आली आहे, अनेकांना व्यवसाय सुरू करता आलेत आणि स्वतःतला आत्मविश्वासही वाढवता आलाय. माहिती, शिक्षण, संवाद आणि प्रेरणा देण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा सोशल मीडिया चुकीचा आहे की नाही हा नाहीये, तर प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर कसा करतो. आज तरुणाई स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा ऑनलाईन प्रति तयार करण्यात जास्त वेळ घालवते. एखादा फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यावर कितीतरी फिल्टर्स वापरले जातात, कॅप्शन बद्दल विचार केला जातो, किती लाईक्स येतील याचीही काळजी घेतली जाते. आणि जेव्हा अपेक्षेइतका प्रतिसाद मिळत नाही तेव्हा मन निराश होतं. हळूहळू आपल्या आनंदाचं नियंत्रण इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतं. पण खरी गोष्ट अशी की लाईक्स आणि फॉलोअर्स हे माणसाची किंमत ठरवत नाहीत. कधी आपण स्वतःला विसरून जातो. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी स्वप्न काय हे समजून घेण्याऐवजी आपण लोकांना काय आवडेल याचा विचार करायला लागतो. आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे, कारण जगाला खुश करत असताना अनेक जण स्वतःपासून दूर जातात. मंडळी, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. म्हणूनच तुलना करून स्वतःचं मूल्य कमी करून घेण्याची खरंच गरज नाहीये. मित्रांनो, आजच्या काळात मानसिक आरोग्याचा विषय खूप महत्त्वाचा बनलाय. सतत ऑनलाईन राहण्यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन राहण्याची सवय लागते, शांत बसणं कठीण होतं, एकटेपणात स्वतःशी संवाद साधण्याची सवय कमी होत चालली आहे. पण स्वतःला समजून घेण्यासाठी शांतता आवश्यक असते. कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसोबत वेळ घालवणंही खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडचं सुंदर आयुष्य आपल्याला सामान्य वाटायला लागतं. पण खरं सौंदर्य हे साधेपणातच असतं. घरच्यांसोबत घेतलेला चहा, मित्रांसोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पा, स्वतःच्या मेहनतीत मिळवलेलं छोटंसं यश, आईच्या हातचं जेवण, एखाद्या संध्याकाळचं शांत आकाश, या सगळ्या गोष्टी रील्समध्ये कदाचित ट्रेंड होत नसतील, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या याच गोष्टी असतात.

मंडळी, आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी ऑनलाईन जसा दिसतो तसाच प्रत्यक्षात आहे का? उत्तर नाही असं असेल तर कदाचित आपल्या स्वतःकडे पुन्हा एकदा प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. स्वतःच खरं रूप स्वीकारणं ही खूप मोठी ताकद असते. आपल्या आयुष्यात खरी नाती खूप महत्वाची असतात, कारण कठीण राहत लाईक्स तिला येत नाहीत तर मस्सा येतात. म्हणूनच डिजिटल जगात राहताना मानवी नात्यांची उब जपणं खूप आवश्यक आहे. आपण तरुणाईनं स्वतःसाठी काही सीमा ठरवणं गरजेचं आहे. दिवसातील काही वेळ ऑफलाईन राहणं, स्वतःच्या छंदांना वेळ देणं, पुस्तकं वाचणं, चालायला जाणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, मन मोकळं करणं, या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. स्वतःला शोधण्याचा प्रवास हा सोशल मीडियावर असतो, तर तो स्वतःच्या आत सुरू होतो. आपण कोण आहोत, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला कशातून आनंद मिळतो, कोणत्या गोष्टी आपल्याला शांतता देतात, या प्रश्नांची उत्तरं फिल्टर्समध्ये मिळत नाहीत. उत्तरं आपल्याला अनुभवांमध्ये, संघर्षांमध्ये आणि आत्मपरीक्षणात सापडतात. काही वेळा अपयशामुळे अनेक तरुण निराश होतात. सोशल मीडियावर इतरांचं यश पाहून स्वतःचं अपयश खूप मोठं वाटायला लागतं, पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अनेक यशस्वी लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष केलेले असतात, फक्त ते संघर्ष नेहमी कॅमेऱ्यात दिसत नाहीत. आजच्या काळात परफेक्ट दिसण्याचा खूप दबाव आहे, पण हे परफेक्ट दिसण्यासाठी शिकणं, पडणं आणि पुन्हा उभं राहणं हेही तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनात जे अनुभवतो ते प्रत्येक वेळी पोस्ट करण्याची गरज नसते. काही क्षण फक्त जगण्यासाठी असतात, काही भावना फक्त मनात होण्यासाठी असतात, आणि प्रत्येक आनंदाला कॅप्शनचीही गरज नसते. त्यामुळे ऑनलाईन जगात स्वतःला हरवू न देता स्वतःच्या मूल्यांची जाणीव असणं महत्वाचं आहे. आपली ओळख फक्त प्रोफाईल फोटो नाही, आपली ओळख ही फक्त फॉलोअर्सची संख्याही नाही, तर आपली ओळख ही आपल्या विचारांमध्ये, आपल्या संवेदनशीलतेमध्ये, आपल्या मेहनतीमध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये असते. प्रत्येकात काहीतरी विशेष असतंच. कुणाकडे कला असते, कुणाकडे विचारांची ताकद असते, कुणाकडे संवेदनशील मन असतं, तर कुणाकडे मेहनतीची तयारी असते. पण या सोशल मीडियाच्या गर्दीत अनेकदा आपण हे स्वतःतलं वेगळेपणच विसरतो आणि दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःसारखं राहणं थांबतं. खरं यश हे फक्त प्रसिद्धीत नसतं. खरं यश म्हणजे मनःशांती, स्वतःवर प्रेम करणं, आपल्या लोकांसोबत आनंदात जगणं, स्वतःच्या कामावर समाधानी असणं आणि रात्री झोपताना स्वतःबद्दल आदर वाटणं. आणि या सगळ्यासाठी कधी कधी आपण स्वतःला विचारायला हवं, जर सोशल मीडिया नसता तर मी कोण असतो? कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा आपण ऑनलाईन प्रतिमेत इतके गुंततो की आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वाशी संपर्क कमी होतो. आज अनेक तरुण मंडळी आहेत जी समाजासाठी चांगलं काम करतायत, काही पर्यावरणासाठी काम करतायत, तर काही

शिक्षणासाठी तर काही मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करतायत. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बदलासाठी होऊ शकतो जर योग्य विचारांनी त्याचा वापर केला तर तो प्रेरणेचं मोठं साधन बनू शकतो. मित्रांनो, सोशल मीडियानं संवाद वाढवला पण अनेकदा मनातील संवाद कमी केला. आपण इतरांशी खूप बोलतो पण स्वतःशी कमी बोलतो. स्वतःशी प्रामाणिक संवाद हा मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. जेव्हा आपण स्वतःला अपूर्णतेसह स्वीकारतो तेव्हा खरा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण आत्मविश्वास हा अनुभवातून येतो, संघर्षातून येतो आणि स्वतःला समजून घेतल्यावर येतो. आजच्या जगात वेग खूप वाढलाय. प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते पण आयुष्याला वेळ लागतो, नात्या वेळ लागतो, स्वप्नांना आकार घ्या वेळ लागतो आणि स्वतःला ओळखायलाही वेळ लागतो. त्यामुळे आपलं खरं आयुष्य स्क्रीन बाहेर आहे. आपली खरी ओळख ही आपल्या मनामध्ये आहे. आपली खरी ताकद ही आपल्या विचारांमध्ये आहे. आपलं खरं सौंदर्य हे आपल्या स्वभावात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि ऑनलाईन जगात वावरतानाही ऑफलाईन आयुष्य आनंदाने जगता पाहिजे. कारण शेवटी रील्स संपतात, ट्रेंड बदलतात, व्ह्यूज कमी होतात पण स्वतःसोबतचं नातं हे कायम राहतं. म्हणून या डिजिटल जगात सर्वात महत्वाचं आहे ते स्वतःला हरवू न देता स्वतःला शोधणं. तर मंडळी, अशाच भरपूर गप्प मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणतय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे govaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मित सहाय्य केलं होतं मैथिली ताभिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: शुभेंदु अधिकारी ने बताया कि दोनों आयोग पहले उनसे काम शुरू करेंगे। आईपीएल क्रिकेट में आज शाम 7:30 बजे चेन्नई पर किंग्स का सामना सनराइजर्स हैदराबाद से होगा। अंक तालिका में तीसरे स्थान पर मौजूद हैदराबाद जीत दर्ज कर प्लेऑफ के और करीब आना चाहेगा, जबकि चेन्नई की नजर शीर्ष चार में प्रवेश करने की होगी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नाग केंद्र है प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या आहे ठळक बातम्या। विदर्भात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असलं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जलक्रांती परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर, 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार। विदर्भात वाढत्या आंतरजातीय विवाहांचं प्रमाण स्वागतार्ह असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन। 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपुरातल्या 4 जणांना गडचिरोली पोलिसांद्वारे अटक। आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी, विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं प्रतिपादन केलं। पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त नागपुरात आयोजित जलक्रांती परिषदेत ते बोलत होते। प्रत्येक गावात नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि जलसाठा निर्माण करण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी राज्य सरकारनं जलसंधारणासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली। नाम फाउंडेशनचे स्थापक अभिनेते नाना पाटेकर यांनी गाव आणि पाण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं। याशिवाय त्यांनी त्यांच्या संस्थेच्या कामाच्या विस्ताराची माहिती दिली।
3: सगळे मिळून आपण काम, वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जर त्या काम करत असतील तर आपण एकमेकाला जोडून घेऊया। मला काय करता येईल, तुम्हाला काय करता येईल, आपण सगळे मिळून असे टाटा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या बरोबर आपला एमओयू झाल्यामुळे आपल्याला कामाची म्हणजे सतत काम, पैशाची भ्रांत नाही, सतत काम करत राहणं। लहान गावामध्ये राहणारी मुलं आता शहर सांभाळतात।
2: नाम फाउंडेशनचे सचिव मकरंद अनासपुरे यांनी शाळा महाविद्यालयात जलसंधारण प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली। शेतकऱ्यांच्या समस्यांकडे समाजानं संवेदनशीलतेनं पाहण्याची गरज व्यक्त करत निसर्गाचा आपण विचार केला नाही तर निसर्गही आपला विचार करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला। परिषदेत जलसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध जलप्रहरींचा सत्कार करण्यात आला। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे। यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल। याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर दौऱ्यात विदर्भ विभागीय समाज कल्याण विभागाचा आढावा घेतला। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या शिष्यवृत्तीत भारत सरकारचा वाटा 60% करण्यात आला असून राज्याचा वाटा 40% आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। वर्ष 2024-25 मध्ये विदर्भात 422 आणि 25-26 मध्ये 458 अॅट्रॉसिटीच्या घटना घडल्या असून दलित कुटुंबात कुणाचा खून झाला असल्यास त्या घरातील एकाला राज्य सरकारकडून नोकरी दिली जाते। अशा घटनांपैकी 77 जणांना विदर्भात नोकरी मिळाली आहे, असं आठवले यांनी सांगितलं। तसंच 70 शासकीय वसतिगृहात 7,108 विद्यार्थी शिकत असून ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये मिळत असून नागपुरात 5,120 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली। जनगणनेत धर्मांतरित बौद्धांना धर्मबौद्ध आणि अनुसूचित जातीतील जात नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं। विदर्भात आंतरजातीय विवाहांमध्ये अधिक प्रमाण

0: ही स्वागतार्ह बाब असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.
1: इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 23-24 मध्ये 1404 इंटर मॅरेजची प्रकरण नोंद आहे. 24-25 ला 3610 नोंद आहे आणि 25-26 ला 6120 म्हणजे इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण विदर्भामध्ये प्रमुख आहे. म्हणजे समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेला एक चांगली गती आहे.
0: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली, त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 30 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलंय. वरिष्ठ आयएएस अधिकारी सौरभ विजय आज भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. 1998 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले सौरभ विजय यांनी राज्य शासन तसंच केंद्र शासनात विविध महत्वाच्या पदांवर काम केलंय. राष्ट्रपती सचिवालयात संचालक तसंच अमेरिकेतील जागतिक बँकेत भारतासह 4 देशांच्या कार्यकारी संचालकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे VD Sathyan यांनी आज शपथ घेतली. तिरुवनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली पोलिसांनी नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. प्रमोद कोवेनं 100 रुपयाच्या 21 बनावट नोट ATM मध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार उघडकीस आला. चौकशीतून पोलिसांनी नागपुरातील फ्लॅटवर छाप टाकून छपाईसाठी वापरलेलं साहित्य जप्त केलं. यामध्ये कर प्रिंटर बॉन्ड पेपर कटर आदींचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत 187 गावांमध्ये आदी सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली असून आता पुढील टप्प्यात जनभागीदारी अभियान राबवण्यात येणार आहे. 18-25 मे दरम्यान विविध शिबिरं आणि उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यावर भर दिला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात प्रचंड उष्णतेसोबतच पेट्रोल डिझेल टंचाईचं दुहेरी संकट नागरिकांसमोर उभं ठाकलंय. सलग 14 दिवशी इंधन टंचाई कायम असल्यानं पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शेतकरी इंधनाची प्रतीक्षा करत आहे. खरीपपूर्व मशागतीची कामं डिझेल ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात उष्माघातामुळे दुसऱ्या मृत्यूची घटना समोर आली असून पळखेडीत 50 वर्षीय रामेश्वर जांभळे यांचा मृत्यू झालाय. ते दानापूर ते वारखेड मार्गावर जात असताना झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं स्पष्ट झालं असून तालुक्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विदर्भात आज अकोला इथं 46.3° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. विदर्भात आज अमरावती जिल्ह्यात 2:30 मोजलेल्या तापमानानुसार सर्वाधिक 45.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ वर्धा इथं 45.4° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 43° सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद झाली. बुलडाणा ब्रह्मपुरी चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या 6 जिल्ह्यांमध्ये तापमान 42-43° सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आलं. विदर्भातील अत्याधिक उष्णतामानामुळे आज अकोला अमरावती वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून हा अलर्ट उद्याही अकोला अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. दरम्यान आज गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला. तीव्र उष्णतेमुळे वाढत्या उष्माघाताच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयानं नागरिकांसाठी व्यापक आरोग्य सल्ला जारी केला आहे. पुरेसं पाणी पिणं, कडक उन्हात बाहेर जाणं टाळणं, हलके सुती कपडे परिधान करणं तसंच हंगामी फळं आणि इलेक्ट्रोलाइट युक्त पेयांचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. IPL क्रिकेट स्पर्धा

स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंग्सचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विदर्भात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जलक्रांती परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जून मतमोजणी होणार. विदर्भात वाढ आंतरजातीय विवाहांप्रमाण स्वागतार्ह असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं प्रतिपादन. 100 रुपयांच्या बनावटा आपण त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपूरच्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांद्वारे अटक आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी. विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत झिम्मा 2 या चित्रपटातलं आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातलं गीत. गीतरचना आहे मुग्धा कराडे यांची आणि संगीत दिलं आहे अमित राज यांनी.

यानंतर गीत चंदनाची चोळी अंग अंग जाळी चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं, गीतरचना जगदीश खेबोडकर यांची आणि संगीत आहे राम कदम यांचं.

ये आकाशवाणी का चरण है विविध भारती। संगीत सरिता।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगा आधीच खर्च.
1: कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: ताई,
2: हे काहीचा इभाग नाही वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते,
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: पिन दे।
1: यस सांगते आहे अब पिन ओटीपी सीवीवी किंवा इतर बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची आमची होती का? आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: आशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. बातम्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरसोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुट प्रकरणी क्लास चालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 20 जण जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर अहिल्यानगर ठाणे जळगाव सांगली सातारा नांदेड यवतमाळ पुणे भंडारा गोंदिया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबत चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जून पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 20 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक नवीकरणीय ऊर्जा विज्ञान आणि तंत्रज्ञान नील अर्थव्यवस्था चक्रीय अर्थव्यवस्था कृत्रिम बुद्धिमत्ता अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्ण युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: नीट यूजी पेपर फुट प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवाज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूरल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्यानं इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आज नांदेड स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शिवराज मोटेकर याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रासमोर शिवसेनेनं आज आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूरात जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावांचं भवितव्य बदलू शकतं. मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या ऐतिहास तसंच धार्मिक स्थळांच्या जतन आणि संवर्धन याला शासनाचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीत राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधी मंजुरी देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

करा। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले। महामार्गावर पालघर इथे धानिवरी जवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला। ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वारी होते अशी माहिती मिळत आहे। जखमीवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली तर तिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे। मुस्लिम लीगचे पी के कुनहली कुट्टी, आरएसपी नेते शिव बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली। कांद्याचे भाव पडल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं समृद्धी महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळलं तसंच रस्ता अडवला, त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती। सरकारनं योग्य दर कांदा खरेदी करावा अशी मागणी आमदार अंबादास दाते यांनी यावेळी केली। नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं। राज्य सरकारनं कांद्याला 1300 रुपयांऐवजी 2400 रुपये प्रति क्विंटल इतका दर घोषित करावा तसंच कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। मुंबई शेअर बाजार सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला। इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे। चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल। चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे। अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। दरम्यान अकोल्यात तेल्हारा तालुक्यात पिंपरखेड या उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला। हवामान, गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं। गेल्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील। ठळक बातम्या पुन्हा एकदा। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर।

0: 8 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गेहरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात कार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. नीट पेपर फुटी प्रकरणी क्लास चालक शिवराज मेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो आई, नवीन मोबाईल, जी जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग मी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, माझी बजेट तुझं.
2: अच्छा,
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: रिझल्ट तर आहे, पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
6: बिल भरायच्या आधी तरी येईल.
7: सगळं काय चाललंय?
8: बिल दे,
7: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
9: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग तर आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे ठाणे चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्तवेश या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, उन्हाळा आला की देशभरात विविध ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली दिसून येते. म्हणूनच उन्हाळ्यातला पाणी साठा, आव्हान आणि उपाय याविषयीची माहिती आज आपण जाणून घ्या. श्रोते हो, पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. उन्हाळा आला की पाणी टंचाई, हवामान बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे पाणी साठ्याची समस्या जटिल होत जाते. नैसर्गिक स्रोतातून मिळणारं पाणी साठवून आपण पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी पाणी वापरत असतो. हा पाणी साठा म्हणजे धरणं, तलाव, जलाशय यामध्ये अडवून ठेवलेलं पाणी, याला इंग्रजीत लाईव्ह स्टोरेज किंवा वॉटर स्टोरेज म्हणतात. हे देशाची अन्न, ऊर्जा आणि पाणी सुरक्षा सांभाळतात. भारतातली पाणी साठ्याची स्थिती पाहिली तर देशात अंदाजे 6628 मोठी धरणं आहेत. त्यातली अंदाजे 6545 कार्यरत आहेत. यातली जुनी धरणं 26% आहेत, म्हणजे 1681 धरणं 50 वर्षांपेक्षा जुनी आहेत. 291 धरणं तर 100 वर्ष जुनी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल अखेरपर्यंत राज्यातल्या धरणांमध्ये 653.63% टीएसी पाणीसाठा होता. राज्यात सध्या एकूण साठा फक्त 28.9% इतका उरला आहे. मुंबईची स्थिती पाहता 7 तलावांचा एकत्रित साठा 87.21% इतका आहे. यंदा अल निनो प्रभावामुळे पाऊस अनियमित होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. थोडक्यात, उन्हाळा आणि अल निनोमुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. उन्हाळ्यातली पाणी साठ्याची स्थिती, आव्हान आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती आता आपण जलव्यवस्थापन अभ्यासक महेश पाठक यांच्याकडून जाणून घेऊया.
1: उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाईला आपण सगळेजण तोंड देऊ. उन्हाळ्यातील ही पाणी टंचाई भारतातील जलाशयांमधील सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूणच पाणी साठा हा खूप कमी झालेला आहे. भारतातील जलाशयांमधील स्थिती बघितली तर एकूण क्षमतेच्या अंदाजे 35% किंवा त्यापेक्षा कमी साठा आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर महाराष्ट्रात एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी अंदाजे 34% पाणी शिल्लक आहे. पण एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे राज्यभरात कठोर पाणी वाटप उपाययोजना लागू केल्या जात आहेत. भारतातील एकूण 166 प्रमुख जलाशयांवर जर बघितलं तर त्यांची एकूण कार्यक्षमतेच्या 35% कार्यक्षमता कमी झालेली आहे. दक्षिण भारतात सर्वात तीव्र घट दिसून आली आहे आणि या उलट मागील 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेने पश्चिम आणि उत्तर भागाची स्थिती तुलनेने खूप चांगली आहे. देश नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्यामुळे पाणी पातळी मोसमी पद्धतीने कमी होत आहे. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नक्की काय स्थिती आहे, खूपशी काही चांगली असं म्हणणार नाही, पण प्रमुख मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये मिळून राज्यव्यापी सरासरी साधारणतः 23.95 किंवा 34% हा पाणी साठा आहे. मुंबई महापालिकेने नुकतीच पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 10% कपात लागू केली आहे. आणि वैतरणा तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची विनंती पण त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला केली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसुरक्षिततेच्या बाबतीत खूप खोल तफावत आहे. अत्यंत भौगोलिक विषमतेमुळे महाराष्ट्राला गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. अंदाजे 40-42% भाग मुख्यतः पूर्व उपखोऱ्यांमध्ये हा पूर्ण भाग पाणी टंचाईने ग्रस्त आहे आणि त्याचवेळी वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यासमोर पाण्याची गंभीर टंचाई आणि आव्हाने दिवसेदिवस वाढत जात आहेत. तसेच आजूबाजूला निवासी औद्योगिक पट्ट्यांची वाढ होते आहे, त्याच्यात भूजलाचा अतिवापर, प्रदूषण आणि पाणी वाढ यांचा वाद इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहरी भाग हा अतिरिक्त पाणी उपसा किंवा जुनाट वितरण व्यवस्था आणि मोठ्या

0: प्रमाणात सांडपाण्याच्या गळतीमुळे आपण सगळेजण त्रास अनुभवतो आहोत. वाढणाऱ्या शहरीकरणामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या प्रमाणामध्ये वाढलेल्या नाहीये. पुणे मुंबई सारखे जे मोठे शहर आहेत त्या सगळ्या शहरांना स्थानिक पातळीवर पाणी साठा नसल्यामुळे किंवा पाणी साठवण्याच्या ऐवजी दूरच्या जलाशयांवर अवलंबून राहावे लागते. दुसरा जर बघितलं शहराच्या बाबतीमध्ये प्रमुख विषय तो महसूल बाह्य पाणी, जुन्या सिस्टीम्स, गळके पाईप्स, अधिकृत जोडण्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात असणारे मल निस्सारण प्रकल्प जरी पुरे असले तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. सगळीकडे कॉन्क्रीटचे अतिक्रमण झाले. वाढत्या शहरीकरणामुळे नैसर्गिक स्रोत कॉन्क्रीट खाली गाडले गेले आहेत, त्यामुळे भूजलाचे नैसर्गिक झिरपणे पण थांबलेत. मग खेड्यात काय होतं? तिथे भूजलाचा अतिवापर चालू आहे. मोठ्या प्रमाणात बोरवेल्स वर लोक अवलंबून आहेत. जेव्हा पाऊस येत नाही किंवा त्याला उशीर होतो तेव्हा भूजलाचे साठे ऑटोमॅटिकली खाली खाली जातात आणि टंचाई निर्माण होते. मराठवाडा आणि विदर्भ यासारख्या प्रदेशामुळे दीर्घकाळ हवामान विषयक दुरा पडतो. कळत न कळत तुम्हाला असुरक्षितता वाटायला लागते. वर्षानुवर्षे धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे अनेक धरणांची पाण्याची साठवण क्षमता खूप कमी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो पाण्याची गुणवत्ता. शहरापेक्षा ग्रामीण भागात पाणी साठे अनेकदा जैविक प्रदूषकांमुळे किंवा फ्लोराईड्स आणि नायट्रेटच्या अतिवापरामुळे भूगर्भीय समस्यांमुळे प्रभावित होतात आणि ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. भविष्यातील गरजा ओळखून आपलं व्हिजन काय असावं की महाराष्ट्रातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी तातडीच्या स्थानिक उपाययोजना आणि मोठ्या प्रमाणावरील शाश्वत सुधारणा यांचा माप होणं आवश्यक आहे. खरं तर शासन स्तरावर नियम पण चांगले केलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी ह्याच्यामध्ये कुठेतरी फावत आहे असं वाटतं. दरवेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीचा अनुभव घेतो तेव्हा आपण तत्कालीन उपाययोजना अवलंबतो. मग हे काय आपण त्या समस्या आणतो आहोत त्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने त्याचे धोरणात्मक निर्देशांकामध्ये रूपांतर केलेले आहेत. एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण किंवा अशा अनेक धोरणात्मक आदेश आपल्याकडे अस्तित्वात आहेत, ज्याच्यामुळे जलसुरक्षितता ही खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता चालू केलेला आहे नदी खोऱ्यानुसार एकात नियोजन करणे व त्याप्रमाणे त्याचा अंमलबजावणी करणे. शहरांमध्ये किंवा मोठ्या निवासी संकुलांना आणि उद्योगांना ग्रे वॉटर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी जे सांडपाणी निर्माण होतं त्या पुनर्वापरासाठी त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन होणार दुहेरी पाइपिंग हे वापरणं आवश्यक आहे. जिथे औद्योगिक क्षेत्र आहे तिथे खूप मोठी पाण्याची जी गरज आहे त्यापैकी शीतलीकरण जिथे आवश्यक आहे तिथे हे सांडपाणी पुनर्वापर केलेले पाणी वापरता येते. त्याचप्रमाणे हवामान बदल आणि त्यामुळे पावसामध्ये कमी जास्त प्रमाणात जो बदल होतोय त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कृषी उत्पादनांवर होतोय. त्यामुळे आपण कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांपासून दूर जाणं हे आवश्यक आहे. आणि त्या बरोबरीने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्राची मुख्य किनारपट्टी आहे, अशा काही ठिकाणी समुद्राच्या पाणी जे काय आहे आपल्या बाजूला तर त्याचं वापर कसा करता येईल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करणं आवश्यक आहे. अमृत दो या योजनेमध्ये काही गोष्टी बंधनकारक केल्या आहेत, जसे की नळाचे पाणी पिण्याच्या नेटवर्कमध्ये रूपांतरित करणे आणि अमृत दोन मध्ये याला फंड्स पण उपलब्ध आहेत. नुकतेच 14 मिळा महाराष्ट्र शासने विविध धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाळ काढण्याच्या सुधारित योजनेला आणि त्या धोरणाला मंजुरी दिली. हे करत असताना मग आपल्याला काय आवश्यक आहे? एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन, त्याचबरोबरीने जल अंदाजपत्रक पण करणं आवश्यक आहे आणि त्या जल अंदाजपत्रकाचे वेळोवेळी ऑडिट किंवा त्याचे मॉडिफिकेशन होणं पण खूप गरजेचं आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक संस्था यांना उत्तम आर्थिक देखरेखीद्वारे सक्षम करणे जेणेकरून सगळ्या नागरिकांना पाणलोट क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सहभागी होता येईल. म्हणून शक्य तेव्हा प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या सोसायटीपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करणे खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, पाणी साठा कमी होण्यावरचा उपाय पण 3 टप्प्यांवर काम करावं लागेल. एक म्हणजे धरणं आणि जलाशय पातळीवर गाळ उपसा करणं. देशात 439 धरणांमधली सरासरी 19% क्षमता गाळामुळे गेली आहे. गाळ काढला 30 धरणं पुन्हा पूर्ण क्षमते

0: न वापरता येतील. दुसरं, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना यावर काम करत आहेत. ट्रीप योजनेमध्ये केंद्र सरकार 10,211 कोटी रुपये खर्चून 736 जुनी धरण दुरुस्त करते. यात गेट रिपेअर, स्पिलवे आधुनिकीकरण, डिजिटल मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. राज्य सरकार पातळीवर नवीन बॅरेज आणि इंटरलिंकिंग केलं जात आहे. तिसरं म्हणजे पाणी वाटपासाठी नियम करणं. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात केली आहे. असं नियोजन करून जून जुलै पर्यंत पाणी पुरवठा टिकवता येतो. श्रोते हो, शहरी पाणी साठा, त्याचं नियोजन आणि त्यासाठीचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक उपाय याविषयीची माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक कनल दळवी.
1: सध्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तापमान वाढ सुरू आहे. राज्यातल्या बऱ्याच शहरामध्ये 40-41 काही ठिकाणी 43 देखील टेम्परेचर गेलेलं आहे. ह्याच्यामुळे होतं काय, जे आपले नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत, धरण आहेत, तळी आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्या पाण्यावर बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. साधारणपणे 1 डिग्री सेंटीग्रेडनं जरी टेम्परेचर वाढलं गेलं की 6 पट बाष्पीभवन वाढतं. त्यामुळं इतका उन्हाळा जास्त, तिका धरणातला पाण्याचा साठा कमी व्हायला लागतो, ती आपली आटायला लागतात, नद्या पण आटायला लागतात. नैसर्गिकरित्या मिळणारा पाण्याचा स्रोत कमी करायला लागतो. शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत तिथल्या नागरिकांना पाणी पुरवठा करते. किती पाणी पुरवठा करते, शहरामध्ये 135 लिटर प्रतिमाशी पाणी देतं. त्यामध्ये 65 लिटर पाणी म्हणजे 20 लिटर आंघोळीचं आणि 45 लिटर कपडे आणि भांडी धुण्यासाठी, म्हणजे 65 लिटर पाणी सांड पाण्यामध्ये रुपांतर होतं. हे सांड पाणी जर आपण वापरलं तर प्रतिमाशी आपल्याला त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून 50-55 लिटर पाणी वापरता येऊ शकतं. म्हणजे रिसायकल करून आपण ते पाणी वापरतो. घरगुती कामासाठी म्हणा, बागेचं काम आहे, गाड्या धुवायच्या आहेत, पोछा करायचा आहे, म्हणजे तुमचं डायरेक्टली 55 लिटर पाणी 135 मधलं वाचू शकतं. हे असे प्रयोग आपण करत गेलो तर घरगुती प्रमाणावर देखील आपण पाण्याचा साठा 100% करू शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून जाऊन आलो की घामान थपलेलं असतं, तुरंत इच्छा होती की गात म्हणजे पाणी घ्यावं, तोंड वगैरे धुवावं आणि पुढे कामाला लागावं. हे प्रत्येक वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो की होतं. शिवाय संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेरून जाऊन आलो आपलं वाटतं तो आंघोळ कर आणि आपण आंघोळ करतो. शहरामध्ये काय होतं तर साधारणपणे 200-220 लिटर प्रतिदिवशी पाणी वापरलं जातं. ग्रामीण भागात तेवढा कप होत नाही, तिथं 65 लिटर पर डे पर पर्सन पाणी वापरायचं असतं आपल्या 135. याच कारणामुळे बऱ्याचशा गोष्टी असतात तिथं लागू होत नाही. मग त्याच्यामुळे इथं आपण हे पाणी वाचवायचा प्रयत्न जर केला आणि करू शकतो. तसंच आपल्याकडे कसं आहे, मोठा म्हणजे शाळा, कॉलेजेस आणि औद्योगिक क्षेत्र, ते बघितलेलं आहेत की हे पाणी साठवून ठेवता येत. छतावर पडणारं पावसाचं पाणी वाया न जाऊ देता साठवून ठेवता येतं आणि मग ते आपलं वर्षभर वापरता येतं. म्हणजे पाण्याची टंचाई आपणच करू शकतो. तसंच हाच प्रयोग ग्रामीण भागात करता येतो. कुणावर अवलंबून राहायची आपल्याला अजिबात गरज नाही. आपण जर रिसायकल करून परत वापरलं तर कित्येक ठिकाणी जगभरात घडून आलेलं आहे की बऱ्याचशा कंट्रीमध्ये 4-5 वेळा औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाणी परत रिपीट केलं जातं. म्हणजे मग नैसर्गिक साठ्यामधलं जे पाणी आता जे पुरवठा केला जातो तो तेवढ्या प्रमाणात कमी होतो. तो कमी झाल्यामुळं वाढती लोकसंख्या, वाढती लोकसंख्यामुळे घरं वाढतात. म्हणजे मसाला पाणी वाढतं पण घराला बांधकामाला पण पाणी लागतं. बरं, पाण्याची मात्र आहे थोडीच आपल्याकडं 750 मिलीमीटर पाऊस. याचा अर्थ काय आहे, जिथं जिथं हे प्रयोग लोकांनी केले त्या ठिकाणी त्यांना हेच आढळून आलं, म्हणजे पाणी तुम्ही वर्षभर वापरू शकता, टँकरची गरज पडत नाही. निसर्गाचं देणं आहे आपल्याला छतावर पडणारं पावसाचं पाणी. मग ते आपण ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो किंवा औद्योगिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, त्या त्या ठिकाणी छत हे लागतंच. छतावर पडणारं पाणी जर आपण व्यवस्थित वापरलं आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात करू शकतो.
0: श्रोते हो, निसर्गाचं चक्र बदलत आहे. त्या बदलाचा वेध घेऊन भविष्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. पाऊस पडणं आपल्या हातात नाही, पण जे आहे ते वाया घालवणं, थांबवणं, साठवणं आपल्या हातात 100% आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतीतलं पाणी शेतीत राखणं गरजेचं आहे. श्रोते हो, आप वृत्तविशेष कार्यक्रम पण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचा ध्वनिमुद्र आपल्याला ऐकता येईल. त्याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी

आणि मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ता गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य भारती गाधी, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि वेदन नंदिनी मथुरे.

0: विशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: वर्ग अकरावी बी ए बी कॉम आणि बी एस सी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकोम चंद्रपूर येथे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. अच्छा माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये मी गौरी
1: आणि मी बंडू
0: तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहोत. आज भारतीय सौर 28 वैशाख 1948 म्हणजेच सोमवार 18 मे 2020. तर बंडू आज आपण कार्यक्रमामध्ये शोधना महत्वपूर्ण माहिती देणार आहोत.
1: नक्कीच देणार आहोत
0: आणि सोबत मनोरंजन देखील करणार आहोतच.
1: बरं त्या अगोदर मला तू सांग की काय आवडतं, म्हणजे व्हेजिटेरियन आवडतं की नॉन व्हेज आवडतं?
0: मी तर व्हेजिटेरियन आहे, पण खरं सांगू का बंडू, तुला कितीही आवडत असलं नॉन व्हेज ना तरी उन्हाळ्यामध्ये खाण्याचा टा बाबा तू.
1: नक्कीच उन्हाळ्यामध्ये तसंही फार तिखट म्हणा किंवा मसालेदार ज्या भाज्या आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत.
0: म्हणूनच तुला आग्रह करत आहे की उन्हाळ्यामध्ये थोडं सात्विक जेवण जेवायचं.
1: पण एक गोष्ट माझ्या डोक्यात आली, तुला सांगतो की आपले जे शेतकरी बांधव आहेत हे शेतकरी बांधव शेतीसोबत पूरक व्यवसाय करीत असतात.
0: हो आणि हळू यांची संख्या वाढत आहे. बरं
1: आणि वाढणं गरजेचं सुद्धा आहे, कारण आज शेती ही थोडी कमी होत चाललेली आहे, शेतीचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची नितांत आहे.
0: आपण खाण्याची गोष्ट काढली की नाही बंडू आताच, तर तुम्हा नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण जसं जसं वाढत आहे की नाही तसं तसं कोंबड्या पाळणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. बघ मी का जोडलं की नाही दोन्ही गोष्टींना.
1: हा नक्कीच नक्कीच. पण आता तुला माहिती आहे की ऊन किती तापतं
0: हो
1: आणि त्याच्यामुळं जसं आपल्याला त्रास होतो उन्हाचा आणि आपल्याला उष्माघात होण्याची शक्यता असते तसंच कोंबड्यांचं पण आहे.
0: हो बाबा तू तर नॉनव्हेज आला ना, तुला तर कोंबडीची काळजी वाटणार.
1: नाही काळजी म्हणजे बघ ना की आपला शेतकरी बांधव कुक्कुट पालन करतो त्यामुळं त्यांना याविषयी माहिती असणं गरजेचं आहे, नाही तर त्यांचं आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
0: अगदी बरोबर आहे. तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि या एवढ्या कडक उन्हामध्ये त्यांनी जे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलेला असेल त्यातील कोंबड्यांचं संरक्षण व्हावं, उष्माघातापासून संरक्षण व्हावं म्हणून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये माहिती देणार आहोत का?
1: त्याच संदर्भाने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील निकंठ पंचभाई, सहाय्यक प्राध्यापक कृषी विस्तार शिक्षण विभाग आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा. तेव्हा आपण ऐकायला काही हरकत नाही
0: आजच्या कार्यक्रमाची सुरुवात भाषणे उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण याविषयीच्या.
1: चला तपिया
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आज आपल्याशी अत्यंत महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहे. विषय आहे उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण. आपल्याला माहितच आहे चंद्रपूर आणि विदर्भातील इतर भागात

जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यात तापमान अनेकदा 42 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे कोंबड्यांमध्ये उष्णतेचा ताण आणि उष्माघात. जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर खाद्य सेवन कमी होते, वजन वाढ मंदावते, अंडी उत्पादन कमी होते, रोग प्रतिकारक शक्ती कमी होते व अचानक मृत्यू होऊ शकतो. तर आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की उष्माघात हे काय. उन्हाळ्यात वातावरणातील तापमान खूप वाढते. कोंबड्यांच्या शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या जास्त असते, परंतु त्यांना माणसांसारखा घाम येत नाही, त्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर टाकण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे. जे बाहेरील तापमान जास्त वाढते आणि कोंबड्यांना शरीर थंड ठेवता येत नाही तेव्हा त्यांच्या शरीरावर उष्णतेचा तीव्र ताण येतो. या अवस्थेला उष्माघात म्हणतात. उष्माघात झाल्यास कोंबड्या ह्या चोच उघडी ठेवून श्वास घेतात, धापा टाकतात, पंख सरवून बसतात, सुस्त होतात व खाद्य कमी खातात. वेळीच काळजी घेतली नाही तर उत्पादन घटणे, वजन कमी वाढणे आणि अचानक मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून उन्हाळ्यात कुक्कुटपालनामध्ये उष्णाघात ओळखणे आणि प्रतिबंध करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. तर दुसरं आपण महत्वाचं म्हणून घेऊया उष्माघाताची मुख्य कारणे. याबाबत उन्हाळ्यात कोंबड्यांमध्ये उष्माघात होण्यामागे अनेक कारणे असतात. शेतकऱ्यांनी ही कारणे समजून घेतली तर वेळेवर प्रतिबंध करता येतो. आता या मुख्य कारणात पहिलं म्हणजे जास्त तापमान. उन्हाळ्यात तापमान खूप वाढल्यावर कोंबड्यांच्या शरीरावर उष्णतेचा ताण येतो. विशेषत 35 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमानात धोका वाढू लागतो. चंद्रपूर सारख्या उष्म भागात हा धोका अधिक असतो. दुसरं म्हणजे शेडमध्ये हवा न खेळणे. जर कुकुट शेडमध्ये पुरेशी हवा खेळती नसेल तर आतमध्ये गरम हवा साचते, त्यामुळे कोंबड्यांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि शरीराचे तापमान वाढते. तिसरं म्हणजे जास्त गर्दी. एका जागेत जास्त पक्षी ठेवल्यास शरीरात निर्माण होणारी उष्णता वाढते, त्यामुळे शेडचे तापमान वाढून उष्माघाताचा धोका निर्माण होतो. चौथं म्हणजे पाण्याची कमतरता. उन्हाळ्यात कोंबड्यांना नेहमीपेक्षा जास्त पाण्याची गरज असते. स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध नसेल तर शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते आणि उष्णतेचा ताण वाढतो. पाचवं म्हणजे जास्त आर्द्रता. हवेत ओलावा किंवा आर्द्रता जास्त असेल तर शरीरातील उष्णता बाहेर टाकणे अधिक कठीण होते, त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. म्हणून या सर्व कारणावर योग्य वेळी लक्ष दिल्यास कोंबड्यांचे नुकसान आपल्याला टाळेल. तर आता तिसरं आपण जाणून घेऊया ते म्हणजे सुरुवातीची लक्षणे ओळखणे. याबाबत शेतकरी बांधवांनो, उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षणे ही वेळेवर ओळखणे. जर सुरुवातीलाच लक्षणे दिसली आणि आपण योग्य उपाय केले तर मोठे नुकसान हे आपल्याला टाळता येते. तर आता या लक्षणांमध्ये पहिलं म्हणजे चोच उघडी ठेवणे. जेव्हा कोंबड्यांना जास्त उष्णता जाणवते तेव्हा त्या शरीरात उष्णता कमी करण्यासाठी चोच उघडतात. हे उष्णतेच्या ताणाचे पहिले लक्षण असू शकते. आता दुसरं म्हणजे धापा टाकणे. कोंबड्या जलद आणि जोराने श्वास घेऊ लागतात, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यासारखे दिसते. हे शरीर थंड ठेवण्याचा त्यांचा नैसर्गिक प्रयत्न असतो. तिसरं म्हणजे पंख पसरवणे. कोंबड्या पंख शरीरापासून दूर पसरवून बसतात, त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर जाण्यास मदत होते. चौथं म्हणजे खाद्य कमी खाणे. उष्णतेमुळे कोंबड्यांची भूक कमी होते, त्या नेहमीपेक्षा कमी खाद्य खातात आणि पाणी जास्त पितात. पाचवं म्हणजे सुस्ती आणि अशक्तपणा. कोंबड्या शांत बसून राहतात, कमी हालचाल करतात आणि अशक्त दिसतात. काही वेळा त्या एका कोपऱ्यात बसून राहतात. आता ही लक्षणे दिसतात, त्वरित शेडमध्ये खेडती करावी, स्वच्छ पाणी उपलब्ध करू द्यावे, गर्दी कमी करा, आवश्यक असल्यास पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. वेळीच निरीक्षण केल्यास कोंबड्यांचे जीव वाचवता येतात आणि उत्पादनात नुकसान हटता येईल. तर जाणून घेऊया ते म्हणजे शेड व्यवस्थापन याबद्दल. शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यात कोंबड्या उष्माघातापासून वाचवण्यासाठी शेड व्यवस्थापन हा सर्वात महत्वाचा भाग आहे. शेडमधील ताप नियंत्रित ठेवले तर कोंबड्यांचा ताण

कमी होतो आणि उत्पादनावरही याचा चांगला परिणाम दिसून येतो. शेड व्यवस्थापनासंबंधातल्या काही महत्वाच्या बाबी, सर्वात पहिलं म्हणजे शेड थंड ठेवणे. उन्हाळ्यात शेडचे तापमान बाहेरील तापमानापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. शेड भोवती झाडे किंवा हिरवड असल्यास वातावरण तुलनेने थंड राहते. थेट सूर्यकिरणे शेडवर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. दुसरं म्हणजे छतावर पाणी मारणे. जर शेडचे छत पत्र्याचे असेल तर दुपारच्या वेळेत छत खूप गरम होते. अशा वेळी छतावर पाणी मारल्यास तापमान कमी होण्यास मदत होते. विशेषत दुपारी 12 ते 4 या काळात हे अधिक उपयोगी ठरते. तिसरं म्हणजे शेडने किंवा गवत वापरणे. शेडच्या छतावर किंवा अजूनना शेडनेट लावल्यास थेट उन्हाचा परिणाम कमी होतो. काही शेतकरी गवताचे आच्छादन करतात ज्यामुळे नैसर्गिक

शेडच्या छतावर किंवा बाजूंना शेड नेट लावल्यास थेट उन्हाचा परिणाम कमी होतो. काही शेतकरी गवताचे आच्छादन करतात ज्यामुळे नैसर्गिक थंडावा मिळतो आणि शेड मधील तापमानही कमी राहते. आता चौथं म्हणजे हवा खेळती ठेवणे. शेड मध्ये ताजी हवा सतत फिरत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शेड बाजू उघड्या ठेवाव्या, खिडक्या जाळीची व्यवस्था करावी, आवश्यक असल्यास पंख्याचा वापर करावा. हवा खेळती राहिल्याने उष्णता किंवा ओलावा कमी होतो, तसेच कोंबड्यांना आरामदायक वातावरण मिळते. म्हणून शेड व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते, मृत्यूदर कमी होतो आणि कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर असतो. तर आता आपण जाणून घ्या पाण्याचे व्यवस्थापन याबाबत. शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यात कोंबड्यांसाठी पाणी हे केवळ गरज नसून जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. जास्त तापमानात कोंबड्यांच्या शरीरातील पाण्याची गरज वाढते. जर योग्य प्रमाणात पाणी मिळाले नाही तर उष्णतेचा ताण वाढून उष्माघाताचा धोका हा निर्माण होतो. आता पाणी व्यवस्थापनातील महत्वाचं म्हणजे सर्वप्रथम 24 तास स्वच्छ पाणी उपलब्ध ठेवावे. कोंबड्यांना दिवस रात्र स्वच्छ आणि ताजे पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. पाणी संपणार नाही याची नियमित तपासणी करावे. उन्हाळ्यात कोंबड्या नेहमीपेक्षा जास्त पाणी पितात. दुसरं म्हणजे दिवसातून वारंवार पाणी बदलणे. उन्हामुळे पाणी लवकर गरम होते, गरम पाणी कोंबड्या कमी पित, त्यामुळे दिवसातून 3 ते 4 वेळ पाणी बदलल्यास पाणी ताजे आणि पिण्यास योग्य राहते. तिसरं म्हणजे सावलीत पाणी ठेवणे. पाण्याची भांडी थेट उन्हात ठेवू नयेत, ती नेहमी सावलीत ठेवावीत. त्यामुळे पाणी जास्त गरम होत नाही आणि कोंबड्या पुरेसे पाणी पितात. आता अतिरिक्त काळजी म्हणून गरजेनुसार पशुवैद्यकांच्या सल्ल्याने पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स किंवा व्हिटॅमिन सी दिल्यास उष्णतेचा ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. तर आता आपण जाणून घेऊया खाद्य व्यवस्थापन याबाबत. शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यात कोंबड्यांच्या खाद्य व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जास्त तापमानामुळे कोंबड्यांची भूक कमी होते. जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाद्य दिले नाही तर वाढ, अंडी उत्पादन आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आता यात पहिलं महत्वाचं म्हणजे सकाळी खाद्य देणे. सकाळी वातावरण तुलनेने थंड असते, त्यामुळे पहाटे किंवा सकाळी 5 ते 8 वाजण्याच्या दरम्यान खाद्य दिल्यास कोंबड्या चांगल्या प्रमाणात खाद्य खातात. यामुळे त्यांना दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. दुसरं महत्वाचं म्हणजे संध्याकाळी खाद्य देणे. संध्याकाळी तापमान कमी झाल्यानंतर पुन्हा खाद्य द्यावे. यावेळी कोंबड्या आरामात खाद्य घेतात आणि पोषण चांगले मिळते. तिसरं महत्वाचं म्हणजे दुपारी कमी खाद्य देणे. दुपारच्या कडक उन्हात कोंबड्यांवर उष्णतेचा ताण जास्त असतो. यावेळी त्या कमी खातात, त्यामुळे दुपारी जास्त खाद्य देणे टाळावे किंवा कमी प्रमाणात द्यावे. योग्य खाद्य व्यवस्थापनामुळे कोंबड्यांचा उष्णतेवरील ताण कमी होतो, उत्पादन टिकून राहते आणि कुक्कुटपालन व्यवसाय हे अधिक फायदेशीर बनतो. यानंतर आपण जाणून घेऊया उष्णता कमी करण्याचे काही उपाय. शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यात कोंबड्यांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी शेड मधील तापमान कमी ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. योग्य उपाययोजना केल्यास कोंबड्यांवरील उष्णतेचा ताण कमी होतो आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते. त्या संदर्भात महत्वाचं म्हणजे पंख्याचा वापर. शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे हे फायदेशीर ठरते. पंख्यांमुळे गरम हवा बाहेर जाण्यास मदत होते आणि कोंबड्यांना आराम मिळतो. विशेषतः दुपारच्या वेळेत याचा जास्त फायदा होतो. दुसरं म्हणजे फॉगर्स किंवा पाण्याचा फवारा. शेडमध्ये फॉगर्स किंवा हलका पाण्याचा फवारा केल्याने आसपासचे तापमान कमी होण्यास मदत होते. हवेत हलका गारावा निर्माण होतो आणि कोंबड्यांना उष्णतेपासून आराम मिळतो. मात्र जास्त पाणी वापरून शेड ओसर होणार नाही याची काळजी घ्यावी. तिसरं म्हणजे शेड भोवती झाडे लावणे. शेडच्या आजूबाजूला झाडे किंवा हिरवळ लावल्यास नैसर्गिक सावली मिळते. त्यामुळे थेट सूर्यकिरणाचा परिणाम कमी होतो आणि परिसराचे तापमान तुलनेने कमी राहते. हे दीर्घकालीन आणि कमी खर्चाचे भावी उपाय आहे. लक्षात ठेवा, शेड जितके थंड आणि हवेशीर राहील तितका कोंबड्यांचा ताण कमी राहील, उत्पादन चांगले राहील आणि मृत्यूदर कमी होईल. तर आता आपण जाणून घेऊया पूरक पोषण याबाबत. शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरावर उष्णतेचा ताण येतो. अशा वेळी नियमित खाद्य आणि पाण्यासोबत पूरक पोषण दिल्यास

कोंबड्यांना उष्णतेचा सामना करण्यास मदत होईल. उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी कोंबड्यांच्या शरीरातील ताण कमी करण्यास मदत करू शकते. तसेच रोग प्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत होते. उष्णतेमुळे खाद्य सेवन कमी झाले तरी शरीराची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. आता जास्त उष्णतेमुळे शरीरात पाणी आणि खनिजांचे संतुलन बिघडू शकते. न्यूट्रलाइज गॅस शरीरातील द्रव्य आणि क्षाराचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे अशक्तपणा आणि ताण कमी होऊ शकतो. आता हे कधी द्यायला पाहिजे तर तापमान खूप जास्त असताना, कोंबड्या धापा टाकत असताना, खाद्य सेवन कमी झाल्यावर किंवा वाहतूक किंवा इतर ताणाच्या परिस्थितीत. तर आता आपण जाणून घेऊया काही आपत्कालीन उपाय याबाबत. शेतबांधवांनो, कधी कधी उन्हाळ्यात अचानक तापमान वाढल्यामुळे कोंबड्यांमध्ये उष्माघाताची गंभीर लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी घाबरून न जात त्वरित आणि योग्य उपाय करणे हे अत्यंत महत्वाचे असते. आता यात महत्वाचं म्हणजे पक्षी सावलीत किंवा थंड जागी हलवणे. जर कोंबड्या धाटाकात असतील, पंख पसरत असतील किंवा सुस्त दिसत असतील तर त्यांना लगेच थेट उन्हापासून दूर सावली किंवा थंड जागी हलवावे. त्यामुळे शरीरावरील उष्णतेचा ताण कमी होण्यास मदत होते. दुसरं म्हणजे थंड पण अति थंड नसलेले पाणी देणे. कोंबड्यांना लगेच स्वच्छ आणि थंडगार पाणी उपलब्ध करून द्यावे. खूप बर्फसारखे थंड पाणी देऊ नये कारण त्यामुळे अतिरिक्त ताण येऊ शकतो. पाणी पिल्याने शरीरातील तापमान कमी करण्यास मदत होते. तिसरं म्हणजे शेडमध्ये हवा वाढवणे. पंखे सुरू करावेत, खिडक्या उघडाव्यात किंवा हवा खेळती राहील अशी व्यवस्था करावी. गरम हवा बाहेर गेल्याने पक्ष्यांना आराम मिळतो. चौथं म्हणजे पशुवैद्यकीय सल्ला घेणे. जर पक्ष्यांची स्थिती गंभीर वाटत असेल, चालता येत नसेल, मान खाली पडत असेल किंवा पक्षी बेशुद्ध सारखा दिसत असेल तर त्वरित जवळच्या पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, उष्माघातात पहिल्या काही मिनिटातील योग्य निर्णय कोंबड्यांचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे नियमित निरीक्षण आणि तत्काळ कृती करणे हे अत्यंत गरजेचे आहे. तर आता आपण जाणून घेऊया आर्थिक फायदे याबाबत. शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यात कोंबड्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास फक्त पक्ष्यांचे आरोग्यच चांगले राहत नाही तर त्याचा थेट फायदा आपल्या उत्पन्नावरही होतो. उष्माघात प्रतिबंधक उपाय हे खरं नसून भविष्यातील नफ्यातील गुंतवणूक आहे. तर यात महत्वाचं म्हणजे मृत्यूदर कमी होतो. उन्हाळ्यात योग्य शेड व्यवस्थापन, स्वच्छ पाणी, संतुलित खाद्य आणि वेळेवर काळजी घेतल्यास कोंबड्यांचा मृत्यूदर कमी होतो. त्यामुळे पक्षी गमावाचे आर्थिक नुकसान आपल्याला टाळता येते. दुसरं म्हणजे उत्पादन वाढते. जेव्हा कोंबड्या निरोगी आणि मुक्त असतात तेव्हा त्यांची वाढ चांगली होते. ब्रॉयलर पक्ष्यांमध्ये वजन वाढ चांगली होते तर लेअर पक्ष्यांमध्ये अंडी उत्पादन टिकून राहते किंवा वाढते. तिसरं म्हणजे औषध खर्च कमी होतो. उष्माघात आणि ताणमुळे होणारे आजार कमी झाल्यास उपचार आणि औषधांवरील खर्च कमी होतो, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. तर म्हणजे खाद्याचा योग्य उपयोग होतो. निरोगी पक्षी खाद्याचा योग्य उपयोग करतात, त्यामुळे वाढ आणि उत्पादन दोन्ही सुधारते. पाचवं म्हणजे अधिक नफा मिळतो. मृत्यूदर कमी, उत्पादन चांगले आणि खर्च नियंत्रणात असल्यामुळे शेवटी शेतकऱ्याला अधिक आर्थिक फायदा आणि स्थिर उत्पन्न मिळते. म्हणून कोंबड्यांचे उन्हाळ्यातील योग्य व्यवस्थापन म्हणजे सुरक्षित उत्पादन, कमी नुकसान आणि जास्त नफा. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण या अत्यंत महत्वाच्या विषयाची सविस्तर माहिती घेतली. उन्हाळ्यात वाढते तापमान हे कुक्कुटपालनासाठी एक मोठे आव्हान असले तरी योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाच्या मदतीने आपण हे संकट सहज टाळू शकतो. योग्य शेड व्यवस्थापन, पुरे स्वच्छ पाणी, संतुलित खाद्य, पूरक पोषण, वेळेवर लक्षणे ओळखणे आणि तात्काळ उपाययोजना या गोष्टींचे पालन केल्यास कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते, उत्पादन टिकून राहते आणि आर्थिक नुकसान आपल्याला टाळता येतो. तर लक्षात ठेवा, उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध करणे नेहमीच फायदेशीर असते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या कुक्कुटपालनाकडे आपण विशेष लक्ष द्या. पक्ष्यांचे दररोज निरीक्षण करा आणि गरज पडल्यास पशुवैद्य

0: अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपण त्यांना ऐकवली आणि जे कुटपालक बंधू भगिनी आहेत त्यांना नक्कीच आपल्या कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी यापासून मदत मिळेलच. तर बंडू, तू आता कोंबड्या व्हेज नॉनव्हेज यातून थोडं बाहेर पड. बरोबर,
1: नक्कीच. मी पण आता थोडसा बाहेर आणि आता मला असं वाटतंय की मनोरंजन करायचं की आपण हवामानाचा अंदाज घ्यायचा.
0: मला असं वाटतं गाणं ऐकवल्यानंतर मग हवामान अंदाज ऐकू.
1: चालेल, चला तर श्रोते हो ऐकूया हे छानसं गीत.

0: डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही
1: यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रकातील माहिती आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 43.5 ते 44.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27.8 ते 30.1 अंश सेल्सिअस राहून कोरडं हवामान राहण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. पुढील 5 दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बंधूंनी धान पिकांची कापणी किंवा मळणी राहिली असल्यास त्यांनी कापणी किंवा मळणी करून बियाणं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावं. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश आणि घातक बुरशीचा नायनाट होतो. तसंच शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांध बंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणं आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. बंडू सध्या उन्हाळी भुईमुग शेतामध्ये हेंगा बक्तीच्या अवस्थेमध्ये आहे. स्थानिक वातावरणाचा अंदाज लक्षात घेऊन उन्हाळी भुईमुग पिकाच्या काढणीचं नियोजन करावं. उन्हाळी भुईमुग पिकाची काढणी साधारणपणे 75 ते 80% शेंगा पक्व झाल्यास पिकाची कापणी करावी. काढणीनंतर शेंगा किंवा बियाणं स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावं. भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील मिरची सध्या फुल फळ येण्याच्या अवस्थेमध्ये आहे. तापमान वाढण्याची शक्यता लक्षात ठेवून मिरची पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार फुलित करावं. ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावरील फुलिडे आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात द्यावं. तर बंडू, आपण आपल्या श्रोत्यांना आज प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त झालेली कृषी हवामान सल्लापत्रकातील माहिती आपण श्रोत्या सांगितली. तर आता कार्यक्रमाचा पुढचा टप्पा.
0: कौरी, अगं त्या घड्याकडे सुद्धा बघत चाल, किती वाजलेत.
1: अरे हे असं गाणं लावलं, छान छान माहिती दिली ना, की माझं त्या घड्याळाकडे अजिबात लक्षात नाही.
0: पण आपली आकाशवाणी ही वेळेवर म्हणजे घड्याळाच्या काट्यावर चालत असते बरं का.
1: आणि मला माहिती आहे की अनेक लोक घड्याळ न पाहता रेडिओच्या कार्यक्रमानुसार किती वाजले परफेक्ट अंदाज लावतात आणि त्यानुसार आपले काम आखतात. विशेषतः सकाळी स्वयंपाकघरात काम करणाऱ्या ज्या गृहिणी आहेत ना, त्यांच्या बाबतीत असं होतं बरं खंडू. म्हणजे मुलं शाळेत जायला लागली की किती वाजले, किती वाजताची बस आहे किंवा ऑटो आहे हे न सांगता अरे मराठी बातम्या सुरू झाल्या निघा असं म्हणणाऱ्या कितीतरी आया आहेत. आणि त्यामुळे आपण तर वेळ पाळायलाच हवी. आता
0: जास्त बोलू नको बरं का, आपला वेळ संपत आलेला आहे.
1: अजिबात बोलणार नाही, आता सरळ श्रोत्यांना नमस्कार म्हणणार बरं.
0: हो, तेव्हा श्रोते हो, आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा. आमचा फेसबुक, आमचा इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपली पत्र मला पाठवा. आमचा पत्ता याप्रमाणे आहे: कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी केंद्र द्वारा केंद्र निर्देशक सिव्हिल लाईन चंद्रपूर. तेव्हा नक्की आम्हाला पत्र पाठवा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला.
1: आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.
0: तर यासोबतच क्षेत्रीय बंधूंनो, या कार्यक्रमात मी बंडू लेनगुरे
1: आणि मी गौरी गोबाडे
0: आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.
2: वर्ग 11वी BA, BCom आणि BSc करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकोम चंद्रपूर येथे.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अमिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास हरस्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री

0: मुख्यमंत्री काँग्रेसचे व्ही डी सतीश यांचा शपथविधी 20 मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 दिवसांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी आज नॉर्वेच प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्रीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षी झालेला भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा भारत आणि नॉर्वेच्या सामाजिक प्रगतीचा आराखडा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदनात केलं.
1: भारत और यूरोप अपने संबंधों के एक नए स्वर्णिम युग में प्रवेश कर रहे हैं. पिछले वर्ष भारत और यूरोपियन फ्री ट्रेड एसोसिएशन के एक ऐतिहासिक ट्रेड एंड इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट लागू किया. यह एग्रीमेंट भारत और नॉर्वे के बीच शेयर्ड प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करने का ब्लूप्रिंट है. इस एग्रीमेंट में अगले 15 वर्ष में भारत में $100 बिलियन इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है.
0: भारत आणि नॉर्वे सागरी सुरक्षा, सागरी अर्थव्यवस्था आणि क्षमता बांधणी क्षेत्रातलं सहकार्य दृढ करतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतात हेलगाम हल्ल्याच्या वेळी नॉर्वेनं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी नॉर्वेचे आभार मानले. नॉर्वे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांनी भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला पाठिंबा दर्शवला. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या इटलीला रवाना होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. तिरुवअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिलकुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे. मुस्लिम लीगचे पी के कुणहली कुट्टी, आरएसपी नेते सिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉस जोसेफ, केरळ काँग्रेस जेकचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सी पी जॉन यांनीही शपथ घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वड्रा त्याचबरोबर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते. केरळ माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपाचे नेतेही या शपथविधीला उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जारी केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या या जागेसाठीही ही निवडणूक होणार आहे. याबाबतची सूचना येत्या 25 जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. इराण आपल्या हक्काचं रक्षण करण्यास सक्षम असून अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी सन्मानजनक पद्धतीनं होणं आवश्यक आहे, असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशियान यांनी म्हटलं आहे. ते इराणमधल्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. इराणचे शत्रू इराणमध्ये अस्थिरता निर्माण करत असून अशा काळात राष्ट्रीय ऐक्य महत्वाचं.

असल्याचं पेजेशकी यावेळी म्हणाले. सिंचनाचा अभाव हेच विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण असून जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावीत असं आवाहन त्यांनी केलं. ते नागपूर इथे जलक्रांती परिषद 2026 मध्ये बोलत होते. पुराच्या स्वरूपात वाहून जाणारं पाणी रोखलं तर शेती आणि गावाचं भवितव्य बदलू शकतं, मात्र नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री कॉलेज चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचा मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे. त्याने इतर आरोपींशी संगणमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात सीबीआयनं 5 ठिकाणी शोधमोहीम राबली आणि अनेक कागदपत्र, संगणक तसंच मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. महामार्गावर पालघर इथे धानिवरी जवळ लग्नाचं वराड घेऊन जाणारा ट्रक आणि कंटेनरची टक्कर झाल्यानं हा अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी होते अशी माहिती मिळत आहे. जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनात जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या वाहनात 10 जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई इथल्या चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 7 षटकात 2 बाद 63 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 46.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट राहील. ठळक बातम्या पुन्हा एक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणि हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर सहमती. केरळमचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांचा शपथविधी. वीर मंत्र्यांनीही घेतली शपथ. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी. पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या क्लास चालकाला पुण्यात अटक. आणि पालघर जिल्ह्यात वराडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू. बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

फिल्माई 1977 में कालासना, इसमें की भूमि थी बेला। सुन सुन चरम से

आधा है राधी है, कहीं तेरी मेरी बात भी आधी न रही।